नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात. मध्यम लहरी 262.47 मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 6 श्रावण शके 1948 म्हणजेच 28 जुलै 2026. सकाळचे 5:58 होत आहेत. आमची आजची प्रातःकालीन सभा आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

वैदेही करंबेळकर यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. संत तुकाराम महाराज यांचा अभंग संगीतबद्ध केला होता पंडित अवधूत बाम यांनी.

पंडित गोपाल शर्मा आणि पंडित शुकदेव कुमार यांनी गायलेले पंडित रामानंद शर्मा यांची रचना आपण ऐकलीत, संगीत रघुनाथ शेठ यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी समूह स्वरातली देशभक्तीपर रचना.

रवींद्र भट यांची रचना संगीतबद्ध केली होती बाळ माटे यांनी. समूह स्वरातल्या या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: 11 43 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र आता प्रसारित करतोय.
1: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींपैकी अश्वगंधा, शतावरी, सफेद मुसळी आणि खाजकुजली तसंच कोरफळ

0: हळद या पाचही वनस्पती शक्तिवर्धक असून अनेक रोगांवर गुणकारी आहेत. यांची औषधी पिकं म्हणून सलगपणे लागवड आपल्याला करता येईल. सफेद मुसळीची लागवड अलीकडे खूप वाढते. अर्थात सफेद मुसळीच्या विक्रीची व्यवस्था करूनच मग लागवडीकडे वळणं आवश्यक आहे. सफेद मुसळी पित्त, कफ, वायू, क्षय, रक्तदोष, सूज, अतिसार, शारीरिक कमजोरी, धातू क्षीणता या विकारांवर उपयुक्त आहे. हे एक शक्तिवर्धक टॉनिक आहे. हिच्या मुळ्यांचा उपयोग दमा, मूळव्याध, कावीळ, पोटदुखी, अतिसार यावर होतो. अशा या सफेद मुसळीची लागवड उष्ण कोरड्या हवामानात निचऱ्याच्या रेताड मुरमाड शेणखतयुक्त सेंद्रिय भुसभुशीत जमिनीत गादी वाफ्यावर 30 ते 40 सेंटीमीटर अंतरावर सफेद मुसळ्याच्या मुळापासून तयार केलेल्या रोपांची लागवड करावी. खतपाणी व्यवस्थापन, कीडरोग नियंत्रण, आंतरमशागत या गोष्टींवर तंत्रशुद्ध लक्ष दिलं तर सुकलेल्या आणि वाळलेल्या सफेद मुसळीच्या मुळ्यांना चांगला बाजारभाव मिळतो. दुसरी औषधी वनस्पती ती म्हणजे अश्वगंधा. या औषधी वनस्पतीची मुळं औषधी आहेत. अश्वगंधा या औषधी वनस्पतीमध्ये धातुवर्धिकारक, बलकर, तुरट, तिखट, शरीराला पुष्टी देणारे गुणधर्म आहेत. अश्वगंधाची लागवड चांगल्या निचऱ्याच्या हलक्या ते मध्यम सेंद्रियुक्त भुसभुशीत जमिनीत हिवाळ्यात बियांपासून तयार केलेल्या रोपांद्वारे गादी वाफ्यावर किंवा सरीच्या भुंड्यावर करावी. कीड रोग नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकांचा वापर करावा. चांगली काळजी घेतली तर एकरी 6 ते 7 क्विंटल सुकलेल्या मुळ्यांचं आणि 1 ते 2 क्विंटल बिया मिळतात. शतावरी ही 2 प्रकारची असते, एक औषधाची आणि दुसरी भाजीची. औषधी शतावरीच्या मुळ्या औषधी असतात तर भाजीसाठीच्या शतावरीचा कोंब भाजीसाठी वापरतात. हिच्या मुळ्या औषधी नसतात. अशा या शतावरीची लागवड उत्तम निचऱ्याच्या हलक्या रेताड गाळाच्या एकरी 20 ते 25 बैलगाड्या शेणखत घातलेल्या भुसभुशीत जमिनीत रोपाद्वारे किंवा बियांद्वारे गादी वाफ्यावर किंवा सरीच्या भुंड्यावर 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर टोकन करून पावसाळ्यात लागवड करावी. चांगली काळजी घेतली तर एकरी 20 ते 25 क्विंटल ताज्या मुळ्या मिळतात. या मुळ्या सुकवून चूर्ण करून विक्री कराव्यात. कोरफड ही औषधासाठी अतिमौल्यवान आहे. पित्त, दमा, खोकला, यकृत विकार, ताप, त्वचारोग, जखमा यांसारख्या विकारावर याचा उपयोग होतो. उष्ण कोरड्या हवामानात हलक्या रेताड मुरमाड निचऱ्याच्या शेणखतयुक्त सेंद्रिय जमिनीत गादी वाफ्यावर किंवा सरीवरंब्यावर कोरफडीच्या लहान पिल्लांची लागवड 60 सेंटीमीटर अंतरावर पावसाळ्यात करावी. खाचकुजली ही महत्वाची उपयुक्त औषधी वनस्पती आहे. मज्जातंतू, भ्रमावस्था, अर्धांगवायू, मूत्रविकार, रक्तदोष, सामान्य दुर्बलता, अशक्तपणा यासाठी याच्या बिया उपयुक्त आहेत. उष्ण दमट हवामानात तांबड्या रेताड निचऱ्याच्या शेणखतयुक्त जमिनीत पावसाळ्यात वाफ्यात किंवा सरीवरंब्याच्या बाजूला याच्या बिया टोकाव्यात किंवा सरळ पेरणी करावी. अशा प्रकारे सफेद मुसळी, अश्वगंधा, शतावरी, कोरफड, खाचकुजली या औषधी वनस्पतींची लागवड करून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवता येईल. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी असलेलं दैनंदिन सूचनापत्र आत्ताच आपण ऐकलं. आज या कार्यक्रमामध्ये औषधी वनस्पती लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करू आज दुपारी 2 वाजता.

श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: घुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. पोटविकारांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत पोटविकार तज्ज्ञ आणि जनरल सर्जन डॉक्टर सोपान चौगुले. सर नमस्कार.
2: नमस्ते.
1: सर सुरुवातीला आम्हाला सांगा पोटविकार म्हणजे नेमकं काय?
2: पोटासंदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत जसे की आपण पोट दुखणे म्हणतो, भुकेविषयी असेल, उलटी असेल, संडासच्या तक्रारी असतील, असे ज्या काही सर्व तक्रारी आहेत त्यांना आपण ते पोटविकार असं म्हणतो.
1: पोटविकारांच्यामध्ये कुठल्या कुठल्या आजारांचा समावेश होतो?
2: पोटविकारामध्ये तोंडापासून ते अगदी अन्ननलिका, त्याच्यानंतर जठर, त्याच्यानंतर लिव्हर, पॅनक्रिया, साधुपिंड म्हणतो आपण, प्लीहा, छोटं आंतरडं, नंतर मोठं आंतरडं आणि अंत्रपुच्छ, त्यातला शेवटचा भाग, अशा या सर्व गोष्टींचा या पोटविकाराच्या ह्या अवयवामध्ये समावेश आहे.
1: आजकाल आपल्याला पाहण्यात येणारे किंवा ज्यांचं प्रमाण खूप आहे असे पोटविकार कुठले आपण सांगू शकाल काय?
2: सध्याचं म्हटलं तर गॅस्ट्रायटिस किंवा पित्त म्हणतो, पित्ताचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यानंतर भूक मंदावणं वाढलेलं आहे, पोटावरची चरबी जाड होणं, बाकीचे बरेच आहेत, पॅनक्रिया आहेत, लिव्हरचे काही आजार वाढलेले आहेत आणि अलीकडं या जीवनशैलीमुळं कॅन्सरसारखं प्रमाणही हळूहळू वाढत चाललेलं आहे. असे हे अनेक विकार त्याच्यामध्ये येतात.
1: पित्त होण्याचं नेमकं कारण काय असतं?
2: आपले खाणेपिण्याच्या सवयी, त्याच्यामध्ये तिखट, तेलकट, मसालेदार असं खाण्याचं प्रमाण आणि याचबरोबर वेळी अवेळी खाणं ह्याची त्याच्यामध्ये भर पडते आणि त्याचप्रमाणे आपला सध्याचा जो कामाचा स्ट्रेस असेल, कौटुंबिक स्ट्रेस असेल, सोशल स्ट्रेस असेल, परत जागरण असेल, याच्यामुळं पित्त वाढण्यासाठी ह्या सर्व गोष्टींची त्याला मदत होते. आणि मग काही आजारही आहेत की ज्याच्यामुळं आणि पित्त वाढतं, पोटातील काही आजार असतील त्या अनुषंगाने पित्ताचे खडे असतील, पॅनक्रियाचा काही त्रास असेल आणि अल्कोहोलसारखे व्यसनं, तंबाखूसारखं व्यसन याची त्याच्यामध्ये भर पडत असते आणि त्याच्यामुळे हे पित्त वाढतं.
1: ज्या वेळेला शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात?
2: तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी थोडंसं पोट दुखण्यापासून, जळजळण्यापासून अशी सुरुवात बऱ्याच वेळा होते आणि मग वेळी अवेळी दुखणं आणि ते त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्या अनेक ठिकाणी थोडंसं डोकं दुखणं, तुम्हाला बरं न वाटणं अशा गोष्टी होतात आणि काही वेळेला जर खाण्यापिण्यामध्ये आणखी त्या पित्त वाढीला कारणीभूत असतील तर आणखीन मग जेवणा अगोदरही काही वेळेला दुखतं, जेवणानंतरही काही वेळेला दुखतं, अशी लक्षणं ह्या पित्ताची दिसून यायला लागतात.
1: अलीकडं बऱ्याच वेळेला ऐकायला येतं की पित्ताशयाची पिशवी काढली, तर हे होण्याचं कारण काय असतं?
2: पित्ताची पिशवी काढली त्याला कारण हे खरं तर हे पित्ताऐवजी ते पित्त म्हणजे गॉलबॅडर आम्ही म्हणतो, त्याच्यामधलं जे पित्त आहे तर ते पित्ताचे खडे झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला जर काहीतरी त्रास चालू असेल आणि त्या त्रासामुळं ते खडे काही वेळेला मोठे होतात किंवा ते त्या पित्ताच्या नलिकेमध्ये येऊन अडकतात अशा वेळी मग तो निर्णय घ्यावा लागतो, नाहीतर त्याच्यामध्ये रिपीटेड इन्फेक्शन होणं, पित्ताच्या पिशवीला पुढं खूप इन्फेक्शन होऊन काहीतरी पित्ताच्या पिशवीचं गँग्रीन होणं अशा गोष्टी काही वेळा होऊ शकतात आणि त्यानं मग जीवाला काही जणांचा धोका निर्माण एखाद्याचा होतो. पित्त नलिकेमध्ये जे खडे आहेत ते काढून मग हे पिशवी गाळावी लागते.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संदर्भात काम करताना आव्हानात्मक गोष्टी आपल्याला कोणत्या वाटतात?
2: सगळ्यात शेतीचं एक आव्हान एक मोठं आहे, कारण जास्त पाऊस पडला किंवा दुष्काळ झाला तरी शेती अन्नाशिवाय कोणी जगू शकणार नाही, एक आहे. दुसरं म्हणजे की हा पाऊस अवकाळी म्हणतात. पूर्वी अवकाळी नसायचा, पूर्वी माहित असायचा शाळा मे
1: महिन्याच्या
2: हे 5 जून सुद्धा त्यावर निवडलेले भारतात सुद्धा. तर पाऊस जर पडला नाही तर काही, ह्या गेल्या वेळी पाहिलं पूर आले, पूर संपल्यानंतर काही ठिकाणी दुष्काळ पडला. शेतकऱ्याचा जादा पाऊस पडून पीक लावायच्या वेळी पाऊस नाही आणि काढणीच्या वेळी पाऊस आला तर दोन्ही वेळी नुकसान होणार. तर ते अन्नधान्य कमी होईल शक्यता. दुसरं पाण्याचं दुर्भिक्ष होणार, कारण पाऊस नसला उन्हाळ्यात आतापर्यंत जसं हे तापमान वाढलं तर बाष्पीभवन फार जोरात होतंय.
1: बरोबर,
2: आणखी तेही फायद्याचं नाही. तो एक भाग झाला. दुसरं आरोग्य. हा, आता इबोला म्हणून एक काहीतरी परत आजार यायला लागलेला आहे. तसेच त्यांनी दिलंय की पावसाळ्यातले आजार वाढतील, कारण पाऊस असेल आणि टेम्परेचर जास्त असेल, तुम्ही दमटपणा असेल. मुंबईवर समुद्रकिनारी बघा, घाम सारखा येतोय, पाऊसही पडतो उन्हाळा, त्यात रोग जंतू फार वेगाने वाढतात.
1: बरोबर.
2: आणि साथीचे आजारांची रिपिटेशन वाढणार. आपण एक तडाखा फक्त ह्याच्यात पाहिलेला आहे
1: कोरोनामध्ये,
2: पण तशी वारंवार वाढत जाणार. आता आजारांच्या ह्या सगळ्या लसी उपलब्ध व्हायला लागल्या, जेवढे आजार आहेत ते, तर ते आता यायला लागले. बिचारे सगळ्यांनाच आजारात लस घेता येणार नाही, ज्यांना मिळणार त्यांना त्या आजारांना तोंड दिलं पाहिजे. ते मोठं आहे. म्हणजे अन्नाची अडचण, पाणी स्वच्छ नाही मिळालं तरी रोगराईची शक्यता आहे.
1: बरोबर.
2: आणि तिसरा,
1: स्वच्छ हवा.
2: हवा नाही, ते महत्वाचं आहे,
1: कारण वृक्षतोड आपण एका बाजूला करतोय, विकास साधता साधता पुन्हा तोच प्रश्न येतो की वृक्षतोड होतीये,
2: त्यामुळे
1: स्वच्छ शुद्ध हवा, वातावरण,
2: मूलभूत जे पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करतोय. आणि एक भ्रामक अशा विकासाच्या ह्याच्या मागे लागलोय.
1: म्हणजे ही आव्हानं नक्कीच आपल्या समोर आहेत आणि भविष्य काळासाठी तर नक्कीच
2: आव्हानं आहेत. ती वाढत चाललेली, ज्यावेळी धोक्याचे संदेश दिले त्यावेळी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. हे आज नाही, म्हणजे बघा 35 वर्ष चालू आहे त्याच्यात आणि आता परिस्थितीत म्हणजे जो ग्राफ काढला तो सरळ
1: आणखी
2: प्रचंड वाढ झालेली आहे. आपण दुर्लक्ष केलं
1: आणि ही आव्हानं पेलण्यासाठी म्हणू किंवा दूर करण्यासाठी खरं तर आपण आतापासून तरी किमान जागं होणं गरजेचं
2: आहे
1: आणि प्रयत्न करणं. औद्योगिक क्रांती जशी झाली तेव्हा हा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणूया किंवा एक बदल होत गेले सगळे पर्यावरणातले, तर औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यामध्ये समतोल आपल्याला कसा साधता येईल
2: याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत. म्हणजे जसं सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा, झिरो इमिशन, म्हणजे बाहेर कुठलाही विषारी वायू तुमच्या जाण्यात येणार नाही. आपण अधिकार ज्यावेळी सांगतो आपण आपल्या जबाबदाऱ्या पाळत पडत नाही.
1: बरोबर.
2: आपण भारताच्या कॉन्स्टिट्युशनची दरवेळी चर्चा करतो जोरात दोन्ही बाजूनी, पण एक विसरतो की भारताच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये पर्यावरण रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी बंधनकारक आहे प्रत्येक नागरिकाची. आम्ही कधी विचार केलाय काय? कधी नाही. आपल्याला काही दिवसात मी एक तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो. पर्यावरणासाठी ही रचना आहे ती मजबूत पाहिजे, योग्य पाहिजे. नुसत्या जाहिराती पाहून की आम्ही फोटो काढून झाड लावल्याचे पर्यावरण बदल होणार, ठोस काहीतरी झालं पाहिजे. कसं आहे, औद्योगिकरण पाहिजे. तर औद्योगिकरण आता कसं असतं, कोणासाठी करतोय? नोकऱ्या देण्यासाठी. नोकऱ्यांसाठी उद्योग नकोय, उद्योगातून जे चाकं पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे.
0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाले आहेत. जाणून घेऊया आपल्या आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी. सकाळी 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर आपण आनंद घ्याल भावगीतांचा. सकाळी 8:40 संतवाणी हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात संत गोरा कुंभार यांच्याविषयी. कार्यक्रमाचं लेखन केलंय अर्चना देवधर यांनी. 9 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये शाळांचा सहभाग याविषयी अश्विनी काणे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. सकाळी 10 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ, महिलांकरता विशेष कार्यक्रम. यामध्ये आपुलकी या घरात हा कौटुंबिक संवाद आपण ऐकाल. तसंच या निसर्गाच्या संगे याविषयी अनंत सोनावणे यांची मुलाखत आपण ऐकाल. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र, त्यानंतर भावधारा. दुपारी 2:30 नाद ब्रह्म, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये मिनल देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास आपण ऐकाल.

श्रोतो, दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून, त्यानंतर गीत संध्या, हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घ्याल. 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींकरता कार्यक्रम युवावाणी, 6:10 गीतबहार, 6:30 वाजता आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत प्रसारित होईल, 7:15 वृत्तविशेष, 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये जंगलातील शेतकरी धनेश पक्षी याविषयी विराज आठले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 7:15 गझल, 8:30 संसद समीक्षा, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:40 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 10:10 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं समालोचन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये जी के चितळे यांनी गायलेला राग मालकौस आपण ऐकाल. श्रोतेहो, असे असतील आपले आज दिवसभर प्रसारित होणारे विविध रंगी कार्यक्रम. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7 वाजतात. थोड्याच वेळात गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी

0: दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
0: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी.
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
9: नमस्कार श्रोते, रामकृष्ण आणि शारदामणी. लौकिक अर्थानं अर्थातच यांचं नातं पतीपत्नी, पण तेवढं एकच नातं नव्हतं दोघांमध्ये. एखादा गोप जो असतो ना, त्या गोफाचे अनेक जसे पदर असतात ते एकजीव झालेले असतात आणि त्याच्यापासून गोप बनतो, तसंच हे दोघं होते. नौबत खाण्यात काम करता करता ठाकूरांनी सांगितलेल्या कितीतरी गोष्टी शारदेला आठवायच्या. सारखी ती विचार करायची, काय म्हणत होते ते, काय म्हणाले असतील, असंच तिला आठवलं. संसार करावा पण पाण्यात राहून पाण्यापासून अलिप्त राहणाऱ्या कमलपत्रासारखा, कारण कमळाच्या पानावरती पाणी टिकत नाही, हा अलिप्त भाव आपल्याला जमेल का, असं तिला कायम वाटत राहायचं. एके दिवशी न राहून त्याने ठाकूरांना विचारलं, तुम्ही म्हणता जितकी जितकी म्हणून स्त्री रूपं आहेत ती त्या आदिमायेचीच रूपं आहेत ना? तेव्हा रामकृष्ण म्हणाले, हो एकदम बरोबर, त्या प्रसन्नमयीचीच ही रूपं आहेत. मग तसं असेल तर मी सुद्धा. आणि तिची जीभ थांबली, तिने दात चावले. तेव्हा रामकृष्णाने तिच्या मनातला भाव ओळखला. हो म्हणले, निःसंशय, मंदिरात वरदायिनी, नौबत खाण्यात अन्नपूर्णा आणि आत्ता इथे माझ्यासमोर उभं राहून मला प्रश्न विचारणारी तू, ही सगळी एका चितकळीचीच रूपं आहेत. ते ऐकलं मात्र आणि त्यांच्या मनात आकाशातल्या बासरीचे सूर उमटले. त्यांनी विनम्र भावानं देवाला हात जोडून विनवणी केली, हे सर्वसाक्षी भगवंता, त्यांनी मला ज्या स्थानावरती नेऊन बसवलंय तिथून कणभर सुद्धा आणि क्षणभर सुद्धा खाली येण्यासारखं वर्तन माझ्या हातून कधीही न घडो, माझं जीवन निष्कलंक राहू दे, ही शारदामातेची प्रार्थना आहे. त्यावेळेला तारीख होती 5 जून 1872, महिना ज्येष्ठ आणि तिथी अमावास्या, अर्थातच ही कालीपूजेची रात्र. ठाकूरांच्या सांगण्यावरून पूजेची तयारी मंदिरात न करता त्यांच्या खोलीत करण्याची व्यवस्था केली होती आणि देवीसाठी एक पाट ठेवला होता. अचानक काय केलं, रामकृष्णाने तिला सांगितलं की या देवीच्या पाटावरती तू बस. शारदामणी बसल्या. त्यानंतर रामकृष्णांनी अत्यंत मनोभावाने त्रिपुरसुंदरीची षोडोपचार पूजा केली. शारदामणी पाटावरती बसून समाधीमग्न झालेल्या होत्या. त्यांनी हात जोडले, आवाहन केलं, शिवे सर्वार्थ सारिके, शरण्ये त्र्यंबके, गौरी नारायणी नमोस्ते, तू हिच्या ठिकाणी अवतीर्ण हो, सर्व मंगल कर. पूजा करणारा रामकृष्ण आणि पूजा घेणारी शारदा माता दोघांचे देहभान हरपलेलं होतं, ते आत्मस्वरूपात लीन झालेले होते, एकरूप झाले होते. या पूजेद्वारे ठाकूरांनी स्त्री शक्तीचा गौरव केलेला होता. संपूर्ण स्त्री जातीला परमोच्च सन्मानाचं स्थान त्यांनी या पूजेत बहाल केलेलं होतं. त्या दिवसापासून एक गोष्ट झाली, एक बदल झाला. शारदामणी अंतर्बाह्य बदलल्या, आध्यात्मिक विकासाच्या दिशेनं त्यांची झपाट्यानं वाटचाल सुरू झाली. त्या तिथल्या नौबतखान्यामध्ये सतत कामात असायच्या, पण काम करत असताना शरीर जरी तिथे असलं तरी मन मात्र त्यांचं सतत ठाकूरांच्या जवळ असायचं. ज्याला जसं त्याला तसं, आणि जिथे जसं तिथे तसं, आणि जेव्हा जसं तेव्हा तसं, ही रामकृष्णांची शिकवण. त्याप्रमाणे शारदामणींचं वागणं होतं. ही समंजस, प्रौढपणाची झूल त्यांना सतत लपेटून राहिली, कधीही झुगारून देता आली नाही. हे कधीही त्यांना ही कुठल्याही भावना मनामध्ये ज्या असत, ह्या सतत आध्यात्मिक ईश्वरचरणी लीन व्हायच्या भावना असायच्या, कष्ट करायचे, गरिबीनं त्यांना अर्थातच शिकवलेलं.

0: पण कसल्याही गोष्टी असेल तर त्याच्याबद्दल समाधान, जे मिळेल त्याच्याबद्दल समाधान, आणि जे मिळालं नाही त्याच्याबद्दल कधीही खंत आणि खेद नसायचं.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

श्रोतेहो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये शाळांचा सहभाग याविषयी अश्विनी काणे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत आज सकाळी 9:30. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 7 मिनिटं झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.
1: अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवा असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत खेळघर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे. रोजची ताटं, वाट्या, भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
2: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
4: प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.

खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय. मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन. राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे गौरवोद्गार. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी. पॅराशॉटपुट प्रकारात शर्मिला धनखडला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल लोकसभेत मांडण्यात आलं. 2024 कायद्यात सुधारणा करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. यामध्ये पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे. खटल्यांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करणं याद्वारे अनिवार्य करण्यात आलं आहे. तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. विद्यार्थी आंदोलनांवरील कथित पोलीस कारवाईवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. सभापतींनी वारंवार आवाहन करूनही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपला निषेध सुरूच ठेवला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांकडून बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबर विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावी वापर करून महाराष्ट्रानं देशात पुन्हा एकदा आदर्श निर्माण केला आहे. या कामगिरीमुळे योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्यास पात्र ठरणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल सांगितलं. राज्याच्या या उल्लेखनीय कामगिरीचं त्यांनी विशेष कौतुक केलं. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमातून आपल्या कुटुंबाला आर्थिक लाभ झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना समाज माध्यमाशी संबंधित कंपन्या आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं काल दिली. हे दावे द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या ब गटातील औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबत समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या पेपरफुटीच्या दाव्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांविरोधात पोलिसात रितसर तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आग्रा इथला सोनू कुमार या आरोपीनं भिवंडी न्यायालयात काल आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्याला भिवंडी पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील अटक केलेल्या एकंदर आरोपींची संख्या आता 15 पोहोचली आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्च क्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग म्हणजे HCMTR पुणे अंतर्गत रिंग रोड आणि बोगद्यांचं जाळं हे 3 प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.
या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयाने पूर्ण करून संबंधित पायाभूत

0: विविध प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत आयोजित बैठकीत दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या तीनही प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका आणि पीएमआरडीला देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढावा, तसंच रिंग रोड प्रकल्पासाठी लागणारी खासगी जमीन संपादनासाठी रोख मोबदला द्यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कारगिल विजय दिवस हा केवळ लष्करी विजयाचा स्मृतिदिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्य, त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक आणि वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या इतिहासात कारगिलचे वीर अजरामर राहतील असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. ते म्हणाले,
1: आज भारत हा एक अतिशय

0: विष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. करगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक आणि वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या इतिहासात कारगिलचे वीर अजरामर राहतील असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. ते म्हणाले,
1: आज भारत हा एक अतिशय शस्त्र संपन्न अशा प्रकारचा देश झालाय. प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात ज्या भारताने आज एक प्रकारे आत्मनिर्भरता प्राप्त करणं सुरू केलंय आणि जगाच्या पाठीवर केवळ शस्त्रास्त्र आयात करणारा आता देश नाही तर आपली शस्त्रास्त्र निर्यात देखील करू शकतो आणि एवढंच नाही तर जगाच्या पाठीवरची लॉंग रेंजची मिसाईल्स किंवा सर्वाधिक वेगाने जाणाऱ्या मिसाईल देखील तयार करण्याची क्षमता आता या भारताने तयार केलेली आहे. त्यामुळे भारताकडे वाकडी नजर करण्याची हिंमत कोणाची नाही.
0: ठाणे जिल्ह्यामधील शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात 26 जुलै रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. चोंडे धबधब्यावर फिरण्यासाठी आलेले कल्याण इथले 5 पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली. त्यातील तिघांना वाचवण्यात यश आलं तर दोघांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातील पाऊसमानाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि ठाणे या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सोमवारी सरासरी 40 तर मुरबाडमध्ये सर्वाधिक 61 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरण परिसरातही चांगला पाऊस बरसला असून आतापर्यंत 1696 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात हजारो हेक्टरवर भात पेरणी पूर्ण झाली असून रोप वाटिकांची कामं अंतिम टप्प्यात आहेत. सुदैवानं पिकांवर सध्या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव आढळलेला नाही. कृषी विभागानं शेतकऱ्यांना शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचं आणि रोप वाटिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी जितेंद्र कालेकर, ठाणे.
0: रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातल्या पालगड या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. रत्नागिरीत 1 एकर क्षेत्रावर 25 कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभं केलं जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी काल केली. रत्नागिरीत मराठी भाषा विभाग आढावा बैठक आणि साहित्यिकांसमवेत संवाद बैठक झाली त्यावेळी हे निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं. सांगली आणि सातारा जिल्ह्यात काल बेंदूर सण पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांना आकर्षकरित्या सजवून त्यांची पूजा करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिनं महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर हे पदक मिळालं आहे. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकंदर पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. हवामान. राज्यात पुढील 5 दिवसात कोकण, पुणे, घाट परिसर, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या बहुतांश भागात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय. मतभेद मिटवून चर्चेत सहभागी होण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं विरोधकांना आवाहन. राष्ट्रीय कृषी विकास योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे गौरवोद्गार. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्याकरता एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंची चमकदार कामगिरी. पॅरा शॉटपुट प्रकारात शर्मिला धनखडला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
4: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात.
5: कारण आम्हाला ठाऊक आहे,
4: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
5: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
4: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
5: वारणा पनीर.
4: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
6: चलो निकले क्या?
7: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
6: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
8: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर।

0: Furniture, Dope, Sambhapur, Kolhapur. Contact 9689911240.
1: श्रोते, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 28 जुलै. कावीळ रोगाबद्दल जनजागृती करण्याकरता जागतिक हेपेटायटिस दिन 28 जुलैला साजरा केला जातो. आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन देखील आहे. निसर्गाचं आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याकरता, त्याबद्दलची जनजागृती करण्याकरता हा दिवस आपण साजरा करतो. 1821 साली पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळालं 28 जुलैला.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये शाळांचा सहभाग या विषयावर अश्विनी काणे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: कारण हा केंद्र शासनाचा अतिशय उत्तम असा उपक्रम आहे आणि ज्याच्यामुळे आज आपण समर कॅम्प आयोजित केलेला आहे.
0: बरोबर.
1: त्याचं मूळ उद्देश आहे एक पेड माके नाम आणि ह्याचं आता हे तिसरं वर्ष आहे. तर पर्यावरण संरक्षण हा त्याचा उद्देश आहे.
0: तेव्हा 28 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 उद्दिष्ट, पात्रता आणि प्रमुख वैशिष्ट्यांविषयी माहिती घेतली. आजच्या भागात या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, लाभार्थ्यांची निवड, आवश्यक कागदपत्र शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी, तसंच या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आपलं. सर, ही एक सहकार विभाग आहे हा नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी विचार करत असतो किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती काम करत असतो. या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने परिणाम होईल आपल्याला काय वाटतं?
1: कर्ज मुक्तीनंतर शेतकरी हा पुन्हा कर्ज पात्र होईल, त्यांना वेळेत नवीन पीक कर्ज मिळेल. आता म्हणल्याप्रमाणे शेतीतील गुंतवणूक वाढेल, उत्पादन वाढेल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून कृषी विकासाला बळ देणारी व्यापक उपक्रम आहे.
0: नक्कीच सर, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं हित हे मला वाटतं की आपल्या देशासाठी एक प्रथम कर्तव्य आपण म्हणू शकतो सर. आणि खरीप हंगामाच्या दृष्टीने याचं महत्व काय आहे, काय सांगाल तुम्ही?
1: कर्ज मुक्तीनंतर पात्र शेतकरी नव्याने पीक कर्ज, मी आता सांगितलं, त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधे आणि शेतीसाठी आवश्यक भांडवल वेळेवर उपलब्ध होईल. याचा थेट फायदा शेती उत्पादनावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्चितपणे होईल असं मला वाटतं.
0: नक्कीच सर, आपण सहकार क्षेत्र हे खरं तर एक मोठं क्षेत्र आहे आणि सहकार क्षेत्रामधून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना, म्हणजे ही योजना तर एक महत्वाची योजना आहेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना. तर तुम्ही इतर योजनांबद्दल किंवा एक सहकार विभाग कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो त्याबद्दल काय सांगा?
1: आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आपल्या पूर्वजांनी सहकारी चळवळीचे ब्रिटिशांच्या काळामध्ये बिजरवले. मग त्यावेळेस वैकुंठबाई मेहता, पंजाबराव देशमुख, धनाजीराव गाडगीळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, शंकरराव मोहिते पाटील ते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, या लोकांनी ग्रामीण भागाला आर्थिक उन्नती करायसाठी हे सहकार चळवळीची त्यावेळेस बिळ जळवली. त्याच्यामुळं महाराष्ट्राची सहकाराचा दबदबा हे केवळ महाराष्ट्रात आणि भारतात नाही तर आपल्या या सहकारी चळवळीचा दबदबा जगामध्ये आहे. आज आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्या बरोबरीने या सहकारी चळवळीमध्ये लोक काम करतात.
0: बरं,
1: काय कारण आहे? आज बँकामध्ये लोक आहेत, कारखान्यामध्ये आहेत, सुतगिरण्यामध्ये आहेत, पतसंस्थामध्ये आहेत, गृहनिर्माण संस्थेत आहेत, मजूर संस्थेमध्ये आहेत, दूध डेऱ्यामध्ये आहेत. आणि अजून आपल्या देशाला, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची सरकार की देशाला आपल्याला $5 ट्रिलियन आपल्या देशाची अर्थव्यवस्था करायची.
0: बरोबर.
1: तर आपला देश हा कृषी प्रधान देश, तर आपल्या याच्यामध्येच अजून खूप स्कोप आहे. नवीन तरुणाच्या हाताला काम लागणं, महिलांना त्याच्यामध्ये अजून कामाची संधी उपलब्ध करून देणं, इतर कारखानदारीपेक्षा हाच एक शेतीचा असा व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये आपल्याला खूप अजून आपल्याला काम करता येईल आणि स्कोप आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. मध्यंतरी शास्त्रज्ञाने आणि शेतकऱ्याच्या मेहनतीमुळं संकरित बियाण्याची पैदास झाली, त्याच्यामुळं क्रॉप आपलं बंपर वाढलं. तर आज 140 कोटी लोक या देशामध्ये राहतात, तर त्यांना पुरून आज आपण इतर देशामध्ये एक्सपोर्ट करतोय.
0: बरोबर.
1: हे किमया आमच्या शेतीने केलेली आहे आणि माझ्या शेतकरी राजाने केलेली. आता आपल्याला थोडा पॅटर्न बदलावा लागेल आणि आपल्याला ज्याला नैसर्गिक शेती म्हणतो आपण, मी मार्केटिंग फेडरेशन

0: असताना तो प्रयोग आम्ही केला होता. एक 5-7 प्रकारचे पिकं आम्ही त्याच्यामध्ये AI असं नावाचं जर लायसन मिळतं केंद्राकडून, पाण्याचं तपासणी केली जाते, माती तपासणी केली जातं आणि प्रमाणीकरण 3 वर्षाला प्रमाणपत्र मिळतं.
1: 3 वर्षांनी त्यांना नैसर्गिक
0: प्रमाणित पत्र
1: किंवा
0: मिळतंय,
1: ऑर्गॅनिक शेतीसाठी.
0: शेतीचं प्रमाणपत्र मिळतंय. मोहोळची बडी ज्वारी 100 रुपये किलो आहे,
1: अच्छा.
0: पण त्या ज्वारीचं वैशिष्ट्य काय, जर ते पलीकडल्या गल्लीत जर ज्वारी भाकरी करत असली आमची गृहिणी, तर इथल्या गल्लीत वास येतोय. नवीन यायचं तंत्रज्ञान आलंय, यायचं तंत्रज्ञान एवढं शेतकऱ्याच्या हिताचं आहे. आपल्या तरुण पिढीनं त्याच्यामध्ये सहभाग झाला पाहिजे, कारण मोबाईल चालवावं लागते. आपल्या सरकारने 500 कोटी रुपयाची तरतूद VSI ला केली आहे.
1: बरं.
0: त्याची किंमत असेल 30,000 रुपये त्या मशीनची. मग काही कारखाना देतोय, VSI काही देतोय, शेतकऱ्याला 20,000 पर्यंत बसते. तर त्याचा रेंज आहे 2 किलोमीटर. इथे मशीन बसवलं तर 2 किलोमीटर रेंज तो काम करतोय. मग आपल्याला शेती करत असताना माती परीक्षण करतो, माती परीक्षण करत असताना ते माती घ्यावं लागतं प्रत्येक वावरातली 5 ठिकाणची. मग जेवढे शेती आहे ते सगळ्याची माती घ्यावं लागते, चिठ्ठ्या टाकाव्या लागतात, मग लॅब जिथं आहे तिथं जावं लागतंय आणि मग पुन्हा तपासून यावं लागतं. हे मशीन बसवली की तुम्हाला ह्या वावरात नायट्रोजन किती आहे, पोटॅश किती आहे आणि पलाश किती आहे हे सांगते.
1: बरं.
0: आणि मग तुम्ही पीक कोणतं घेणार आहात, भाजीपाला घेणार आहात का ऊस घेणार आहात का कापूस घेणार आहात का सोयाबीन घेणार, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते AI मार्गदर्शन करतात.
1: तर नैसर्गिक शेती कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करावी, किंवा जर आतापर्यंत केली नसेल आणि सुरू करायची असेल तर काय करावं?
0: एकदम खताच्या मात्रा कमी करून जमणार नाही,
1: हा
0: कारण त्याला सवय लागलेली आहे खत जायची.
1: बरोबर आहे.
0: नायट्रोजनची भरमसाठला घालायची सवय आम्हाला, आम्हाला DAP जास्त घालायची सवय. तर टप्प्याटप्प्यानं खताचा मात्रा कमी करून, हिरवळीचे खत घालणे किंवा शेणखत आपल्याला पहिल्यासारख्या ट्रॅक्टर घालता येत नाहीत, कमी घेणं आणि पेरणं त्या सरीच्या माध्यमातून पेरणे, हिरवळीचे खत वापरणे, अशा प्रकारचं आपल्याला. आणि बिवड जे म्हणतो, बिवड बदलतो आमच्या ग्रामीण भागात भाषा, एक दुधल झाल्यानंतर एकदल. आता नवीन काही लोक आलेत की सारखं एकच पीक घेतलं तर जमत नाही. आपले बाप दादा खूप शास्त्राचा अभ्यास करून काम करायचे, एकदा शेंग घेतली की मग दुसऱ्या वेळेस ज्वारी घ्यायची. अशा पद्धतीचं शेतीचं पिकाचं देखील तंत्रज्ञान आपल्याला वापर करावा लागेल.
1: बरोबर. पण मग खताची मात्रा कमी केल्यावर उत्पादन कमी
0: कमी
1: होतं
0: होईल,
1: का?
0: कमी होईल, पण त्या मालाला भाव तुम्हाला जास्त भेटेल.
1: अच्छा.
0: तुम्ही माल किती काढला त्याला महत्व नाही, शेवटी तुमचं आर्थिक नियोजन जमलं पाहिजे. तुम्ही 20 क्विंटल माल काढला म्हणजे शेतीतलं तुमच्या पिकानं खाद्य खाऊन टाकलं, शेती मोकळी केली. आपल्याला शेतीचं पोत जे म्हणतो पोत, तो कायम टिकला पाहिजे, पुढच्या वर्षी तो कामाला आला पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: आणि यावर्षी मर्यादित उत्पन्न असलं पाहिजे. 10 क्विंटल जर तुमचा एखादी माल झाला गहू आणि भाव जर तुम्हाला 2,000 भेटला तर पैसे तेवढेच राहणार. 20 क्विंटल माल झाला आणि 1,000 रुपये भेटले म्हणजे उत्पन्न जास्त काढणं आणि क्वालिटी काढणं ह्याच्यात खूप फरक. आणि ग्रेडिंग महत्वाचं आहे,
1: अच्छा.
0: शेतकऱ्यांनी ग्रेडिंगवर लक्ष दिलं पाहिजे. आडतीला माल नेत असताना घरीच त्याच्या चालण्या करायला पाहिजे. मी स्वतः शेतकरी आहे, आज देखील मंत्री झालं तर मला अनेक पुरस्कार भेटलेले आहेत, त्याच्यातला मी जाणकार आहे.
1: बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण आता प्रेझेंटेशन म्हणतो हल्लीच्या भाषेमध्ये, ते खूप महत्वाचं आहे. आणि कृषी क्षेत्रातही ते नक्कीच झालं पाहिजे.
0: याही क्षेत्रात तसंच आहे
1: सर. बँकांमध्ये आता नोकर भरती झालेली आहे, तर त्याच्यामध्ये काही विशेष योजना शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी आहेत, तर त्याबद्दल
0: खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याच भागातले मुलाला आपल्याच जिल्ह्यामध्ये नोकरी भेट आहे, त्याच्यामुळे आपण या कायदा केला की 70% त्या जिल्ह्यातल्या मुलाला प्राधान्य दिलं नोकरीसाठी. आणि बाहेरच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यार्थ्याने तिथे जर अर्ज केला तर 30% त्या लोकांना दिला आपण.
1: बरं.
0: त्याच्यामुळे स्थानिकच्या लोकांना नोकऱ्या मिळतात. पुन्हा सहकारामध्ये अजून एक कालपरवा धोरण आलं, एक कायदा केला कालपरवा मी, की सावकार काही गावामध्ये बघतो आम्ही की आम्हाच्या पम्मास त्या ठिकाणी व्याज लावतात, त्याची जप्ती करतात, शेती हडप करतात, अशा आमच्याकडे तक्रारी. त्याच्यासाठी आपण बँकांनी कर्ज दिलं पाहिजे कंपल्सरी, कायदा आहे. कायदा असताना आम्ही रुलिंग केले, बिल आणले. मग तुम्ही म्हणताल आम्हाला का आणले बिल, तर 10 गुंठे जर एका शेतकऱ्याला जमीन असली तर बँकेने त्याला कर्ज द्यावं.
1: अच्छा.
0: पहिले 20 गुंठे होते.
1: बरं.
0: पण आता मात्र 10 गुंठे. मग कायदा असताना तुम्ही बिल का आणलंय, तर बिल का आणलंय तर कायदा त्याला वकील कोर्टात जाण्यासाठी पैसे लागतात. 10 गुंठे जमीन असणाऱ्या माणसाला परवडत नाही वकील लावणं. त्याच्यासाठी आपण AR तालुक्याला जो असतोय तर त्याच्याकडे अर्ज करायचा आणि त्याला सक्त सूचना दिल्या आहेत

0: की 50 ते 60 दिवसात त्याचा निकाल काढायचा आणि त्याला
1: अच्छा
0: बँकेकडून कंपल्सर देण्यासाठी भाग पाडायचं.
1: बरं
0: बँकाकडून कमी व्याजाच्या दरामध्ये कर्ज भेटू शकतंय आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो.
1: एकूणच सर पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणखी काय उपक्रम आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांनी काम
0: बँका
1: करावं?
0: असो की पतसंस्था असतो ह्या सगळ्या ऑनलाईन केलेल्या आहेत. आता बँकेमध्ये तुम्हाला भविष्याच्या काळामध्ये आताही लोक बँकेत गर्दी दिसणार नाही, तुम्हाला सगळे ऑनलाईन आहे.
1: हो
0: घरामध्ये बसूनच पैसे आपण बँकेत खात्यावर टाकू शकतो, घरामध्ये बसूनच पैसे आपण काढू शकतो आणि मोबाईल मध्ये तुम्हाला तुमचं बॅलन्स किती आहे तुम्हाला कळू शकते. म्हणजे ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे आणि बँकेने देखील तशा प्रकारचा केलेला आहे, त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
1: सर महाराष्ट्राला सहकार चळवळीची खूप मोठी परंपरा आहे, तर तुम्ही आज काय सांगाल की आजची सहकार चळवळ आणि महाराष्ट्र याबद्दल काय सांगाल?
0: अजूनही आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे पॅक्टच्या माध्यमातून आमचे गृहमंत्री सहकार खातं निर्माण केलं केंद्रामध्ये, काही ठिकाणी कोल्हापूर भागात पश्चिम महाराष्ट्रात आहे सोसायटी पॅक. ह्या एक सोसायटी श्रीराम नावाची बावड्यामध्ये आहे, मी स्वतः बघितलंय.
1: बरं
0: तर आपल्या संसारामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्या गोष्टी लागतात त्या त्या सोसायटीत उपलब्ध आहेत.
1: अच्छा
0: म्हणजे कापड आहे, धान्य आहे, पेट्रोल आहे, दूध आहे, मेडिसिन आहे आणि शेवटी गावातला सभासद शेतकरी जर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचं जे लागते ना कफन, कफन ते देखील सोसायटी पुरवते.
1: बरं
0: चांगले जर लोक झाले या क्षेत्रामध्ये आणि चांगले आणले पाहिजेत आणि चांगले टिकवले पाहिजेत, सोसायटी किंवा बँक हा विकासाचा अड्डा झाला पाहिजे आणि राजकारण विरहित काम झालं पाहिजे.
1: आणि महाराष्ट्रात आज आपण बघतो की अनेक शेतकरी बंधू भगिनी आहेत, त्या सगळ्यांना आपण माननीय सहकार मंत्री म्हणून काय आवाहन कराल, काय सांगाल?
0: या निमित्तानं ज्या राज्यातल्या जनतेला शासनाचा एक घटक मंत्री म्हणून राज्य शासन शेतकऱ्याच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार बँक खात्याशी संलग्न करावे, आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि शासन व बँकांनी दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. कोणत्याही अफेवर विश्वास न ठेवता केवळ माहितीलाच प्राधान्य द्यावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्ज मुक्ती ही योजना केवळ कर्ज मुक्ती नसून शेतकऱ्याच्या आत्मविश्वास वाढवणारी, आर्थिक शिस्तीचा प्रोत्साहन देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी योजना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे.
1: सर आजच्या भागामध्ये आपण या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सर्व महत्वाच्या बाबी अतिशय सविस्तरपणे स्पष्ट केल्या, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनातील अनेक शंका दूर होण्यास निश्चितच मदत होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही केवळ कर्जमाफीची योजना नसून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, नवसंजीवनी आणि आत्मविश्वास देणारा महत्वपूर्ण उपक्रम आहे. आज दिलखुलास कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांचे मनापासून आभार. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, या प्रातकालीन सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. सकाळचे 7:40 झाले आहेत. अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करतोय.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा

0: तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
1: नमस्ते.
0: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
1: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
0: ओके.
1: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
0: ओके.
1: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91, 1800-267-79-91, 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
0: ओके.
1: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91, 1800-267-79-91, 1800-267-79-91, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आता ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम, ॲडव्हान्स आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त

0: जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
1: नमस्कार.
0: 59 वर्षांचे हे गृहस्थ ज्यांना 15 वर्षापासून डायबेटीस होता आणि नंतर त्यांचा युरिनचा कंट्रोल सुटला होता, म्हणजे जसं अगदी लहान बाळाचं होतं की झोपेत बाथरूमला होणं, तसं या आजोबांचं होत होतं. तर खरंच डायबेटीसचा युरिनच्या कंट्रोलशी काही संबंध आहे का?
1: कसं आहे की आजकाल तुम्ही बघायला गेलं तर लहान मुलांच्या डायपरच्या जसे ऍड येत आहेत मोठ्यांच्या डायपरच्या सुद्धा ऍड येत आहेत. आता तुम्ही कधी पण बघायचं, ज्या ऍड येत आहेत म्हणजे ते प्रॉब्लेम कुठेतरी क्रिएट झालेले, बरोबर की नाही? म्हणजे जर का समजा 2-4 लोकांना होत असेल तर एवढे डायपर काढून करणार काय ते? अनेक सिनियर सिटीजन्स मध्ये आजकाल युरिनचा कंट्रोल सुटण्याचे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले. आता डायबेटीसच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर म्हणजे आता बघितलं तर बी12 डेफिशियन्सी डायबेटीस मध्ये कॉमन आहे, कारण अनेक डायबेटिकची मेडिसिन जी आहेत ती अनेक गोष्टींचं ऍब्सॉर्प्शन थांबवतात, बरोबर की नाही? त्यामुळे बी12चं ऍब्सॉर्प्शन थांबवतात हे प्रूव्हन आहे, बरोबर. मग बी12 काय करतं, तर तुमच्या नर्वस सिस्टीमचं जे काही आरोग्य आहे ते बी12च्या अंडर आहे. मी बी12चे आणखीन पण अनेक काम आहेत, पण मेनली नर्वस सिस्टीमच्या आरोग्यासाठी बी12 फार गरजेचं आहे, बरोबर ना? इव्हन अनेक गोष्टी पण म्हणजे अनेक बी1 असेल, बी6 असेल, बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बी कॉम्प्लेक्स पूर्णपणे त्याच्या गरजेचं आहे ते. मग ह्या अनेक गोष्टी शरीरामध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी व्हायला लागली. आपण बघतो की न्युरोपॅथी होते म्हणजे पायाला जळजळ होते. आता ही सेन्सरी न्यूरॉन झाले, तसं ऍटॉमिक न्यूरॉन पण असतात, म्हणजे आतल्या ज्या सिस्टीम आहे, तुमचे हार्ट रेट आहे किंवा तुमचं जे ब्लॅडरचं कंट्रोल आहे, हा सगळा इंटरनल कंट्रोल आहे, हा पण नर्वस सिस्टीमनी असतो, बरोबर की नाही? आणि जसं बाहेरचे न्यूरॉन्स डॅमेज होऊ शकतात तसे इंटरनल न्यूरॉन्स सुद्धा वीक होऊ शकतात. आणि मग इंटरनल न्यूरॉन्स जर का वीक झाले तर मात्र तुमचा या सगळ्या गोष्टीवरचा कंट्रोल जायला सुरुवात होते. आणि त्याच्यामुळे म्हणजे नुसतंच तुम्ही पायाला जळजळ झाली आणि मग टेम्पररी काहीतरी औषधं घेतली, सेंट्राइड पेन किलर घेऊन थांबू नका, कधी कधी हे इंटरनल लेवलला पण जाऊ शकतं आणि ह्या गोष्टी होतात. त्यामुळे प्रायमरी लेवलला जेव्हा तुम्हाला म्हणजे न्यूरोपॅथी होत असेल तर लगेच जर का तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर पुढच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच टाळता येतात.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
1: आता कसं आहे माहिती आहे का की न्युरोपॅथी का क्रिएट होते, तर अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स कमी झाल्यामुळे. अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स कमी का होतात? मेडिसिनच्या अतिरेकामुळे, बरोबर की नाही? तर मग पहिल्यांदा तुम्हाला बघावं लागतं की ह्याचा डायबिटीस कशामुळे आहे, मग तो वातज आहे, पित्तज आहे, कफज आहे, मग आयुर्वेदानुसार त्याला उपाय करावा लागतो, बरोबर की नाही? आता इन्सुलिनमुळे डायबिटीस होतो ही तर कन्सेप्ट खतमच झालेली आहे, बरोबर ना? म्हणजे शरीरामध्ये कंडिशन अशा होतात की शरीर साखर पचू शकत नाही, म्हणजे त्याच्यावर काम करायला लागतं. नॅचरली डायबिटीस तुम्ही मेंटेन केला आयुर्वेदानुसार तर तुमच्या गोळ्या कमी होतात. गोळ्या जर का कमी झाल्या तर तुम्हाला पचनावर काम करता येतं आणि मग हळूहळू शरीरामध्ये वाढलेली हीट जी आहे, बरोबर ना, म्हणजे आयुर्वेदामध्ये पित्त आणि वात वाढला तर मग न्युरोपॅथी होते. तर ह्या गोष्टी जर का बॅलन्स केल्या, म्हणजे नर्वसचं जे कव्हरिंग आहे ते डॅमेज झालेलं असतं ते जर का परत रिपेअर करायला आपण सुरुवात केली आणि नर्वस सिस्टीमला जर का योग्य ताकद आपण दिली, शरीरामधला वाताचा जो म्हणजे म्हणतो ना युरिन कंट्रोल वगैरे हे सगळं वाताच्या अंडरमध्ये येतं, हा वात जर का तुम्ही प्रॉपरली जर का बॅलन्स करायला सुरुवात केली तर हे प्रॉब्लेम आपल्याला नक्कीच सॉल्व्ह करता येतात, बरोबर ना? नाहीतर मग आयुष्यभर डायपर लावून फिरण्यापेक्षा जर का तुम्ही पहिल्यांदा एकदा जर का आयुर्वेदाचं जर का मत घेतलं तर नक्कीच तुमचं पुढचं आयुष्य चांगलं होण्याला मदत मिळू शकेल.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. भावगीतांचा आनंद आपण घेणार आहोत या जाहिरात विरामानंतर.
3: एकूण व्यवसाय रुपये

0: 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरोसे का बँक भविष्य का बँक
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

शंकर रामाणे यांची रचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. या रचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. श्रोतो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 7 वाजता मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक 2026 काल केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सादर केलं. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. पेपरफुटीच्या प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतचा कारावास, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षेचा समावेश आहे. खटल्यांना जलद निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी दैनंदिन

सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणे यामध्ये अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणे अशा तरतुदीही यात केल्या आहेत. हे विधेयक सादर करताना विरोधकांनी प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी केली, त्यामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं. दरम्यान सर्व सदस्यांनी मतभेद मिटवून चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही काल होऊ शकलं नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक रणनीती बैठक मंगल मिलन आज सकाळी संसद भवनात होणार आहे. आघाडीची पूर्ण एकता दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी ही बैठक होत असते. परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली. आंदोलनादरम्यान हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या काही कुटुंबियांनी दाखल केलेली स्वतंत्र याचिकाही इतर याचिकांबरोबरच विचारात घेण्याचं काल मान्य करण्यात आलं. नीट यूजी परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांविरुद्ध दाखल केलेले खटले आणि इतर कायदेशीर कारवाई मागे घेण्याचा निर्णय बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांनी घेतला आहे. बिहारच्या गृह विभागानं 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांविरुद्ध नोंदवण्यात आलेले सर्व FIR फौजदारी तक्रारी आणि कारणे दाखवा नोटिसा मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करण्याचं आश्वासन दिलं आहे. या मुदतीपूर्वी दाखल केलेल्या प्रकरणांच्या संदर्भात अटक किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची त्वरित सुटका केली जाईल, तसंच त्या निश्चित वेळेपूर्वीच्या घटनांबाबत भविष्यात कोणतीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही अशी हमीही सरकारनं दिली आहे. आसामच्या गृह आणि राजकीय विभागानंही तिथल्या आंदोलनांच्या संदर्भात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले आहेत आणि आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध राज्यातील कोणत्याही पोलीस यंत्रणेकडून कोणतीही प्रतिकूल कायदेशीर कारवाई केली जाणार नाही असं म्हटलं आहे. इनक्रेडिबल इंडिया अर्थात अतुलनीय भारत या प्रतिष्ठित ब्रँड अंतर्गत भारताला जागतिक पातळीवर पर्यटनासाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं एअर इंडियाशी सामंजस्य करार केला आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली इथं या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताची जागतिक पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक दृढ करण्यासाठी एअर इंडियाचं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विस्तृत जाळं आणि मंत्रालयाचे पर्यटन स्थळांच्या प्रचाराचे उपक्रम यांचा एकत्रित लाभ घेणे हा याचा उद्देश आहे. भारताच्या लोकशाही आणि विकासाच्या प्रवासात पंचायती राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रम आणि समर्थ पंचायत पोर्टलचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि आत्मनिर्भर पंचायतींच्या निर्मितीच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सिंह यांनी सांगितलं. समर्थ पंचायत पोर्टलमुळे कर आकारणी देयके आणि पंचायत महसुलाचे निरीक्षण या प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होतील असंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. MV ओमोरफी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ अलेक्झांडर पॉलिशच्युक यांना पाचारण करून घेतलं. या घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतानाच मंत्रालयानं व्यापारी जहाजांवरील अशा हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. अशा कृतींमुळे निरपराध नागरी खलाशांचे प्राण धोक्यात येतात, अशा कृती अस्वीकार्य आहेत आणि त्या टाळल्याच पाहिजेत असं मंत्रालयानं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. तिथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ट्रम्प यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी निवड झाल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील ही 8वी भेट आहे. उभय नेते सर्व मुद्द्यांवर आणि प्रामुख्यानं इराणच्या मुद्द्यावर चर्चा करतील. आपली सुरक्षा निश्चित करून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं ट्रम्प यांची भेट घेत असल्याचं नेतन्याहू यांनी नमूद केलं आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल बीजिंगमध्ये चीनच्या उपपरराष्ट्र मंत्री हुआ चुनयिंग यांची भेट

0: बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील सहकार्य दृढ करणं आणि व्यापार तसंच आर्थिक संबंधांना आणखी चालना देण्याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारतीय कार रेसर असलेल्या मुंबईच्या 21 वर्षीय आदित्य पटनायक याने गोल्ड व्हिओस चॅम्पियनशिप मलेशियाच्या तिसऱ्या फेरीतील स्पोर्टिंग क्लास जिंकून आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय कार रेसिंग विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा प्रसिद्ध सेपांग इंटरनॅशनल सर्किटवर आयोजित करण्यात आली होती. ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅराशॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शायला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली, मात्र 2.28 मीटरच्या उंचीसाठी केलेले त्याचे तीनही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या प्रकारात जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वेटलिफ्टर्स वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत शिल्पा शैला हिनेही कांस्य पदक मिळवलं. या कामगिरीसह ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिलांच्या 75 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाल्यामुळे भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित भारतीय संघानं काल पुरुष आणि महिला अशा दोन्ही सांघिक प्रकारात 3-0 अशा दमदार विजयांसह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. हवामान विभागानं आज छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडील राज्य राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ आणि गोव्यातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी घेणार. नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे खटले मागे घेण्याचा बिहार आणि आसामच्या राज्य सरकारांचा निर्णय आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करतोय कार्यक्रम संतवाणी. आज या कार्यक्रमामध्ये संत गोरा कुंभार यांच्याविषयी ऐकूया. लेखन अर्चना देवधर यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ. ಪವಿತ್ರತೆ ಕುಳ ಪಾವನ ತೋ ದೇಶ ಜೇಥೆ ಹರಿಚೆ ದಾಸ ಜನ್ಮ ಘೇತಿ. ಶ್ರೋತೆಹೋ, ही आहे आपल्या महाराष्ट्राची थोरवी. संतांच्या कथांशिवाय महाराष्ट्राची यशोगाथा पूर्ण होऊच शकणार नाही. यासाठीच आपण

0: संतवाणी या कार्यक्रमातून संतांच्या चरित्रकथा ऐकत आहोत. महाराष्ट्रातल्या संतांच्या रत्नमालेतलं आणखी एक तेजस्वी रत्न म्हणजे संत गोरा कुंभार. शांत, संयमी आणि वैराग्यशील संत म्हणून गोरोबांचा उल्लेख संत वाङ्मयात आदरानं केला जातो. धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावी इसवी सन 1267 साली म्हणजेच शालिवाहन शके 1189 मध्ये माधवबुवा आणि रखुमाबाई कुंभार या धार्मिक वृत्तीच्या जोडप्याच्या पोटी गोरोबांचा जन्म झाला.
1: श्रोते हो, गोरोबांच्या जन्माबद्दलची एक आख्यायिका अशी सांगितली जाते. माधवराव आणि रखुमाबाई यांना 8 मुलं झाली, पण त्यातलं एकही जगलं नाही. ही सगळी मुलं गावातल्या काळेश्वराजवळच्या स्मशानभूमीत गोरीत पुरलेली होती. या जोडप्याचं दुःख पाहून परमात्मा पांडुरंग ब्राह्मणाचा वेश घेऊन आले आणि त्यांना दुःखाचं कारण विचारलं. तेव्हा ते म्हणाले, आमची 8ही मुलं देवानी नेली. असं सांगताच देव स्मशानात गेले. माधवबुवांनी पुरलेली 8 प्रेत गोरीच्या खड्ड्यातून त्यांनी बाहेर काढली. देवाने 7 मुलांना हाताच्या स्पर्शाने जिवंत केलं आणि स्वर्गात पाठवलं. मग 8व्या मुलाला जिवंत केलं आणि ते मूलसुद्धा स्वर्गात जाऊ लागलं. भगवंत त्या मुलाला म्हणाले, तू स्वर्गाच्या बाजूने जाऊ नकोस. असं म्हणून देवाने त्या 8व्या मुलाला जवळ घेतलं आणि माधवबुवा आणि रखुमाबाईच्या स्वाधीन केलं. या मुलाला गोरीतून बाहेर काढलं म्हणून त्याचं नाव गोरोबा ठेवा असं देवानंच माधवबुवांना सांगितलं, अशी कथा सांगितली जाते.
0: गोरोबांचे आई वडील तेर या गावी कुंभार काम करत असत. एकुलतं एक अपत्य असल्यानं गोरोबांचं बालपण सुखात गेलं. आई वडील धार्मिक वृत्तीचे असल्याने तोच संस्कार मुलावर झाला. परंपरेनं घरात विठ्ठल भक्ती होतीच, पण माधवबुवांनी त्याला शिवभक्तीचीही जोड दिली. हरी आणि हर यांचं चिंतन घरात चाले, त्यामुळे गोरोबांच्या मनात शिव आणि विठ्ठल यांचं अद्वैत निर्माण झालं. विठ्ठल रूपात त्यांना शिवभक्तीही जाणवत होती.
1: गोरोबांची वृत्ती मुळातच समंजस होती. आई वडिलांवर त्यांचं निस्सीम प्रेम होतं. गाडगी मडकी बनवण्याचं काम आई वडिलांनी थकलेल्या अवस्थेत किती दिवस करायचं, असं म्हणून त्यांनी ते काम आपल्या हाती घेतलं. इतक्या लहान वयात मुलाची काबाड कष्ट करण्याची तयारी बघून ते मायबाप धन्य झाले. पण कष्ट करताना देवाला विसरू नकोस, एवढं मात्र त्यांनी गोरोबांना सांगितलं.
0: गोरोबांचं बालपण संस्कारी वातावरणात आनंदात गेलं, पण तारुण्य मात्र फार कष्टात गेलं. पोरगं कळत्या वयाचं झालंय, त्यामुळे त्याचं लग्न करायला हवं ही जाणीव आई वडिलांना झाली. थकलेल्या आई वडिलांच्या आग्रहाखातर गोरोबा लग्नाला तयार झाले. चारही पुरुषार्थ माणसाने पूर्ण केले पाहिजेत असं त्यांना वाटलं. शेजारच्याच ढोकी गावातली संती नावाची मुलगी पाहून गोरोबांचा विवाह झाला आणि गोरोबा गृहस्थ झाले. सांसारिक सुखाबरोबरच गोरोबांना आध्यात्मिक विषयाचीही ओढ लागली. त्यांना संत ज्ञानदेव, नामदेव यांचा सहवास लाभला आणि ते वारकरी झाले. आपला कामधंदा करताना ते भान हरपून अभंग म्हणत असत.

0: स्वतःचं उदरनिर्वाहाचं काम आणि विठ्ठलाचं नाम यामध्ये गोरोबा इतके तल्लीन होत असत की एके दिवशी पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या मातीत स्वतःचं मूलच तुडवलं गेलं हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. यावर त्यांच्या पत्नीने संती हिने मुलांची आण घातल्यावर त्यांनी संतीला स्पर्श करणंही सोडून दिलं. वंशाला दिवा हवा म्हणून संतीने आपली बहीण रामी हिचा गोरोबांशी विवाह करून दिला. परंतु सासऱ्यांनी दोघींना सारखंच वागवा म्हणून विठ्ठलाची शपथ घातल्यामुळे गोरोबा संसारापासून विरक्त राहिले.
1: पण वंश पुढे सुरू राहावा म्हणून संती आणि रामी यांनी खूप प्रयत्न केले.

0: मात्र गौरवांना पूर्ण विरक्ती आली होती. वंशवृद्धीपेक्षा भक्तिकर्म करावं असा उपदेश त्यांनी दोघींनाही केला. मात्र मूल तुडवलं गेलं याचं प्रायश्चित्त म्हणून गौरवांनी आपले हात तोडून घेतले. विरक्तीकडे वळलेल्या गौरवांचा प्रपंच मात्र काहीसा एकाकी पडला. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाई कुंभाराच्या रूपात काम मागण्यासाठी गौरवांच्या घरी आले. गौरवांना काही ओळखीच्या खुणा पटल्या, पण तरीही त्या दोघांनी मडकी बनवण्याचं काम सुरूच ठेवलं. गौरवांकडच्या मातीच्या वस्तूंना एकदम मागणी येऊ लागली. विठुराया कुंभाराच्या रूपात गौरवांच्या घरी आलेत ही वार्ता कर्णोपकर्णी सर्वदूर पोहोचली आणि संत मंडळी त्यांच्या घरी येऊ लागली.
1: हात तुटलेले असताना गौरवांचा संसार कसा चालतो असं विचारताच गौरवांनी सांगितलं की पंढरपूरहून विठू कुंभार आणि रुक्मा कुंभारीण माझ्याकडे कामाला आलेत, त्यामुळे आमचा उदरनिर्वाह सहज चाललाय. आता सगळे संत या जोडप्याचा शोध घेऊ लागले. तेव्हा मात्र ही जोडी त्यांना कुठेच दिसली नाही. आपण आपल्या पतीच्या भक्तीत अनेक अडथळे आणले याचा संतीला पश्चाताप झाला. आपण लेकूरवाळी होण्यात आनंद मानला, पण या पलीकडे सुद्धा भक्ती प्रपंच आहे. हाव आणि भाव ही जगण्याची दोन टोकं आहेत हे तिला कळलं आणि तीही मग पतीसोबत नामस्मरण आणि भक्तीमध्ये रमू लागली. तिला भक्तीचं अद्वैत कळलं.
0: पुढे पंढरपूरला जाण्याची ओढ गौरवांच्या मनात निर्माण झाली. संती आणि रामी या दोघींसह ते पंढरपूरला गेले. चंद्रभागेत स्नान आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच गौरवांना कवित्व स्फुरलं. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेणे केले देशोधडी, आपण यासी माय बापा.

श्रोते हो, या अभंगवाणीने पंढरीचा गाभारा जणू नाचू लागला. संत मंडळींना अपूर्व आनंद झाला. या अभंगाचा थोडक्यात अर्थ असतो.

0: असता की परमेश्वराचं रूप तसं निर्गुणच ते हृदयात मनात विराजमान असतंच. आपण मात्र ते मूर्ती किंवा चित्र अशा सगुण रूपात आणतो आणि त्या प्रतिमेचीच पूजा करतो. अनेकत्व किंवा वेगळेपणा डोळ्यांना दिसत असतो, पण भक्त आणि परमेश्वर एकरूपच असतात. या अद्वैताचाच साक्षात्कार गोरोबांना झाला.
1: भक्तीसाठी मनाचा निर्मळपणा हवा, त्यासाठी संतसंगती हवी, असं गोरोबा नेहमीच म्हणत असत. संत मुक्ताबाई गोरोबांचं महत्त्व सांगताना म्हणतात, संत हा गोरा जुनाट पै जुने, हाती थापटणे अनुभवाचे. परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी, वैराग्याचे वरी पाल्हाळला. गोरोबांना लाभलेला संत सहवासही त्यांच्या संतवृत्तीला पोषक आणि अभंग निर्मितीला प्रेरक ठरला. अशातच गोरोबांच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग पंढरपुरामध्ये नामदेवांच्या कीर्तनाच्या वेळी घडला. आख्यान रंगात आलं होतं आणि शेवटी नामदेवांनी हरिनामाचा गजर सुरू केला. गोरोबा डोळे झाकून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असं म्हणत होते. इतर संतमंडळी हाताने टाळ वाजवत होती, पण हाताने थोटे असलेले गोरोबा अस्वस्थ झाले होते. नामदेव महाराजांनी टाळ्या वाजवण्यासाठी सर्वांना हात वर करा असं सांगितलं. गोरोबांचे थोटे हात वरती गेले आणि काय चमत्कार, ते आपोआप टाळ्या वाजवू लागले.
0: श्रोते हो, गेलेले हात गोरोबांना परत मिळालेले पाहताच भक्त आणि भगवंत यांच्यातील एकरूपतेचा साक्षात्कार संतीला झाला. तिच्या वात्सल्य भावना जागृत झाल्या. गेलेला आपला मुलगा मकरेंद्र परत मिळावा म्हणून संतीनं विठ्ठलाचे चरण धरले. तिचा धावा ऐकून देव प्रसन्न झाला आणि गाभाऱ्यातून मकरेंद्र बाळ धावत आला. हा चमत्कार म्हणजे मानसिक अद्वैताचा एक अनुभव होता.
1: नामदेव महाराज संत असले तरी त्यांनाही अहंकाराची बाधा झाली होती, हे ज्ञानदेव आणि इतर संतांना रुचलं नव्हतं. यातूनच गोरोबांच्या जीवनात संत परीक्षक म्हणून आलेला प्रसंग खूप रोचक आहे. गोरोबा वयाने ज्येष्ठ आणि त्यांची समर्पणशीलता थोर असल्याने इतर संत त्यांना वंदन करीत. असंच एके दिवशी नामदेव महाराजांच्या कीर्तनानंतर सगळ्या संतांनी गोरोबांना नमस्कार केला, मात्र ती कृती नामदेवांकडून घडली नाही याची मुक्ताबाईंना खंत वाटली. त्यांच्या मनातील राग ओळखून ज्ञानदेव महाराज मुक्ताबाईंना म्हणाले, गोरोबा काका आळंदीला येणार आहेत, ते जसे वयाने मोठे आहेत तसंच कोणतं मडकं पक्क किंवा कोणतं मडकं कच्चं हे त्यांना चांगलंच कळतं. अनुभवाचं थापटणं त्यांच्या हाती आहे. त्यांच्याकडून आपण सगळ्या संतांची परीक्षा करून घेणार आहोत.
0: सगळी मंडळी आळंदीत आली तेव्हा नामदेव महाराज कोपऱ्यात बसून नामस्मरण करत होते. गोरोबा आल्यावर नामदेव महाराज सोडून सगळ्या संतांनी त्यांना नमस्कार केला. गोरोबांना वाटलं की नामदेव नामस्मरणात दंग आहेत, तर आपण त्यांना नमस्कार करावा. नामदेव महाराज मात्र मीच श्रेष्ठ भक्त असल्याच्या समजुतीने गोंधळले आणि गोरोबांची कृती त्यांनी फार गांभीर्यानं घेतली नाही. मुक्ताबाईकडे पाहत ज्ञानदेव गोरोबांना म्हणाले, काका तुम्ही आयुष्यभर मडकी घडवण्याचं काम केलं, त्यात काही मडकी आव्यातून काढल्यावरही कच्चीच राहतात हे तुम्ही जाणता. यावर मुक्ताबाई म्हणाल्या, मग काका मातीच्या मडक्यांसारखीच तुम्ही अनुभवाच्या थापटण्यानं आम्हा संतांचीही परीक्षा घ्या.
1: तेव्हा मग सर्वांच्या डोक्यावर गोरोबा काकांनी थापटणं मारायला सुरुवात केली आणि सगळी मडकी पक्की भाजलीत, पण नामदेवांच्या डोक्यावरती थापटणं मारून हे मडकं मात्र कच्चं राहिलं. अजून भक्तीच्या आव्यात अंतर्बाह्य भाजून काढलं पाहिजे असं सांगत नामदेव महाराजांच्या अहंकाराकडे त्यांनी निर्देश केला. पुढे नामदेव महाराजांनी विसोबा खेचर यांना आपले गुरु केले, पण गोरोबांच्या मनात मात्र नामदेवांबद्दल आदरच राहिला. परमेश्वर स्तुतीच्या अनुभवाचा आत्मानंद कसा घ्यावा हे त्यांनी नामदेव महाराजांकडून जाणून घेतलं. पण सर्व संत सारखेच आहेत ही समतेची शिकवण नामदेव महाराजांच्या मनात गोरोबांनी रुजवली आणि ते संतांचे परीक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. संत हे चंदनासारखे शीतल असतात आणि ते स्वतः सर्वांशी समदृष्टीने वागतात. त्यांच्या लेखी कुणीच श्रेष्ठ किंवा

0: श्रोतेहो, निष्काम कर्मयोग हे गोरोबांच्या भक्तिमय जीवनाचं मर्म होतं आणि ते तसं आचरणातून दाखवत असत. त्यांच्या चरित्राचं वैशिष्ट्य असं की ते मानवी जीवन प्रवासाला संदेश देणार आहे. ते व्यक्ती म्हणून आदर्श होते आणि भक्तीच्या माध्यमातून परब्रह्म ते जीवनमुक्त असं जीवन ते जगले. त्यांनी लोकांना निरपेक्ष भक्ती शिकवली. समर्पित भक्तिप्रेम म्हणजे काय हे गौरवांचं चरित्र आपल्याला शिकवतं.
1: श्रोते हो, संत हे परमेश्वराचे लाडके असतात. देहकर्म झाल्यावर आपला अवतार ते संपवतात. संत ज्ञानदेव आणि बरोबरीच्या इतर संतांनी समाधी घेतल्यावर गोरोबांना एकाकी वाटू लागलं. पांडुरंगाशी आत्मिक संवाद साधून आता जवळी घे लवकरी असं ते म्हणाले. आणि इसवी सन 1317 चैत्र वद्य नवमीला ज्येष्ठ श्रेष्ठ संत मंडळींच्या साक्षीने नामाच्या गजरात तेर इथल्या काळेश्वर मंदिराशेजारी गोरोबांनी समाधी घेतली. वैराग्याचे मेरू गोरा तो कुंभार लाडका डिंगरू विठोबाचा. रामकृष्ण हरी.
2: निवृत्ती द्या देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव
0: तुकाराम. आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
1: लेखन अर्चना देवधर. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.
0: सादर करते

संतवाणी हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या आवडीची छान छान गाणी देखील आम्हाला कळवा. त्याकरता साधा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा 94035 73 485 या आमच्या नंबरवर.

0: जावेद अख्तर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी. रिफ्युजी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी.
1: माँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

0: इर्शाद कामिल यांची रचना संगीतबद्ध केली होती संदेश शांडिल्य यांनी. चित्रपट जब वी मेट, स्वर होता उस्ताद राशिद खान यांचा.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

अलका याज्ञिक यांनी गायलेली समीर यांची रचना आपण ऐकलीत. अन्नू मल्लिक यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती इश्क विश्क या चित्रपटातली.

अभिजीत यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती जावेद अख्तर यांची, संगीत आदेश श्रीवास्तव यांचं. चित्रपट चलते चलते. या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकायला अजिबात विसरू नका.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय।
2: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तम उत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार।
3: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला।

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035473485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. थोड्याच वेळात इंद्रधनुष्य हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये एक पेड माग के नाम या अभियानामध्ये शाळांचा सहभाग याविषयी अश्विनी काणे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
4: सचिन
5: मम्मी
4: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती मुसळे आपलं सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये शाळांचा सहभाग या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी या विभागामध्ये विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी काणे मॅडम आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम आकाशवाणी रत्नागिरी परिवारातर्फे मी आपलं मनपूर्वक स्वागत करते.
1: धन्यवाद
0: मॅडम. आता आपण विषयाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असा आहे की एक पेड माँ के नाम हे अभियान जे सुरू झालं, तर या अभियानामागचा नेमका उद्देश काय होता?

0: अतिशय छान प्रश्न आहे. पर्यावरण संरक्षणासाठी जागरूकता आणि कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 5 जून हा जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. एक पेड माके नाम हा जो उपक्रम आहे हा 5 जून 2024 ला सुरू झाला आणि ह्याचं इनॉग्युरेशन आहे ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतून बुद्ध जयंती पार्क येथे पिंपळाच्या छोट्या रोपाचं वृक्षारोपण करून करण्यात आलं.
1: बरोबर.
0: मग ह्याचा उद्देश काय आहे एक पेड माके नाम? कारण हा केंद्र शासनाचा अतिशय उत्तम असा उपक्रम आहे आणि ज्याच्यामुळे आज आपण समर कॅम्प आयोजित केलेला आहे.
1: बरोबर.
0: त्याचं मूळ उद्देश आहे एक पेड माके नाम आणि ह्याचं आता हे तिसरं वर्ष आहे. तर पर्यावरण संरक्षण हा त्याचा उद्देश आहे. एकूणच ग्लोबल वॉर्मिंग, हवामानातले बदल, प्रदूषण आणि जमिनीची धूप रोखणे ही आज आपली देशापुढची मोठी आव्हानं आहेत आणि ह्या आव्हानांना समोर जायचं तर ही शालेय विद्यार्थ्यांसोबत त्यांना आपल्या सोबत घेऊन काही ऍक्टिव्हिटीजनं सुरुवात केली तर निश्चितपणे आपल्याला जे काही गोल्स आहेत पण ते कशा संदर्भातले तर पर्यावरणीय बदलांसंदर्भातले जागतिक लेवलवर शास्त्रज्ञांनी जे काही नॉर्म्स ठरवलेले आहेत तिथे आपल्याला पोहोचायचं आहे.
1: बरोबर.
0: तर हे शालेय विद्यार्थी फार मदतीचे ठरू शकतात.
1: नक्की.
0: मग ह्याच्या आधी ह्या गोष्टी केलेल्या आहेत आपण, म्हणजे ह्या ड्राईव्ह प्लांटेशन ड्राईव्ह असतील किंवा आपण खूप छान पद्धतीनं घेतल्यात, पण एक पेड आणि माके नाम असं का इंट्रोड्यूस केलं? तर हा मातृशक्तीचा सन्मान आहे. नुसतं झाड लावा सांगितलं तर ते फार मेकॅनिकल होतं.
1: बरोबर.
0: पण ते झाड तिथे जगवलं पाहिजे, ते तिथे टिकलं पाहिजे आणि 5-6 वर्ष ते तिथे बहरलं पाहिजे. म्हणजे झाड लावल्यापासून पुढे 3 ते 4 वर्ष जर आपण त्याची देखभाल केली तर झाड लावणे हा जो उद्देश आहे तो सफल होतो.
1: खरं.
0: आणि जर नुसतं झाड लावून तुम्ही त्याच्याकडे पाहिलं नाही, त्याची निगा राखली नाहीत, तर तो उद्देश काही आपल्याला सफल होताना दिसत नाही. मग मातृशक्तीचा सन्मान करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना आईच्या नावाने झाड लावा, आई सोबत झाड लावा याच्यासाठी आपण प्रेरणा दिली. आपल्या आईच्या प्रेमाची आणि त्यागाची चिरंतन स्मृती म्हणून आणि पृथ्वीचे म्हणजे धरती मातेचे ऋण फेडण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला.
1: अरे वा, खूपच छान उद्देश आहे या अभियानाचा. काणे मॅडम, आता मला सांगा या संकल्पनेची नेमकी सुरुवात कुठनं झाली?
0: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP 2020 याच्यात जर तुम्ही पाहिलं तर पर्यावरणाविषयी जागरूकता हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा एक अविभाज्य भाग असावा असं म्हटलेलं आहे. खरं तर मिशन लाईफ इको क्लब हे 2024 पासून सुरू झालं की एकूणच जगाच्या पटलावर होणारे जे पर्यावरणातील विविध बदल आहेत,
1: बरोबर,
0: या बदलांना जर सामोरं जायचं असेल तर शासन स्तरावर खूप आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात. मग ते प्रदूषणाच्या संदर्भात असेल किंवा शेती आणि त्याच्या पूरक उपक्रमांसंदर्भात असेल, पण हे सगळे प्रयत्न हे सामान्य माणसांपर्यंत तेवढे परिणामकारकरित्या पोहोचत नव्हते.
1: बरोबर.
0: त्यामुळे शालेय विद्यार्थी हा एक घटक असा ठरवण्यात आला की ज्याला शाळेच्या सुरुवातीच्या वर्षांपासून पर्यावरण म्हणजे काय आणि तुम्ही भोवताली ज्या समस्या अनुभवताय किंवा भोवताली जे बदल तुम्हाला दिसून येत आहेत ते निश्चित आपल्याला कसे सुधारता येतील, त्यातल्या काही समस्या आपल्याला कशा सोडवता येतील, ह्या सगळ्या गोष्टींची रुजवणूक त्या वयामध्ये म्हणजे 6 ते 14 या वयोगटामध्ये उत्तम पद्धतीने करता येते.
1: बरोबर.
0: मग 6 ते 14 वयोगटात जर त्या मुलांना योग्य पद्धतीनं पर्यावरण आणि अनुषंगिक बाबी विविध उपक्रमांच्या आधारे त्यांना बर्डन न देता जर आपण समजावून सांगितल्या तर भविष्यातला सुजाण नागरिक या सगळ्या समस्यांवर निरसन करण्यासाठी एक सक्षम नागरिक बनतो. म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी 25व्या वर्षी त्याला पडणारे प्रश्न यांची सुरुवात आपण वयाच्या 6व्या वर्षापासून शाळेत जेव्हा तो येतो तेव्हापासून केलेली असते, त्यामुळे त्याला ते संकट वाटत नाही तर त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी तो एक स्वयंसेवक म्हणून तिथे पुढे आलेला आपल्याला दिसून येईल. आणि हेच उत्तम देश किंवा विकसनशील देश किंवा विकसित देश ह्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल.
1: नक्की.

0: नक्कीच नक्कीच, खूप छान तुम्ही आत्ता माहिती दिली. मॅडम, आत्ताच तुम्ही इको क्लबविषयी माहिती सांगितली, तर त्यामध्ये यावर्षी ग्रीन समर कॅम्प सगळ्या शाळांमध्ये आयोजित केला गेला, तर या ग्रीन समर कॅम्पविषयी काही माहिती सांगाल का?
1: निश्चितच. जागतिक पर्यावरण दिन 2026 हा योग्य रीतीने साजरा व्हावा त्याच्यासाठी काही आपल्याला मार्गदर्शक तत्व मिशन लाईफ या पोर्टलवर किंवा इको क्लब ही जी वेबसाईट आहे केंद्र शासनाची ह्याच्यामार्फत दिलेले आहेत. तर दिनांक 5 ते 30 जून 2026 या कालावधीमध्ये ग्रीन समर कॅम्प्सचं आयोजन करून झालेलं आहे. ग्रीन समर कॅम्प हे कशासाठी? तर पर्यावरण ह्याच्यावरती केंद्रित असणारे विविध कार्यक्रम ह्याच्यामध्ये आपल्याला शाळेमध्ये घ्यायचे आहेत. मग हे का घ्यायचे आहेत? तर शाश्वत शिक्षणाला बाह्य उपक्रमांशी, विशेषतः निसर्गातील अनुभवांशी जर जोडायचं असेल तर ग्रीन समर कॅम्प हे मुलांना अतिशय उपयुक्त आहेत. मुलांना समर कॅम्प म्हणजे काय माहिती आहे? तर शाळेत शिकतो त्याच्यापेक्षा वेगळ्या काही गोष्टी शिकायच्या, म्हणजे गाणी, गोष्टी, गप्पा, काही ऍक्टिव्हिटी, मनोरंजनात्मक काही बाबी,
0: अभ्यासाव्यतिरिक्तचं बाकी
1: सगळं, अगदी बरोबर, हे मुलांच्या डोक्यात असतं. हाच धागा पकडून याच सगळ्या गोष्टीतून काही आवश्यक मुद्दे आपण समर कॅम्पच्या माध्यमातून मुलांसमोर आणतोय.
0: बरोबर.
1: मग आता त्या कोणत्या संकल्पना आहेत की ज्या आपण मुलांना शिकवल्या पाहिजेत या समर कॅम्पमध्ये? तर ते आहेत, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब करा, ई कचरा कमी करा, साधा कचरा कमी करा, ऊर्जेची बचत, पाणी व्यवस्थापन म्हणजे पाणी वाचवा, आणि एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नाही म्हणा. या 7 गोष्टी आपल्याला या समर कॅम्पच्या माध्यमातून मुलांना शिकवायच्या आहेत.
0: काणे मॅडम, आत्ता तुम्ही ज्या 7 कृती सांगितल्या शाळांमध्ये, ज्या तुम्ही त्याच्यावर उपक्रम घेतलेत, छोटे छोटे प्रयोग घेतलेत, तर त्या कृती जरा आम्हाला विस्तृत पद्धतीने सांगितल्या तर छान होईल.
1: निश्चितच. पहा, कृती आपल्याला 2 टप्प्यात त्यांनी दिलेल्या आहेत, म्हणजे 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय घ्याल त्या वयोगटासाठी, आणि 9वी ते 12वीचा एक वयोगट आहे त्या मुलांसाठी किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणत्या प्रकारच्या कृती घेऊ शकाल, आणि काही कृती आहेत या दोन्हीकडे सामायिक आहेत, म्हणजे त्या दोन्ही गटांना तिथे लागू पडतात. आता पहिला जो उपक्रम होता तो आहे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. निरोगी जीवनशैली किती आवश्यक आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना पहिले मिशन लाईफची शपथ आपण घेतलेली आहे. मग ही मिशन लाईफची जी शपथ आहे त्याच्यात वृक्षारोपणापासून नैसर्गिक अधिवास, अन्न साखळी या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे, आणि आपण कसे एकमेकांवर अवलंबून आहोत हे सगळं त्याच्यात उत्तमरित्या मांडलेलं आहे. त्यामुळे मुलांच्या मनामध्ये हे खूप छान पद्धतीनं ठसतं की एक झाड असेल तर त्या झाडामुळे मिळणाऱ्या अनेक गोष्टींवर मी अवलंबून आहे, आणि मग त्या झाडाचं जतन का केलं पाहिजे हे त्याला आपोआप तिथे समजून जातं.
0: बरोबर. म्हणजे झाड लावणं सोपं आहे, पण त्याला वाढवणं हे पुढची गोष्ट सुद्धा तुम्ही मुलांच्या मनावर रुजवता.
1: हो, बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना कळतं की म्हणजे झाड ही एक परिसंस्था आहे.
0: बरोबर.
1: तुम्ही एक झाड जर बघितलं तर झाडावरती अनेक प्राणी आहेत, अनेक पक्षी पण तिथे असतात, पशु आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या वनस्पती सुद्धा झाडावरती वाढलेल्या तुम्ही पाहता. म्हणजे तुम्ही कोकणात जर बघितलं त्याला बांडगुळ आपण म्हणतो, म्हणजे झाड आपल्या स्वतःवरती दुसऱ्या एका झाडाला वाढवतं, आसरा देतं. त्याच पद्धतीनं अनेक मुंग्या, किडे, त्याच्यानंतर छोट्या छोट्या आळ्या, फुलपाखरं, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक हे सगळे झाडाचा एक निवासस्थान म्हणून वापर करतात. म्हणजे झाडाचा प्रत्येक भाग हा आपल्यासाठी उपयोगी घटक आहे. त्यामुळे ही जी परिसंस्था आहे त्याच्यामध्ये असणारी जैवविविधता याचा अभ्यास विद्यार्थी तिथे उत्तम पद्धतीने करतात. मग आपल्या उद्यानांमध्ये किंवा शाळेच्या भोवती असा परिसर निर्माण करावा ही तिथे त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण होते की आपल्याला जे झाड दाखवलेलं आहे, झाडाचे फायदे जे आहेत, मग ते आपल्या आजूबाजूला असावेत की ज्याने आपली जीवनशैली सुधारेल असं त्या मुलांना वाटायला लागतं, आणि आपण एक पाऊल निसर्गाकडे टाकतो. मग हे सगळं करायचं असेल तर आपल्यालाही स्वतःला एक पाऊल पुढे घ्यायचं आहे, आणि हे इनिशिएटिव्ह घ्यायची

0: संधी आपण विद्यार्थ्यांना या निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यामध्ये आपण मिळवून देतो.
1: बरोबर.
0: तसंच पुढचा एक उपक्रम आम्ही खूप छान घेतला, तो म्हणजे शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब करा. आता पालक आणि विद्यार्थी या दोघांचाही विचार केला तर आजचा खाऊ काय, किंवा पालकांना मुलं घरी गेली की कोणत्या पद्धतीचा आहार द्यायचा ह्याच्याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह असतं.
1: खरंय.
0: पण जेव्हा ती मुलं समूहात असतात,
1: हा,
0: जेव्हा अशा समर कॅम्प सारख्या गोष्टींमध्ये ती मुलं येतात, तेव्हा ते नैसर्गिक गोष्टींचा आस्वाद घेतात, नैसर्गिक गोष्टी खायला शिकतात, आणि त्याच्यातून त्यांना कळतं की सकस म्हणजे काय.
1: बरोबर.
0: आणि ज्याच्यातून आपल्याला ताकद मिळते किंवा आपलं पोषण होतं, आपण बलशाली जीवनशैली जगू शकतो, अशा सगळ्या गोष्टी आपण त्यांना समर कॅम्पमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता विद्यार्थ्यांच्या सहभागातून इथे आपण परसबाग निर्मितीचं सुद्धा एक छोटंसं आव्हान पेललेलं आहे. 5 जून ते 30 जून हा कालावधी असा असतो की पावसाची सुरुवात या ह्याच्यात वर्षभर मुलांना जी परसबाग शाळेमध्ये लागते त्याची सुरुवात करून घेणं, म्हणजे तो एरिया डेव्हलप करणं, त्याची मशागत करणं, तिथलं गवत काढणं, ती जागा तयार करणं,
1: नक्की नक्की
0: मातीची उलथापालथ त्यांना त्यांच्या हातांनी करायला देणं, म्हणजे जो फील आहे मातीचा तो त्या मुलांना एक देणं, त्याच्यानंतर ह्या मातीत आपल्याला पेरणी करायची आहे, म्हणजे ह्याच्यातून निर्माण होणारं बीज आहे ते सुद्धा त्यांना पाहायला मिळतं. आणि इथे आपण कुठलीही खतं, त्याच्यानंतर कीटकनाशकं ह्याचा आपण वापर केलेला नाही, त्यामुळे
1: सेंद्रिय
0: पद्धतीनं पौष्टिक असं निर्माण झालेलं जे काही तिथे अन्न पदार्थ आहेत ते आपण आपल्या आहारात समाविष्ट करतो. आणि त्याची चव ही दीर्घकाळ टिकणारी आणि आनंददायी अशी असते.
1: हो, हो.
0: त्यामुळे मुलं आता जे फास्ट फूड जंक फूड खातात ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठीचा हा एक खूप छान मार्ग आम्हाला समर कॅम्प मधनं सापडलेला.
1: प्रयत्न करणं जास्त महत्वाचं आहे.
0: अगदी बरोबर आहे. समर कॅम्प मध्ये आम्ही मुलांना आणखीन एक बाब शिकवली, ती म्हणजे ई कचरा कमी करा. आता ई कचरा ही भविष्यातली खूप मोठी समस्या आहे.
1: खरंच.
0: मग ह्याच्यासाठी कचरा संकलन मोहीम किंवा जनजागृतीची सत्र ही आयोजित केली जातात, पण मुलांना ई कचरा म्हणजे काय तेच माहिती नाही. मग आपल्या घरी असणारे जुने मोबाईलचे संच असतील, जुनी सिम कार्ड असतील, किंवा काहींच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरत असतील, मग त्यातली सर्किट्स बोर्ड किंवा जुन्या वायरिंगचे तुकडे,
1: वायरचे तुकडे, शिवाय हेडफोन सुद्धा आजकाल तुटलेले वगैरे खूप असतात घरामध्ये.
0: अगदी बरोबर. मग हा सगळा जो कचरा आहे ह्याची विल्हेवाट लावायची असेल तर आपण काय करू शकतो, हे मोठं आव्हान आहे. आणि हे मुलांना आपण शिकवणं गरजेचं आहे की वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींकडे तुम्ही आकर्षित होता, पण त्या वापरायलाही योग्य पद्धतीनं आपण शिकलं पाहिजे, आणि त्या हाताळणं आणि त्यांची काळजी घेणंही तितकीच गरज आहे. आणि जेव्हा या कालबाह्य होतील किंवा ज्या त्या वापरात योग्य अशा आपल्याला राहणार नाहीत, तेव्हा त्या सगळ्या गोष्टींना कसं डिमॉलिश करायचं किंवा त्याची विल्हेवाट कशी लावायची हे सुद्धा शिकणं गरजेचं आहे. आता पुढचा उपक्रम जो आहे तो कचरा कमी करा.
1: बरोबर.
0: हा पण अतिशय साधा आणि सोपा विषय आहे. तर आपण स्वच्छता मोहीम घेतो दरवर्षी, किंवा जिकडे तिकडे पडलेला कचरा आपण साफसफाई करतो, आणि तो कचरा आपण योग्य पद्धतीने, कारण आता आपल्याला सगळ्यांना जाणीव झालेली आहे त्या कचऱ्याचं नेमकं काय करायचं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ह्याचा अर्थ कचरा करावा का तर नाही. मुळात आपण जर नीटनेटकेपणा, टापटीप, स्वच्छता ह्याची अंमलबजावणी आपल्या स्तरापासून केली तर कचरा होणार नाही. आणि कचरा व्यवस्थापन हा विषय त्यामुळे शिल्लकच राहणार नाही, कारण ही जाणीव आपण स्वतःमध्येच निर्माण करणार आहोत. मग ह्याच्यासाठी आपण मुलांना काय बरं सांगितलं असेल तर प्रथम आपल्या वर्गखोलीमध्ये आपण 2 कचऱ्याच्या पेट्या ठेवायच्या, एकात ओला कचरा टाकायचा, एकात सुका कचरा टाकायचा. त्याच्यानंतर शाळेमध्ये छोटे कंपोस्टचे खड्डे आपण तयार करून घ्यायचे, जेणेकरून वर्गात जो आपण
1: ओला कचरा
0: आणि सुका कचरा ठेवलेला आहे त्यातला ओला कचरा त्या कंपोस्टिंगसाठी आपल्याला वापरता येईल.
1: बरोबर.
0: आणि हे तयार झालेलं कंपोस्ट जे आहे तिथे ते आपण आपल्या परसबागेत खत म्हणून वापरू शकतो. आणि ही शाळेत लागलेली सवय मुलं घरातही आपसूक वापरतात. मुलांमध्ये

0: ही जी भावना होते कचराचं व्यवस्थापन करण्याची, ह्याची सुरुवात ही समर कॅम्पपासून झाली. आणि इथंच एक छान संकल्पना मुलांमध्ये रुजली, ती म्हणजे 3 R, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. म्हणजे काय, तर एक तर कमीच वापरा,
1: बरोबर,
0: त्याच्यानंतर कचरा काही असेल तर तो तुम्हाला त्याचा पुनर्वापर करता आला पाहिजे. जसा प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील तर त्याचे काही डेकोरेटिव्ह आयटम्स असतील तसे तुम्ही करून त्याचा वापर करा, किंवा कागद, कापड अशा काही गोष्टी असेल तर त्याचा पुनर्वापर कुठे नाही कुठेतरी तुम्ही नक्की करा. आणि रिसायकल म्हणजे त्याच्यातून नवीन काही गोष्टी तयार करण्यासाठी पुन्हा त्याचा वापर करा. तर ह्या 3 चांगल्या गोष्टी आपण मुलांना तिथे सांगितल्या आणि प्रोत्साहन दिलं त्यांना की कचऱ्याचा पुनर्वापर जो आहे तो करून काही चांगल्या गोष्टी तयार करता येतात. त्याच्यानंतर आणि एक छान गोष्ट शिकवली, ती म्हणजे ऊर्जा बचत. आता ऊर्जा संकट हे नवीन बाब आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे. तर मुलांना आपण समर कॅम्पमध्ये काय शिकवलं, तर तुम्ही वर्गात नाही आहात तर पहिले तो तिथला लाईट बंद करायचा,
1: बरोबर,
0: फॅन बंद करायचा,
1: वय मुलांना असलीच पाहिजे,
0: असली पाहिजे. त्याच्यानंतर आणि एक छान उपक्रम त्याच्यात सुचवलेला आहे तो म्हणजे शाळेचं ऊर्जेचं ऑडिट, लेखापरीक्षण. मग ऑडिट म्हणजे काय, तर एक मुलांना सवय लागते की माझी शाळा आहे त्याच्यामध्ये ऊर्जेचे सोर्सेस काय काय आहेत आणि त्याचा आपण खर्च कसा कसा करतो, म्हणजे महावितरणकडून ऊर्जा आहे त्याच्यानंतर मग आपण ती कशी कशी आणि कुठे कुठे वापरतो, मग माझ्या शाळेमध्ये किती ट्यूबलाइट्स आहेत, किती पंखे आहेत,
1: बर,
0: त्याच्यानंतर पाण्यासाठी म्हणजे विहीर पंप वगैरे काही असतील तर ते किती आहेत, बाकी गोष्टींसाठी आपण म्हणजे वीज कुठे कुठे वापरतो, मग लाईट बिल जे येतं ते आपण कुठल्या माध्यमातून कमी करू शकतो, हे तिथे आपोआप शिकतात. मग नुसतं इलेक्ट्रिसिटीला आपण स्टिकअप राहायचं का, नाही, तर मग त्याच्यासाठी पर्याय आहेत. मग लेखापरीक्षणातून त्यांना सुचतात की आपण अरे सोलर बसवलं तर, सोलर पॅनलचा वापर केला तर,
1: बरोबर.
0: मग समर कॅम्पमध्ये अशा विषयांना जर आपण प्रोत्साहन दिलं तर मुलं पर्यावरणाशी निगडीत अनेक गोष्टी आनंदाने आणि हसत खेळत माध्यमातून शिकतात. ह्याच्यात आणि एक महत्वाचा घटक आपण मुलांना शिकवतो तो म्हणजे पाणी वाचवा.
1: काळाची गरज आहे आता.
0: अगदी. पाणी हा जो विषय आहे तो आपण उत्पन्न करू शकत नाही. निसर्गातून जे मिळणारं पाणी आहे तेच आपल्याला वापरावं लागतं.
1: हो.
0: मग हे पाण्याचा अपव्यय थांबवायसाठी आपण काय केलं पाहिजे, किंवा पाणी जे आपल्याला उपलब्ध आहे ते कसं वाचवलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग जलजागृती अभियान असेल,
1: बरोबर,
0: किंवा तिथे त्यांना काही आम्ही प्रयोग करून दाखवले की समजा तुमच्याकडे माठ आहे पण तो गळकाय, तुम्ही काय केलं पाहिजे, तर त्याचा नळ बदलला पाहिजेत, किंवा जिथून गळतोय तो शोधून काढून ते रिपेअर पटकन करणं गरजेचं आहे. तुम्हाला पोषणहार झाल्यावर हात धुवायचेत, किंवा तुम्ही वॉशरूम्स जेव्हा यूज करता तेव्हा तुम्हाला पाणी वापरायचंय, मग ते किती प्रमाणात वापरायचं, नळ किती वेळ चालू ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना समर कॅम्पच्या माध्यमातून शिकवून दिलेल्या आहेत. त्यामुळे मिशन इको क्लबमध्ये ह्या ज्या 7 गोष्टी बघितल्या आपण, या वेगवेगळे उपक्रम वापरून समर कॅम्पमधून आपण पूर्ण करून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न शाळास्तरावर केला आणि जो विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसून येतोय की मुलं ह्या बाजूने विचार करतायत,
1: बरोबर,
0: आणि ह्याचा फार त्यांनी आनंद घेतला, म्हणजे त्यामुळे एक पेड माके नाम आणि समर कॅम्प ही जी संकल्पना आहे ही आपली इथे निश्चितच पूर्ण झाली असं आपल्याला दिसून येते.
1: खूपच छान माहिती आहे आणि खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार केलेला दिसतोय, म्हणजे ज्या 7 बाबी ठरवलेल्या आहेत. पण हा जेव्हा तुम्ही उपक्रम शाळा शाळांमध्ये जाऊन राबवत होतात तेव्हा ग्रामीण आणि शहरी भागातल्या शाळांमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला?
0: मुळात असा कुठलाही फरक शहरी आणि ग्रामीण म्हणून मला काही दिसून आला नाही.
1: बर.
0: कारण शाळा शहरात असू दे किंवा ग्रामीण भागात, कोकणातल्या परिसरातल्या ज्या शाळा आहेत त्या निसर्ग समृद्धच आहेत.
1: बर.
0: म्हणजे फरक एवढाच आहे की मुलं ज्या भागातून येत आहेत, ज्या घरातून येत आहेत, त्या मेंटॅलिटीचा बदल एक असू शकतो, मानसिकतेमध्ये त्यांचा थोडासा बदल असू शकतो, की शहर

0: शहरी भागातली असणारी मुलं ई वेस्ट किंवा प्लास्टिकचा पुनर्वापर, विजेची बचत ह्याविषयी फार जागरूक दिसली.
1: बरोबर.
0: कारण त्यांना त्या त्या पद्धतीचे प्रश्न त्यांच्या भोवताली असलेले दिसून आले, किंवा पाण्याच्या वापरासंदर्भातही असेल. ग्रामीण भागातल्या मुलांना ह्याचा कुठेही त्रास झालेला मला दिसून नाही आला, कारण ते शाश्वत जीवनशैली जगतात आणि ते निसर्गाच्या अधिवासातच राहत आहेत. फक्त त्यांना हे ई रिसोर्सेस किंवा रिसायकलिंग वगैरे काय असतं, ही नवीन टेक्नॉलॉजी ह्याच्याबद्दल ती थोडीशी त्यांच्याकडे कमतरता दिसून आली ग्रामीण भागातल्या मुलांकडे. पण त्यातलीही हुशार मुलं ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होती. आणि परसबाग वगैरे म्हणाल तर ग्रामीण भागातल्या शाळांना कंपल्सरी आहे शालेय पोषण आहार, त्यामुळे त्यांना परसबाग हा उपक्रम म्हणजे अनिवार्य आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे दरवर्षी आपण काय करतो ते. शहरातल्या काही शाळांमध्ये परसबाग हा घेऊ शकत नाही, मात्र त्याच्यासाठी त्यांनी वेगळ्या प्लास्टिक बॅग्स तयार केलेल्या आहेत ज्या इको फ्रेंडली आहेत, आणि त्याच्यातून शाळांमध्ये परसबाग डेव्हलप केलेले आहेत. पण मुलं त्याच्यात जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाहीत, म्हणजे ते अजाण आहेत त्याबाबत की ह्यातले काही पदार्थ माझ्या जेवणामध्ये मला आज मिळणार आहेत. पण एक पेड माके नाम विषयी मला नक्की इथे बोलावंसं वाटेल. ह्या चळवळीमुळे किती माता, कितीतरी गट समोर आलेत की ज्यांना वृक्षारोपणाची आवड आहे, झाडं वाढवण्याची आवड आहे, ही सगळी लोक एकत्र आलेली आहेत. त्यामुळे
1: हे अभियान जे आहे ते फक्त शाळांपुरतं मर्यादित न राहता त्याच्यामध्ये बाकी समाजातले घटक सुद्धा सहभागी झालेत, स्वतः स्वयंप्रेरित होऊन, आणि खूप छान प्रकारे ते या अभियानामध्ये आलेले आहेत.
0: अगदी बरोबर
1: मॅडम. आज कार्यक्रमामध्ये इतकी छान माहिती तुम्ही सांगितली, पण या कार्यक्रमाचा शेवट करताना पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एखादा संदेश काय द्याल तुम्ही?
0: पर्यावरणाविषयी जर आपल्याला जागरूकता निर्माण करायची असेल तर आपल्याला हे शासनाने जे विविध उपक्रम दिलेत, म्हणजे इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत एक पेड माके नाम असेल, किंवा समर कॅम्प शाळेमध्ये आपल्याला उपक्रम घ्यायचे असतील, तर त्याचा उद्देश आपल्याला एवढाच डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की विद्यार्थ्यांना पर्यावरणीय समस्यांबद्दल संवेदनशील करायचं आहे, आणि त्यांच्यामध्ये पर्यावरणासाठी जबाबदार वृत्ती आणि वर्तन आपल्याला रुजवायचं आहे, आणि सुजाण नागरिक म्हणून भविष्यात या समस्या आपल्याला कशा उद्भवणार नाहीत यासाठी ही सगळीजणं वाटचाल करतील. आणि मला खूप आनंद होतोय की ह्या सगळ्याचा आपण एक घटक आहोत.
1: नक्कीच.
0: की आपणही एकमेकांना सांगतोय की झाड लावूयात, झाड जगवूयात, झाडांबरोबर मैत्री करूयात. हा संदेश मुलांपर्यंत जेवढा जाईल तेवढे आपण अधिक समृद्ध होऊ, आरोग्यदायी होऊ. ह्याच्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येऊयात आणि एक तरी झाड लावून या उपक्रमामध्ये सहभागी होऊयात.
1: नक्कीच काणे मॅडम, तुम्ही इतक्या तळमळीने आज हा विषय मांडलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, आणि आज इतका वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल आकाशवाणी रत्नागिरी परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.

0: इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आज या कार्यक्रमामध्ये एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये शाळांचा सहभाग याविषयी अश्विनी काणे यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: आरोग्य हेच धन अशी म्हण प्रचलित आहे, परंतु आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी काही सवयी अंगीकारण्याची गरज असते. यापैकी सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे स्वच्छता. आपल्या जीवनातील स्वच्छतेचं महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ हवा, पाणी, परिसर, वातावरण कोणाला नको असतं? स्वच्छतेनं रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत. आपल्याला हे सगळं माहीत

आहे, परंतु तरीही आपण यासाठी काहीच करत नाही. आपण फक्त आपलं घर स्वच्छ ठेवतो आणि आजूबाजूच्या परिसराकडे दुर्लक्ष करतो. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण जोपर्यंत स्वच्छताप्रिय होत नाही तोपर्यंत काहीही बदल होणं शक्यच नाही. आज सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये, ट्रेन, ऑफिस, बगीचा, इमारती, रस्ते, गल्ली, बोळात आपल्याला अस्वच्छता दिसते. कुठेही थुंकणं, पान खाऊन, तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणं, सिगरेटची थोटकं, खाद्यपदार्थांची वेष्टणं, कागदाचे तुकडे कुठेही फेकतो माणूस. आपल्या नद्या म्हणजे सांडपाणी वाहून नेणारी गटारं बनली आहेत जणू. यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊन डेंग्यू, मलेरिया यासारखे संसर्गजन्य आजार वाढतायत. स्वच्छता राखण्यासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाणी वापरा. सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करा. ओला आणि सुका कचरा वेगवेगळाच ठेवा. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करा. हे सारं लक्षात घेऊन स्वच्छतेचा मूलमंत्र जपा. कारण माझा गाव स्वच्छ असेल तर माझा देश स्वच्छ होईल.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. या प्रातकालीन सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. श्रोते हो, सकाळचे 10 वाजत आहेत. आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: आरती प्रभू यांची रचना संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. निवडुंग या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं पद्मजा फेणानी यांनी.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेली ही रचना होती डॉक्टर वसंत अवसरे यांची. संगीत वसंत पवार यांचं, चित्रपट अवघाची संसार.

0: जगदीश खेबुडकर यांची रचना संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. चित्रपट धाकटी बहीण, स्वर होता सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा.
1: मेरी आवाज ही पहचान है.
2: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
3: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
4: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: 262.47 शतांश अर्थात 1143 kHz आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ॲपवरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
0: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
1: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा. तुम्ही कुठेही असलात तरी,
0: रत्नागिरीतच नव्हे,
1: महाराष्ट्रातच नव्हे,
0: भारतातच नव्हे,
1: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
0: आमच्या न्यूज ऑन AIR ॲप वरती.
1: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध,
0: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.

अनुराधा आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातली ही रचना होती जगदीश खेबुडकर यांची, संगीत अनिल अरुण यांचं आणि चित्रपट होता अरे संसार संसार. श्रोते हो, काही गाणी त्याचं संगीत मनाच्या खोल कप्प्यात रुतून बसतं, त्यापैकीच हे गाणं. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्यासा सुरा.

आशा भोसले आणि अनुराधा आणि सहकार्यांनी गायलेली ही रचना होती हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातली. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातली ही रचना होती सुधीर मोघे यांची. संगीत सुधीर फडके यांचं, चित्रपट शापित. या रचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आता प्रसारित करतोय.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7:00 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

क्यों ना अपनाएं खुशियां, अपनाकर मनोदर्पण। कॉल करें 8448440632 पर।

आशा भोसले यांनी गायलेली नूर देवासी यांची रचना आपण ऐकलीत. ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती किस्मत या चित्रपटातली.

आशा भोसले, अमित कुमार आणि सहकारी यांनी गायलेली ही रचना होती योगेश यांची. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती बातो बातो में या चित्रपटातली. श्रोते हो, प्रेमात असलेल्या त्याची आणि तिची गोष्टच वेगळी. ध्यानी मनी स्वप्नी जोडीदाराचीच प्रतिमा दिसते यांना. एवढंच काय, दिवस आणि रात्र याचंही भान नसतं. जुन्या काळातली गाणी अर्थपूर्ण तर आहेतच आणि त्याचं संगीतही हळुवार पावलांनी मनाला भुरळ घालणारं. अशीच काही गाणी खास आपल्याकरता मी घेऊन आली आहे.

महम्मद रफी यांनी गायलेली आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकलीत. दो रास्ते या चित्रपटासाठी संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: सावन की घटा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. एस एच बिहारी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं ओ पी नय्यर यांनी.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र. श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
2: गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून तुमच्या भेटीला येतील
1: माई अण्णा
2: सदू आणि लक्ष्मी.
1: तेव्हा जरूर ऐका गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
2: दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता
1: आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्रावरून.
3: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
4: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
1: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

0: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटासाठी हे गीत होतं आनंद बक्षी यांचं, संगीत राहुल देव बर्मन यांचं आणि स्वर होता आशा भोसले, अमिताभ बच्चन आणि शरद कुमार यांचा.

मोहम्मद रफी यांच्या मुख्य स्वरातली ही रचना होती कैफी आझमी यांची. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती हस्ते जखम या चित्रपटातली.

हमसाया या चित्रपटासाठी हे गीत होतं शिवान रिझवी यांचं. ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी.

आशा भोसले यांनी गायलेली एस एच बिहारी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत ओ पी नैय्यर यांचं, चित्रपट ये रात फिर ना आएगी. श्रोते हो, प्रत्येक नात्याचा आदर करूया, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद

गाता रहे मेरादिल हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, या पहिल्या प्रसारण सभेतून मी रेडिओ सखी पूर्वा खलगावकर आता आपला निरोप घेते. 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. जाऊया मुंबई केंद्राकडे.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मयूर नाव श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात मस्तपैकी अशी जेवणाची वेळ होईल, खमंग अशा त्या जेवणाचा आपण सगळेच जण आस्वाद घेऊ, नाही का? आणि मग जेवणं आटपता आटपता त्या गप्पा कधी आपल्या सुरू होतात, त्या गप्पा मारता मारता जेवणं कधी आटपतात ते आपलंही आपल्याला कळत नाही, नाही का? आता हेच बघा ना, आपुलकी या घरातमध्ये सुखदा, रोहित, रेवा आणि शर्वरी यांच्या गप्पा देखील अशाच रंगतात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता आपण आता ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, नेहा खरे, चेतना झांजे आणि मधुलिका नेरूरकर. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: सुखदा एक गंमत सांगू का?
1: आता गंमत सकाळी सकाळी, अरे म्हणजे पेपर एवढे सगळे तू आधीचे पण मागच्या एक आठ दहा दिवसाचे घेऊन बसलायस, काहीतरी इथे सापडलेलं दिसतंय.
0: अगदी बरोबर. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, वर्तमानपत्र म्हणजे आपल्या घरातली पाचवी व्यक्ती आहे.
1: हा का बरं?
0: अगं रोज येतं, न बोलावता येतं, आणि ते आलं की घरामध्ये एक नवीन विषय देऊन जातं.
1: खरे, पण कधी कधी तो विषय इतका मोठा असतो की चहा बाजूला ठेवलेला थंड होतो.
0: नाही नाही नाही, आजचा चहा थंड होऊ देऊ नकोस, कारण आजचे विषय ना चांगलेच गरम गरम आहेत.
1: अच्छा बरं सांग, कुणाचा राग आलाय तुला आज?
0: नाही नाही नाही अगं, उलट झालंय, म्हणजे आज मला पेपर वाचून आनंद झालाय. आता ही बातमी बघ, आकाशवाणी आणि बेस्टने आपल्या शतक महोत्सवी वर्षाचा टप्पा गाठलेला आहे. शिवाय हे बघ, लोकमान्य टिळकांवरचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्यावरचा विशेष लेख. तुला सांगतो, आजचा पेपर म्हणजे ना मेजवानी आहे, मेजवानी.
1: खरंच आहे, वैचारिक मेजवानी. या प्रत्येक नावानं माणसं जोडली आहेत.
0: आणि हेच मला आवडलं, म्हणजे BST चा लेख वाचताना लक्षात आलं की मुंबईत बसवर किती लोक रागावतात, उशीर झाला, गर्दी होती, सीट मिळाली नाही, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बसची वाट पाहतात.
1: घरातल्या माणसांसारखंच राग.

0: येतो आणि त्यांच्याशिवाय चालतही नाही.
1: अगदी अगदी. आणि आकाशवाणीचं सुद्धा तसंच. आज किती माध्यम आली आहेत, मोबाईल, इंटरनेट, पॉडकास्ट, पण हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. हे शब्द ऐकले की मनात एक वेगळीच भावना निर्माण होते, नाही का?
0: मला की नाही, लहानपणी सकाळच्या बातम्या जेव्हा लागायच्या तेव्हाची एक आठवण आहे बघ.
1: रेडिओची.
0: हा, रेडिओची. आई काम करत असायची, बाबा चहा पित असायचे, एकीकडे त्यांच्या ऑफिसला जायची तयारी सुरू असायची. तेवढ्यात रेडिओवरच्या बातम्या सुरू झाल्या की घरात आपोआप शांतता व्हायची.
1: म्हणजे बातम्या ऐकायच्या असायच्या ना.
0: कुणाला शांत बसा असं म्हणायची गरजही पडत नसे.
1: आणि बातम्या संपल्या की लगेच अहो साखर संपली आहे, भाजी आणायची, लाईटचं बिल भरायचं आहे, म्हणजे देशात काय चाललंय हे ऐकून पुन्हा आपापल्या घरात परत.
0: हो ना. पण खरं सांगू का, आकाशवाणीने फक्त बातम्या नाही दिल्या, चर्चेला विषय दिले, एखादं गाणं, एखादी मुलाखत, एखादं नभोनाट्य, मग दिवसभर की नाही त्यावर चर्चा. रेडिओ हा खऱ्या अर्थाने एक गुरु ठरला.
1: हो, नभोनाट्य खरंच. म्हणजे डोळ्यांनी जरी दिसत नसलं तरी मनात पूर्ण चित्र उभं राहतं बघ, जणू एखादी जादूच.
0: म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर त्या काळातलं सोशल नेटवर्क.
1: अगदी. फरक एवढाच की तेव्हा तात्काळ लाईकची वगैरे सोय नसायची, पण मनापासून ऐकून दाद मात्र देणारे म्हणजे अक्षरशः हजारो श्रोते असायचे, नाही का?
0: हो ना रे. रोहित, तू मगाशी म्हणालास की लोकमान्य टिळकांवरचा लेख आणि अण्णाभाऊ साठेंविषयी होता ना. हा, लोकमान्य टिळक खरंच किती विलक्षण व्यक्तिमत्व ना. त्यांनी उत्सवाला एक सामाजिक रूप दिलं.
1: आणि अण्णाभाऊ साठे, त्यांनी अशा माणसांच्या कथा सांगितल्या की ज्यांच्या विषयी फारसं कोणी बोलत नव्हतं.
0: अगदी खरंय. कधी कधी मोठेपणा की नाही आवाजात नसतो, नजरेत असतो. पण मला सांग, तुला झालंय तरी काय, म्हणजे पेपर वाचून तू एकदम तत्वज्ञानी झालास.
1: नाही ग, तोच आहे मी नेहमी सारखाच.
0: बर, मग आधी चहा संपव आणि भजी सुद्धा केली आहेत, नाहीतर चहा सुद्धा इतिहास जमा होईल.
1: आली आली मंडळी, बेलच्या आवाजावरून सांगतो.
0: हा,
1: शर्वरी एकटी नाहीये, कदाचित आज रेवाला सुद्धा घेऊन आलेली असणार ती.
0: अरे वा, खरंच. रोहित, तू म्हणालास त्याप्रमाणे आज दोघीही एकत्र आल्या. म्हणजे आपल्याला एकावर एक फ्री कॉम्बो ऑफर आहे आज.
2: काय करणार, खालीच रेवा भेटली, म्हटलं एक एकटं वर जाण्यापेक्षा गप्पा मारत वर जाऊ. आणि मग आम्ही गप्पा मारत मारत आलो आणि तेवढ्या दाराशी पोहोचलो ही.
1: अच्छा, म्हणजे लिफ्ट पेक्षा तुमच्या गप्पांचा वेग जास्त म्हणायचा.
0: बसा गो, बसा दोघी, चहा अजून गरम आहे.
2: तुमच्या घरी चहा थंड कधी होतच नाही, कुणी ना कुणी गप्पांनी तो गरम कायम ठेवतो.
0: अग
2: वा, अजून पेपर इथेच आहे, म्हणजे चर्चा सुरू झाली आहे.
1: नाही नाही नाही, चर्चा वगैरे नाही ग, आठवणी सांगत होतो एकमेकांना.
2: म्हणजे पुन्हा इतिहास?
0: नाही ग, आज इतिहासापेक्षा वर्तमान जास्त आहे.
2: अरे हो, हा पेपर खरंच खास आहे. आकाशवाणीचं शताब्दी वर्ष, बेस्टची 100 वर्ष,
0: आणि या आठवड्यात गुरुपौर्णिमाही आहे. शिवाय तुमचा तो फ्रेंडशिप डे, जागतिक मैत्री दिन सुद्धा.
1: गुरुपौर्णिमा म्हटलं ना की मला नेहमी एकच गोष्ट वाटते. गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारा नसतो, जगायला शिकवणारा प्रत्येक जण गुरु असतो.
2: बरोबर. आपल्याला सायकल शिकवणारा बाबा, पहिली पोळी शिकवणारी आई, पहिली नोकरी करताना धीर देणारे वरिष्ठ, सगळेच गुरु.
0: आणि मला तर आकाशवाणीचे उद्घोषकही गुरुच वाटतात. त्यांच्याकडून कितीतरी शिकायला मिळालं, मराठीचे स्वच्छ उच्चार, शब्दांमध्ये संयम आणि श्रोत्यांशी बोलताना असलेला आदर. मध्यंतरी मुलांना एक नभोनाट्य ऐकवलं बर का, तर मुलं असं म्हणाले, आई अगं यात काही दिसतच नाहीये. मी म्हटलं, अगं ते डोळ्यांनी पाहायचं नाहीये, कानांनी पाहायचं असतं.
1: वा, खरंय, डोळ्यांनी दिसण्यापेक्षा ना मनात उभं राहिलेलं चित्र जास्त प्रभाव टाकतं.
2: रोहित दादा, तुला आठवतं का लहानपणी तुला सगळ्यात जास्त कोणता कार्यक्रम आवडायचा? ते
1: म्हणजे बातम्या तर असायच्याच, पण युववाणी कधी चुकवायचो नाही आपण. असं वाटायचं की आपल्याच वयाची मुलं आपल्याशी बोलत आहेत, त्यांचे प्रश्न, त्यांची स्वप्न, त्यांची धमाल, हे सगळं आपलंच आहे.
0: आणि मला किती वनिता मंडळ, म्हणजे घर, संसार, काम, छंद, सगळं इतकं सहज बोललं जायचं, उपदेश नसायचा त्याच्यात.
3: फक्त गप्पा.
1: म्हणजे आपल्या घरात रोज होतच तेच नाही का?
2: पण

0: आपल्या या घरच्या कार्यक्रमात एकच फरक आहे.
1: कोणता फरक आहे आता?
0: इथे मध्ये मध्ये ना बिस्किटही मिळतात.
1: अरे बापरे, बिस्किट राहिली आणायची. आणतो आणतो आणतो.
2: अरे हो, फ्रेंडशिप डे आहे तर मी फ्रेंडशिप बँड आणायला पण विसरली आहे.
3: असू दे, त्या निमित्ताने परत येशील लवकर.
1: आणि मैत्री साजरी करायचा दिवस एक असला ना तरी मैत्री रुजवायला आणि टिकवायला अनेक वर्ष लागतात म्हटलं.
0: अगदी खरंय, मैत्री हा आयुष्यातला सर्वात अमूल्य ठेवा आहे.
1: आणि मित्रांना कुटुंबाचा दर्जा दिला ते काय उगाच नाही. ते तुमच्या सुख दुःखात आणि अडचणीत सामील होतात, तुम्हाला एखाद्या चांगल्या गुरुप्रमाणे योग्य सल्ला देतात, तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि वेळ पडल्यावर तुम्हाला हक्काने रागवतात सुद्धा.
3: बर, आज रोहित तरी बिस्किट आणायला विसरलेला असला तरी मी नानकटही ठेवली आहे. ती तुम्ही लवकर संपवा, नाहीतर पुन्हा मागच्या वेळेसारखं होईल.
2: काय झालं होतं का मागच्या वेळी?
3: मागच्या वेळेला गप्पा मारण्यात इतकं रंगून गेलात की चहाचे चार कप संपले पण बिस्किट तशीच राहिली.
1: अगं, माझं पोट बोलूनच भरलं होतं ना,
0: म्हणूनच सुखदा आता आधी बिस्किट देते.
2: रोहित, आज ना मी एक भन्नाट प्रकार पाहिला. हा
1: काय ग?
2: अरे, बस स्टॉपवर एक छोटा मुलगा बाबांना विचारत होता, बाबा बेस्ट म्हणजे काय. त्याचे बाबा म्हणाले, बाळा मुंबईत वेळेवर पोहोचायची आशा. तेवढ्यात बाजूला उभे असलेले एक काका म्हणाले, आणि उशीर झाला की सगळ्यांचा रागही.
3: खरंच आहे, बसवर सुद्धा आपण किती राग काढतो नाही, पण एक दिवस बस बंद झाली तर कळतं तिचं महत्व.
1: आणि 100 वर्ष अशी पूर्ण करणं हे सोपं नाही आहे. रोज लाखो लोकांचा विश्वास घेऊन रस्त्यावर उतरायचं साधं काम नाहीये.
0: आणि गंमत म्हणजे बेस्ट बद्दल प्रत्येकाकडे एक ना एक आठवण असते. माझे तर कॉलेजमधले अर्धे मित्र बस मध्ये सापडले.
2: आणि माझही तसंच आहे, रोज तीच बस, तेच चेहरे. हळूहळू नावं कळली, मग वाढदिवस कळले, आणि एक दिवस लक्षात आलं, अरे ही तर आपली माणसं झाली.
3: म्हणजे बेस्ट मध्ये सुद्धा फ्रेंडशिप डे साजरा केला म्हणायचा.
1: खरंय, म्हणजे पूर्वी फ्रेंडशिप बँड नव्हते पण मैत्री होती, आज बँड आहेत आणि मैत्री सुद्धा आहे.
0: दादा, तू काय प्रत्येक विषयाचं तत्वज्ञान सांगणारेस का?
1: नाही ग, आता फक्त एक आठवण.
3: ही आली आठवण क्रमांक 28.
1: अरे, म्हणजे कॉलेज मधली आठवण आहे ग. आमचे मराठीचे सर म्हणायचे, पुस्तक वाचा पण माणसं जास्त वाचा.
0: किती साध पण किती मोठ.
3: म्हणूनच गुरूंची आठवण फुलांनी नाही तर त्यांचे विचार आठवून आणि ते आचरणात आणून ठेवायची.
2: या आठवड्यात अण्णाभाऊ साठे यांच्यावर एक कार्यक्रम ऐकला मी.
3: बर,
2: काय सुंदर सांगत होते. त्यांनी श्रीमंतांच्या गोष्टी नाही लिहिल्या तर झोपडीतल्या माणसांचं जग लिहिलं.
3: वा,
1: खरंय. त्यांचं साहित्य वाचताना आपल्याला जाणवतं की मोठेपणा हा पदात नसतो तर माणसांमध्ये असतो.
0: आणि लोकमान्य टिळक, त्यांनी लोकांना एकत्र येण्याची ताकद दाखवली.
3: अण्णाभाऊंनी माणसाचा आवाज हा शब्दात मांडला. आकाशवाणीने आवाज घराघरात पोहोचवला आणि बेस्टने माणसं एकमेकांपर्यंत पोहोचवली.
2: वा वा सुखदा, किती मस्त बोललीस तू.
3: रोहितचा वाण नाही पण गुण लागलाय.
1: चला चला चला चला, आता एक खेळ खेळूया आपण.
3: हा,
1: प्रत्येकाने एका मिनिटात सांगायचं. कबुले?
0: हो कबुले.
1: आकाशवाणीवरचा कोणता कार्यक्रम पुन्हा सुरू झाला तर तुम्ही आजही न चुकता ऐकाल? सगळ्यात आधी शर्वरी बोल.
0: माझी निवड युववाणी.
3: अगं, पण तो तर आताही सुरू आहे.
0: हो ना, कारण तिथे कोणीतरी आपल्यासारखंच तरुणांच्या भाषेत बोलत असतं. मोठमोठी भाषणं नाहीत, साध्या गप्पा.
1: अच्छा, म्हणजे आजच्या पॉडकास्टची आजीच म्हणायला लागेल नाही का? रेवा,
2: काय
1: तुझा कार्यक्रम कुठला?
2: माझा आवडता कार्यक्रम आपली आवड.
1: का बरं?
2: गाण्यापेक्षा मला त्या मागची दोन वाक्य आवडायची.
3: कोणती ग?
2: हे गाणं माझ्या बहिणीसाठी.
3: म्हणजे माझ्यासाठी.
2: आणि पुढचं माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्या दोन वाक्यात किती माया असायची.
3: आणि मला की नाही रोहित, जयमाला किंवा बेला के फूल हे कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची कामं आटपली की निवांत बसून रात्री गाणी ऐकायची. सगळं घर शांत आणि रेडिओ गात असायचा.
1: क्या बात है.
0: आता रोहित दादा तू सांग बरं.
1: हा, आता माझा नंबर. हा, मला नभोनाट्य, म्हणजे कसं की आवाजातून घर उभं करायचं. दार उघडतं, मग पाऊस पडतो आणि मग पात्र एक एक समोर दिसायला लागतात. खरंच म्हणजे आवाजातून निर्माण होणारी जादू म्हणजे नभोनाट्य.
0: पण एक सांगू, आजकाल सगळ्यांकडे बोलायला वेळ कमी झालाय.
3: वेळ कमी नाहीये ग, सगळे एकाच घरात असूनही वेगवेगळ्या स्क्रीन मध्ये राहतो आपण.
1: आणि म्हणून बरं का शर्वरी, कधी कधी

0: बैल बाजूला ठेवून 10 मिनिटं गप्पा मारणं सुद्धा मोठी गोष्ट असते नाही का?
1: अगदी. फ्रेंडशिप डे आला की फोटो टाकतो, पण एखाद्या मित्राला अचानक फोन करून तू कसा आहेस, तुझी फार आठवण येते हे विचारलं की त्याला होणारा आनंद शब्दात सांगता येत नाही.
2: हा हे मात्र खरं. हा काही मित्रांशी महिनोन महिने बोलणं होत नाही, पण भेटलो की तिथूनच गप्पा सुरू होतात जिथे थांबल्या होत्या.
0: म्हणूनच असं म्हणतात ना की खरी मैत्री कॅलेंडर बघून होत नाही.
3: जशी माझी शर्वरी बरोबर झाली आहे. शर्वरी आली की पहिल्यांदा मला भेटते. हा तुला नाही कळलं ना रोहित? हा. आणि दुसऱ्याच मिनिटाला स्वयंपाकघरात डोकवते, खायला काय?
2: अरे तेही माझं प्रेमच आहे.
1: माझंही तसंच असतं. माझ्या पोटात भुकेचा आगडोम उसळलेला असतो आणि आल्या आल्या आधी फ्रीज उघडते मी.
0: वा वा वा वा, म्हणजे नात्याची खरी परीक्षा नाही का? ताई लाडकी की फ्रीज लाडका?
3: अरे हो ऐक ना, संध्याकाळी बाजारात जायचंय.
0: बाजारात कशासाठी?
3: गुरु पौर्णिमेसाठी फुलं घ्यायची.
2: कोणाकडे जाणार आहात?
3: मी की नाही, माझ्या शाळेतल्या बाईंकडे जाते दरवर्षी. दरवर्षी भेटते त्यांना. त्यांना म्हणते तुम्ही शिकवलेलं सगळं आठवत नाही, पण शिकवण्याची पद्धत अजूनही आठवते.
1: त्यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा कोणती?
0: आणि आमचे मराठीचे सर आता 80 पुढे वगैरे असतील. प्रत्येक गुरु पौर्णिमेला त्यांना फोन करतो. पहिला प्रश्न तोच विचारतात, काय रे अजून वाचतोयस ना? मग मी म्हणतो हो हो हो सर, आणि अजून शिकतोय सुद्धा.
2: खरंच कॅलेंडरवर सगळेच दिवस लाल रंगाने लिहिलेले नसतात, पण आपल्या मनावर ते कोरलेले असतात.
1: अगदी बरोबर.
3: निमित्त वेगवेगळी, पण काम एकच, माणसं जोडत राहणं.
0: क्या बात है. बरोबर. आता शेवटचा चहा कोणी घेणार का?
1: नाही नाही चहा नको, मला तर बाबा जेवायचे आता. आणि पुढच्या रविवारी पुन्हा इथे जमायचंय,
2: कारण फ्रेंडशिप डे आहे ना.
0: वा वा, ठरलं तर मग. पण एक अट आहे.
2: कोणती?
0: हा महत्वाची अट आहे, कुणीही मोबाईल मध्ये डोकं खुपसायचं नाही.
3: आणि जो कोणी आधी मोबाईल काढेल तो सगळ्यांना गरमागरम कांदा भजी खाऊ घालणार.
1: अरे पण मोबाईल बाजूला ठेवणं एवढं सोपं नाही बरं का?
2: हो ना, कारण आता घड्याळ, कॅमेरा, बँक, नकाशा सगळंच त्यात आलंय.
0: नाही ते खरंय सगळं. मोबाईल वाईट नाही हे पण बरोबर आहे, पण कधी कधी तो बाजूला ठेवून समोरच्या माणसाकडे बघायला वेळ हवा की नाही?
3: आणि म्हणूनच ना आज इतका वेळ आपण एकत्र बसलोय आणि वेळ कसा गेला ते कळलंही नाही.
0: म्हणजे तू मोबाईल मध्ये बघायला लागलीस.
2: बरोबर. असो असो, मला की नाही एक कल्पना सुचलीये.
0: काय? आता
2: रविवारी फ्रेंडशिप डे आहे ना, तर आपण प्रत्येकाने आपल्या एका जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करूया आणि मैत्री दिनाच्या शुभेच्छा देऊया.
1: आणि उत्तर ऐकायचं, घाईत ठीक आहे ठेवते मी फोन असं म्हणायचं नाही.
3: करेक्ट, अगदी बरोबर. मला ही कल्पना आवडली. म्हणजे हल्ली शुभेच्छांचे मेसेज खूप येतात, पण मनापासूनचा संवाद मात्र कमी होतोय.
0: चालेल चालेल, मी तर ना एक पाऊल आणखी पुढे जाणार आहे. मी माझ्या मराठीच्या सरांना भेटूनच यायचं म्हणतोय. गुरु पौर्णिमेला फोन करतोच, यावेळी प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करून येईन.
2: छान छान छान. मी माझ्या बाईंना पत्र लिहिणार बरं का? पत्र, व्हॉट्सअप नाही.
1: अरे वा वा, पत्र मिळालं की अजूनही लोक जपून ठेवतात.
3: मला तर याच्या पुढेही जाऊन असं म्हणावं वाटतं की आपले जे मदतनीस आहेत, म्हणजे आपल्या सोसायटीचा सुरक्षा रक्षक असेल किंवा आपल्या सोसायटीची स्वच्छता ठेवणाऱ्या मावशी आहेत, त्यांना सुद्धा कधीतरी आपण शुभेच्छा द्यायला हव्यात.
0: हो, कारण ते गुरुच आहेत आपले एका अर्थाने. वेळेवर कसं यायचं आणि काम कसं छान करायचं, नाही का? म्हणजे कसं आहे, शिकवण ही नेहमी पुस्तकातूनच मिळते असं नाही, आचरणातून पण मिळते, त्याचं हे उदाहरण आहे.
3: खरे.
1: रोहित, आज एक लक्षात आलं, आपण एवढा वेळ बोलतोय पण एकदाही कोणाबद्दल कटू बोललेलो नाहीये.
2: कारण चांगल्या गोष्टींचीही चर्चा होऊ शकते. राग, तक्रारी किंवा वाद यांनाच नेहमी जागा द्यायची असं नाही.
3: खरे. एखादा आठवडा किती सुंदर कारण घेऊन येतो नाही. म्हणजे कधी एखादी व्यक्ती आठवते, कधी एखादी संस्था, एखादा गुरु, एखादा मित्र, एखादं गाणं सुद्धा.
0: आणि त्यातून लक्षात येतं आपण सगळे कुठल्या ना कुठल्या धाग्याने जोडलेलो आहोत.
3: मला काय वाटतं शर्वरी आणि रेवा, तुम्ही दोघीही आता इथूनच जेवून जा, संध्याकाळी परत मस्त चहा पिऊया आणि गप्पा मारूया.
1: चालतंय की. पण एक अट आहे.
3: काय?
1: पावभाजी हवी.
3: हा.
1: आणि भाजी रोहित करणार.
0: अरे ठीक आहे ठीक आहे, म्हणजे मला कामाला लावायचं ठरवलं तुम्ही तिघींनी. पण मी बनवलेली भाजी खाऊ शकाल ना तुम्ही?
2: दादा दादा एक मिनिट, मी आधी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊनच ठेव.

0: करते.
1: काय मग तर तुला माझ्या आजची पावभाजी खावीच लागेल.
2: सुखदा मग मी तर बाई पळतेच.
3: अगं थांबा, मस्करी करतोय तो. आपण सगळे मिळून पावभाजी करूया.
1: आता कसं म्हणजे मी आईस्क्रीम घेऊन येतो.
2: चालेल.

श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात. आता आपण ऐकूया या निसर्गाच्या संगे अनंत सोनावणे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. निसर्ग ही एक खुली बिनभिंतींची अशी प्रयोगशाळा आहे. म्हणजे प्रयोग तिथे माणूस करत असतो, पण निसर्ग मात्र आपल्या वेगवेगळ्या आविष्कारांनी माणसाला कोड्यात टाकत असतो. या निसर्गाच्या संगे फिरून त्याचा अभ्यास करून त्यावर लेखन करणारी अशी एक व्यक्ती आज आपण आमंत्रित केलंय, अनंत सोनवणे यांना. अनंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: एक होती माया या प्रचंड गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणजे अनंत सोनवणे. या त्यांच्या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्कार आणि विदर्भ साहित्य संघाचा अरण्यऋषी मारुती चितमपल्ली पुरस्कार मिळालेला आहे. याच पुस्तकाची माया द बायोग्राफी ऑफ टायगर ही इंग्रजी आवृत्तीसुद्धा जगभरात उपलब्ध आहे आणि गाजते आहे. जंगल स्टोरीज हा वाईल्ड लाईफ स्टोरी टेलिंग शो अनंत सादर करत असतात. नोव्हेंबर 21 पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन्स ऑफिसर म्हणून अनंत सोनवणे कार्यरत आहेत आणि 2024 पासून पूर्णवेळ नोकरी सोडून वन्यजीव क्षेत्रामध्ये अनंत कार्यरत आहे. 2 दशकांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे. अनंत, मुळात हे जंगल कधीपासून खुणावू लागलं?
1: तशी जंगलाबद्दलची माहिती होती, कारण मारुती चितमपल्लींचं लेखन वाचलेलं होतं, माडगुळकरांचं लेखन वाचलेलं होतं, पण स्वतः जंगल काही पाहिलेलं नव्हतं. आणि जंगल जाऊन अनुभवावं अशी ही एक आंतरिक तळमळ सुद्धा काही मनातून येत नव्हती. पण असं झालं की 2008 मध्ये एकदा मी आणि माझी बायको सुरेखा आम्ही असं ठरवलं की कुठेतरी फिरायला जायचं, तर यावेळी आपण एखाद्या जंगलात जाऊ. आणि योगायोगाने ताडोबाची निवड आम्ही केली. ताडोबा आणि पेंच, महाराष्ट्र साईडचा जो पेंच भाग आहे, अशा 2 जंगलांची आम्ही निवड केली आणि दोन्ही ठिकाणी म्हटलं एक एक दिवस राहू आणि थोडक्यात गंमत होईल आणि आपण परत येऊ. नेमकं असं झालं की त्यावेळी 2008 साली ताडोबामध्ये ताडोबा तलावाच्या काठावर कोर जंगलामध्ये राहण्याची सोय होती.
0: बरं.
1: आणि आम्ही ज्या महिन्यामध्ये गेलो तो त्या सुविधेचा शेवटचा महिना होता. त्याच्यानंतर सरकारच्या आदेशानुसार ती सुविधा बंद होणार होती. आजही तिथे कोरमध्ये राहायला परवानगी नाही.
0: म्हणजे लकी ठरला.
1: अगदी अगदी अगदी. आम्ही खूप नशीबवान होतो, अर्थात माहिती काहीच नव्हतं. नागपूरला उतरल्यानंतर आम्ही एक छोटीशी गाडी भाड्याने घेतली आणि आम्ही जंगलाकडे गेलो. खरं तर जंगलामध्ये जाताना मोठी गाडी हवी किंवा 4-व्हील ड्राईव्ह हवी असं साधारण म्हटलं जातं, तेही मला माहीत नव्हतं. आणि जंगलात गेल्यानंतर, पहिल्यांदा ताडोबात गेल्यानंतर आम्हाला एक पक्षी दिसला. सगळ्यात आधी वाघ तर दिसला नाहीच. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की पहिली 4 वर्ष मला कुठेही वाघ दिसला नव्हता.
0: मायाची गोष्ट लिहिणाऱ्या पुस्तकाचा लेखक, त्याला 4 वर्षात पहिल्या वाघ दिसलेला नव्हता.
1: नाही, मी जंगल फिरायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या 4 वर्षात मला वाघ दिसला नव्हता.
0: बरं.
1: तर ताडोबात एंटर केल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला एक पक्षी दिसला. निळ्या रंगाचे त्याचे पंख होते आणि आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो की अरे हा कुठला पक्षी आहे, आपण आयुष्यात कधी पाहिलेला नाही. अर्थात नंतर कळलं, इंडियन रोलर नावाचा नीलपंख ज्याला म्हणतात, त्या तो पक्षी होता. अतिशय सुंदर पक्षी आहे. पण त्या पहिल्या वहिल्या पक्षाच्या दर्शनाने आम्ही पागल झालो की अरे हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे पक्षी इतका सुंदर असू शकतो? कारण पक्षी निरीक्षणाचाही तेव्हा नाद नव्हता मला. आणि मग ताडोबात राहिलो, त्या तलावाच्या काठावर असलेल्या रेस्ट हाऊसमध्ये राहिलो, 1-2 सफारीज केल्या आम्ही. सुदैवाने त्यावेळी सुनील करकरे नावाचे एक निसर्ग प्रेमी आणि निसर्ग मार्गदर्शक असं व्यक्तिमत्व आम्हाला त्यावेळी भेटलं ताडोबामध्ये, काही ओळख नसताना. आणि त्यांच्याबरोबर आम्हाला थोडंसं फिरता आलं, त्यांनी जंगलाची ओळख करून दिली. आणि मग मला असं वाटलं की अरे हे सगळं आपल्याला आवडतंय. तिथून पेंचला गेलो त्यावेळी तर जंगल बंद होतं. आम्हाला माहितीच नाही की जंगल सुद्धा आठवड्यातून एकदा बंद असतं.
0: तर सुट्टीचा दिवस होता.
1: अगदी. तेही माहीत नव्हतं. मग अगदी काहीतरी अर्ज विनंत्या करून करून शेवटी प्रवेश मिळाला. तिथेही धरणाच्या काठावर असलेल्या सरकारी रेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सुविधा होती.
0: फार सुंदर जंगल.
1: अतिशय सुंदर जंगल. आणि गंमत म्हणजे सुट्टी असल्यामुळे खानसामा नव्हता, जेवायची सोय नव्हती. आणि त्यावेळी पेंच मध्ये एक वसाहत होती, बहुधा PWDच्या कर्मचाऱ्यांची असावी. तर पहिला जो दरवाजा दिसला तो दरवाजा खटखटवला आणि त्यांना म्हटलं की अरे बाबा, तुम्ही जे जेवण बनवा

0: ते आम्हाला द्याल का, आम्ही पैसे देऊ त्याचे. सुदैवाने त्यांनी हो म्हटलं आणि मग त्या घरातला जो पुरुष होता तो म्हणाला की तुम्हाला हॉर्नबिल बघायचं आहे का.
1: अरे वा,
0: आता याचं हॉर्नबिल माहिती कोणाला होता पण.
1: अच्छा.
0: आणि म्हटलं बो काहीतरी पक्षी असावा, दाखव म्हणाले
1: धनेश.
0: मग आम्ही गेलो त्याच्याबरोबर, धनेश मराठीमध्ये आपण म्हणतो, आणि त्यातलाही तो मलबार पाईड हॉर्नबिल या प्रजातीचा हॉर्नबिल होता तो, आणि त्याचं घरटं या माणसाला माहिती होतं. आणि मग आम्ही पेंचमध्ये चालत जाऊन त्याचं घरटं पाहिलं, त्या पक्ष्याला पाहिलं, आणि पुन्हा एकदा आम्ही आश्चर्यचकित झालो आणि विस्मयचकित झालो. तिथे चालत असतानाच आम्हाला वाईल्ड डॉग्स पाहायला मिळाले, ढोल ज्याला आपण म्हणतो, जंगली रानकुत्रे ज्याला म्हणतो, ते पाहिले, शेकडो हरणांचे कळप पाहिले. आणि या सगळ्याचा ताडोबा आणि पेंच या त्या ट्रीपचा एवढा असा एकत्रित परिणाम झाला की परत आल्यानंतर आम्ही दोघांनी म्युच्युअली असं ठरवलं की इथून पुढे आपण कुठल्याही बीच डेस्टिनेशनला जायचं नाही, समुद्र चौपाटीला जायचं नाही किंवा कुठल्याही हिल स्टेशनला जायचं नाही फिरायला, आपण जायचं फक्त जंगलातच जायचं.
1: जंगल वेडाची सुरुवात तिथून झाली,
0: तो सुरुवात अगदी आरंभ बिंदू होता असं म्हणायला हरकत.
1: मग निसर्ग तिथे जो तुम्ही अनुभवलात वेगवेगळ्या वेळेला दरवर्षी, कारण मग जाणं सुरू झालं असेल, ताडोबामध्ये किती वेळा झाला आतापर्यंत?
0: ताडोबाचं आम्ही असं ठरवून घेतलं होतं की एक वर्ष आड करून ताडोबाला जायचं.
1: अच्छा.
0: बऱ्याचदा गेलो म्हणजे आता मला त्याची गिणती राहणार नाही, आणि विशेषतः 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी ताडोबा बरोबर काम करणं सुरू केलं, ताडोबा हे माझं दुसरं घरच झालं.
1: अच्छा. आणि मग मायाची पहिली भेट, आधी एकतरी ह्या मायाविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा आणि मग पहिली भेट कधी झाली.
0: बिलकुल, मायाविषयी सांगतो. माया हे ताडोबाशी जोडलेलं आणि ताडोबापासून कधीही दूर न करता येण्यासारखं असं एक नाव आहे. ही एक वाघीण होती ताडोबामधली, आणि ती एवढी, ज्याला आपण मानवी भाषेमध्ये ज्याला आपण लाघवी म्हणतो किंवा प्रेमळ म्हणतो, अशा पद्धतीची वाघीण होती. म्हणजे ताडोबा ज्यावेळी फारसे वाघ नव्हते, वाघांचं दर्शन दुर्लभ होतं, त्या काळामध्ये ही वाघीण अगदी हमखास दर्शन द्यायची.
1: अच्छा.
0: म्हणजे लोक म्हणायचे की वाघ बघायचा असेल तर ताडोबात जावं आणि मायाला पाहावं.
1: अच्छा.
0: इतकी ती हमखास दर्शन द्यायची.
1: आणि आम्ही माणसाळलेली अशी पण होती.
0: नाही नाही, माणसाळलेली हा शब्द चुकीचा आहे, कारण ती वाईल्डच होती, ती जंगली ज्याला म्हणता येईल अशीच होती ती. पण माणसाळलेली नव्हती, पण माणसांबरोबर ती कम्फर्टेबल होती असं आपण म्हणू शकतो.
1: अच्छा.
0: विशेषतः पर्यटकांबरोबर.
1: म्हणजे तिथे फोटो कारण अनेकांनी काढलेले आणि फार सुंदर सुंदर पोजेस ज्याला.
0: बिलकुल. राजस्थान मध्ये रणथंबोर नावाचं जंगल आहे, तिकडे मच्छली नावाची एक वाघीण होती, तर ती अत्यंत प्रसिद्ध अशी होती, लोकप्रिय होती. तिच्या नंतर मायाचाच नंबर लागतो. आणि या दोन्ही वाघिणी अशा आहेत की ज्यांचे सगळ्यात जास्त फोटो काढले गेलेले आहेत, जगभरातले फोटोग्राफर यांच्या फोटोग्राफीसाठी आलेले आहेत. तर माया ही अशी वाघिण होती आणि तिच्यामुळे पर्यटक केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून ताडोबाकडे आकर्षित होऊ लागले. आणि आज ताडोबाला जी ओळख आहे, केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, अशा पद्धतीची जी ओळख ताडोबाला मिळाली ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली आणि आज जे रूप आपण पाहतो आहोत ते तिच्यामुळे आहे असं मला वाटतं. तर ही होती माया.
1: हा, मग त्या मायाची पहिली तुमची भेट, गाठभेट कधी झाली?
0: पुन्हा मायाबद्दल मी ऐकून होतोच, कारण ती खूप प्रसिद्ध होती, तिचे फोटो वारंवार वर्तमानपत्रांमध्ये यायचे, तेव्हा सोशल मीडिया नव्हता. माझी तिची पहिली भेट झाली 2018 साली, सफारीवरच होतो मी. तोपर्यंत मी काही वन विभागाबरोबर काम करायला सुरुवात केलेली नव्हती. आणि सफारीला असताना असं झालं की ती अचानक समोरून आली आणि माझ्या गाडीच्या अगदी जवळून जायला लागली.
1: बर.
0: आता ही ओपन जिप्सी मध्ये सफारी असते आणि त्यावेळी ताडोबामध्ये मोबाईलला परवानगी होती, आता ती नाही गेल्या काही वर्षांपासून. तर माझ्या हातामध्ये मोबाईल होता आणि मी असा विचार केला की ती जवळून जाते आहे तर मी आय लेवलला तिचं शूटिंग करीन, म्हणून मी जिप्सीमध्ये खाली बसलो. जिप्सीतून तुम्ही खाली उतरू शकत नाही, त्याची परवानगी नसते. तर मी जिप्सीमध्ये खाली बसलो आणि आय लेवलला तिचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होतो. तर ती एका क्षणी अशी माझ्या गाडीला समांतर आली आणि अगदी क्षणभरासाठी थांबली आणि तिने थेट डोळ्यात डोळे घालून मला लुक दिला. आणि तो क्षण असा आहे की म्हणजे मला आजही सांगताना माझ्या अंगावर काटा उभा राहतो. ज्याला आपण मराठीमध्ये फार सुंदर शब्द आहे, नजरबंदी होणे. तर नजरबंदी होणे म्हणजे काय ते मी तेव्हा अनुभवलं
1: वाघिणीच्या बाबतीत.
0: वाघिणीच्या बाबतीत म्हणजे तिने ज्या पद्धतीने डोळ्यात डोळे घालून लुक दिला, माझा श्वास जागच्या जागी थांबला. अगदी क्षणभराचाच मोमेंट होता तो. आणि मग ती पुढे निघून गेली. बरं, ती इतक्या जवळ होती की मी हात

0: बाहेर काढला असता तर कदाचित तिला हात लावू शकलो असतो, एवढ्या जवळ होती ती गाडीच्या. पण फार कम्फर्टेबल होती ती, ती तिच्या वाटेनं जात राहिली, तिला बाकी कोणाची कदर नव्हती, तशीच होती ती. तर ती मायाची पहिली भेट आणि अक्षरशः मी तिच्या प्रेमात पडलो. आणि अर्थात नंतरच्या काळात जेव्हा पुस्तकाची सगळी तयारी वगैरे सुरू झाली तेव्हा मला असं कळलं की मी काही एकटा नव्हतो, असे हजारो लाखो कदाचित करोडो लोक आहेत की जे तिच्या एका लुकमुळे म्हणा किंवा तुम्ही जसं म्हणाल की पॉज करून फोटो देण्याची तिची अदा असेल किंवा जे काय असेल त्याला आपल्या मानवी भाषेत आपण काही म्हणू, त्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या प्रेमात पडलेले काही लाख काही करोड लोक असतात.
1: वन्यजीव छायाचित्रकार, पर्यटक,
0: अगदी अगदी अगदी. आणि छायाचित्रकारांची तर ती लाडकीच होती.
1: किती वेळा मग त्यानंतर मायाला भेटत राहिलात आणि पुस्तक लिहायचं हे कधी ठरलं?
0: वेळा असं मला आकडा सांगणं कठीण आहे, हिशोब करावा लागेल बसून. पण 2018 पहिल्यांदा बघितल्यानंतर जेव्हा जेव्हा ताडोबाला जाणं झालं त्या प्रत्येक वेळी तिला पाहणं झालं हो. आणि मग 2021 पासून मी ताडोबा बरोबर कामच सुरू केलं. तर त्यावेळी तर म्हणजे तो एक मनाला छंदच लागलेला असायचा की कामानिमित्त जंगलात गेलं की सहज डोकावून यायचं बघायचं. पांढरपवनी तिच्या परिसराचं नाव होतं, जरा पांढरपवनीला बघून येऊ, मग ती कुठेतरी असणार हे माहिती असायचं. मग तिला जरा एकदा बघितलं की मनाला बरं वाटायचं. त्यामुळे अनेक वेळा तिला पाहिलं, तिला तिच्या बछड्यांसमवेत पाहिलं, तिच्या जोडीदारासमवेत पाहिलं.
1: तुमच्या या पुस्तकामध्ये सुद्धा खूप छान छायाचित्र तिची आहे, तिच्या परिवारासोबत.
0: बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि त्याचं सगळं श्रेय भारतातल्या आणि जगातल्याही काही छायाचित्रकारांचं आहे, कारण त्यांनी खूप मोठ्या मनानं त्यांची ती सगळी छायाचित्र देऊ केली या पुस्तकासाठी. जवळजवळ 30-32 छायाचित्रकारांची फोटो त्याच्यामध्ये आहेत.
1: अच्छा, पण मग हे पुस्तक लिहावं मायाविषयी, एका वाघिणीविषयीचं पुस्तक, हे मला वाटतं फार युनिक एकमेव अशी.
0: बिलकुल बिलकुल,
1: गोष्ट असावी.
0: भारतात तरी नक्कीच अशा पद्धतीचं कुठलंही पुस्तक आलेलं नाही की जे एका वाघिणीवर किंवा वाघावर लिहिलेलं आहे, त्या वाघाची पूर्ण स्टोरी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर मुळात हा विचार खरं तर माझ्याही मनात नव्हता, इतरांसारखाच मी फक्त तिच्यावर प्रेम करणारा एक व्याघ्र प्रेमी होतो.
1: काही लेख वगैरे आधी लिहिले होते?
0: नाही, तसंही झालं नव्हतं. मी ताडोबा बरोबर काम करत होतो आणि एका कॉफी टेबल बुकचं काम चालू होतं, ज्याच्यामध्ये असं अपेक्षित होतं की ताडोबाची जी जैवविविधता आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी, त्याचं संपूर्ण संपादन मी केलेलं आहे. आणि ते करत असताना अचानक माझ्या मनामध्ये आलं की अरे, आपल्याकडे माया नावाची आयकॉनिक टायग्रेस आहे आणि तिचे किमान काही लाख फोटो काढले गेलेले आहेत, तर तिच्यावरच एक कॉफी टेबल बुक बनू शकतं अशी एक पहिली कल्पना माझ्या मनामध्ये आली. नंतर मी त्याच्यावर काम सुरू केलं आणि जसं अधिक विचार करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, ही कथा सांगण्यासारखी आहे, ही फक्त कॉफी टेबल बुकची कथा नाही आहे आणि ती लिहायला पाहिजे. आणि लिहायला पाहिजे तर आपणच का लिहू नये, हा त्याचा आरंभ बिंदू होता. आणि मग मी अनेक लोकांशी बोलत गेलो. सगळ्यात आधी तर माझे तेव्हाचे बॉस जे होते ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर, त्यांना मी ही आयडिया कल्पना सांगितली आणि त्यांना ती बेहद आवडली. ते म्हणाले चांगला विषय हा, असा कोणी केलेला नाही, पण तुम्हाला मेहनत खूप घ्यावी लागेल. म्हटलं ती मेहनत घ्यायची माझी तयारी आहे. आणि मग पुढच्या साधारण 10 महिने 15-12 महिन्यांच्या कालावधीमध्ये मी विविध लोकांना भेटत राहिलो, जे भारताच्या बाहेर होते त्यांच्याशी संपर्क केला, फोटो जमा करत राहिलो, जी माहिती मिळेल ती व्हेरीफाय करत राहिलो की खरी आहे की नाही.
1: एखाद्या माणसाविषयी लिहिणं हे वेगळं आहे, म्हणजे त्याची गोष्ट सांगणं तुलनेने सोपं आहे.
0: बिलकुल,
1: त्याच्याशी बोलून सुद्धा जर का जिवंत असेल तर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधून लिहिता येऊ शकतं. पण या वाघिणीची गोष्ट ही वेगवेगळ्या माणसांकडनं अशी गोळा करत गेलात का, कसं तिचा इतिहास म्हणा किंवा तिची थोडीशी पार्श्वभूमी, तिचा वंश वगैरे, अशी ही माहिती कशी मिळवली सगळी?
0: माहिती मी वेगवेगळ्या लोकांकडून घेत गेलो, कारण मी म्हटलं तसं तिच्यावर प्रेम करणारी खूप लोक होती, त्यामुळे तिला तिच्या जन्मापासून पाहणारी लोक होती.
1: अच्छा,
0: ज्याच्यामध्ये पर्यटक होतेच, छायाचित्रकार नक्कीच होते, पण त्या त्यावेळी ताडोबामध्ये काम करणारे वनकर्मचारी होते, अगदी वनमजूर सुद्धा. मी त्यांच्याशीही बोललो, कारण सगळ्यात जास्त काळ जंगलामध्ये ते काम करत असतात.
1: फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन.
0: अगदी अगदी अगदी. तर या सगळ्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडून त्यांना माहीत असलेल्या गोष्टी जमा केल्या, पण मला ते एक माहितीचं संकलन सुद्धा होऊ द्यायचं नव्हतं.
1: बरोबर,
0: माझे स्वतःचे अनुभव होतेच ऑफकोर्स. याच्यामध्ये माझी पत्रकारिता कामाला आली. मी म्हटलं की आपण याच्यावर रिसर्च सुद्धा केला. मग फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे उपलब्ध असलेले जे कागदपत्र जी आहेत ती सुद्धा मी मिळवली, त्याचा अभ्यास केला. आणि ज्या ठिकाणी वाटत होतं की हे खरं असू शकत नाही, त्या ठिकाणी मग माझ्या तर्काचा आधार घेतला की हे असं असू शकतं का. मी माझ्या प्रस्तावनेतही म्हटलंय, जर काही चूक असेल तर ती जबाबदारी माझी आहे, पण मी तर्काचा आधार घेतला. कारण एक तर तिच्या भोवती ना एवढ्या कथा

0: संपल्या गेल्या, त्या बऱ्याचशा दंतकथा वाटाव्यात अशा सुद्धा होत्या. तर काही लोकांनी कथा अशाही सांगितल्या मला की तिचं पहिली पिल्लं जी होती ती मोस्ट प्रॉबेबली वाईल्ड डॉग्सनी म्हणजे रानकुत्र्यांनी मारली असावी अशी शक्यता वर्तवली जाते. तर तिने एवढा राग त्यांचा मनात ठेवला की त्या कळपामधल्या त्या रानकुत्र्यांच्या कळपामधल्या प्रत्येक रानकुत्र्याला तिने शोधून शोधून मारलं असं एकदम आपण जी फिल्ममध्ये पाहतो चित्रपटात तसं सांगितलं. आता हे काही तर्काला पटणारं नाही. मला नुसती गोष्ट नाही तर मला त्याच्या मागची शास्त्रीय बैठक जी आहे ती सुद्धा मांडायची होती. कारण वाघाविषयी प्रेम उत्पन्न व्हावं या पुस्तकाने आदर उत्पन्न व्हावा हा उद्देश आहे, परंतु कुठलाही गैरसमज उत्पन्न होऊ नये ही काळजी सुद्धा मला घ्यायची होती.
1: बरोबर.
0: तर त्याच्यासाठी मी शास्त्रीय माहितीची सुद्धा जोड त्याला दिली, त्यामुळे वेगवेगळ्या बायोलॉजिस्टशी मी बोललो की हे बरोबर आहे का जे ऐकलं आहे ते, किंवा वाघाची साधारण रचना किंवा त्याचं मिलन आणि पुढे सगळं पिल्ल होणं ह्या सगळ्या गोष्टी कशा चालतात, जीवनक्रम कसा चालतो हे सगळं, आणि मायाची जी वंशावळ आहे ती सुद्धा पुन्हा जुन्या लोकांशी बोलूनच काढावी लागेल. कारण तेव्हा तर मी स्वतःही जंगलात जात नव्हतो, तर मग जुन्या लोकांशी बोलणे, त्या त्या काळचे वर्तमानपत्रामध्ये आलेले रिपोर्ट्स पाहणे किंवा वनविभागाच्या दफ्तरी असलेले डॉक्युमेंट्स काढणे आणि त्याचा अभ्यास करणे ह्या सगळ्या गोष्टीतून हे सगळं शेवटी पुस्तक आकाराला आलं.
1: पण त्याची आखणी म्हणजे तुम्ही म्हटलं तसं त्याच्यातली रंजकता सुद्धा फार महत्वाची आहे.
0: बिलकुल. कारण वाचणाऱ्याला बोर होता कामा नये, नुसतीच शास्त्रीय माहिती देणं किंवा घडलेल्या घटनांची जंत्री मांडणं हे तसं तुलनेनं सोपं झालं असतं, पण मग तितकं ते रंजक झालं नसतं. आणि मुख्य जो व्यापक उद्देश जो आहे की वाघ या प्रजातीबद्दल प्रेम आणि आदर उत्पन्न होणे हा जो व्यापक उद्देश होता तो सफल झाला नसता. त्यामुळे मी पहिल्यापासूनच काय ठरवलं की एकतर हे खूप सोपं असेल सगळं, माझं लिखाण जे असेल ते सोपं असेल, त्याचं सादरीकरण असेल ते सोपं असेल, आणि त्याच्यामध्ये भरपूर छायाचित्र असतील जेणेकरून माणसाने ते हातात घेतलं तर त्याला ते पुन्हा खाली ठेवावं असं वाटतं कामा नये. आणि त्या चॅप्टर्स छोटे छोटे असतील, प्रकरणं छोटी छोटी असतील, खूप दीर्घ नसतील, वाक्यरचना छोटी छोटी असेल, आणि एका प्रकरणातून दुसऱ्या प्रकरणाकडे जाताना त्याला काहीतरी एक लिंक असेल, ते प्रकरण संपत असताना वाचकाला असं वाटावं की अरे पुढचं प्रकरण वाचलं पाहिजे आत्ताच, नंतर वाचता कामा नये, हा सगळा विचार करून या पुस्तकाची मी बांधणी केली.
1: बरं. आणि त्याचं स्वागत खूपच झालं या पुस्तकाचं.
0: हो, म्हणजे मला खरं सांगायचं तर मला अपेक्षित नव्हतं. जेव्हा आम्ही ताडोबाने पहिली आवृत्ती पब्लिश केली आणि माझी अपेक्षा अशी होती की 200-300 किंवा फारच झालं तर 500 प्रति काढाव्यात. कारण जे मी ऐकून होतो विशेषतः मराठी पुस्तकांच्या बाबतीत की लोक पुस्तकं विकत घेत नाहीत आणि मग खप होत नाही, 100-200 प्रति जातानाच खूप अडचण होते. आणि माझ्या बॉसनी म्हणजे डॉक्टर रामगावकरांनी थेट 2000 कॉपीज काढायचं ठरवलं, तेव्हा मी खास जाऊन त्यांना विनंती केली की सर कृपया असं करू नका, सगळ्या कॉपीज अंगावर पडतील आणि फारच वाईट होईल, म्हणजे मग इथे ढीग लागलेले राहतील. आणि ते एकमेव असे होते की ज्यांनी म्हटलं की नाही मी तुम्हाला सांगतो 6 महिन्यात हे संपतील आणि लवकर तुम्ही इंग्रजी आवृत्तीची तयारी करा कारण लोक इंग्रजी आवृत्ती मागू लागतील.
1: अच्छा.
0: मला काही तसं वाटलं नव्हतं.
1: रामगावकर साहेबांचा दृष्टीपणा.
0: बिलकुल बिलकुल. अगदी दूरदर्शीपणा. आणि त्यांनी म्हटलं तसंच झालं, 6 महिन्यामध्ये आवृत्ती ती जवळजवळ संपली आणि इंग्रजीची मागणी होऊ लागलेली होती.
1: अच्छा. आणि मग त्याचं इंग्रजी पुस्तक सुद्धा तुम्ही स्वतःच?
0: हो, मीच त्याचा इंग्रजी अनुवाद केला. कारण पुन्हा तोच माझा अट्टहास हा होता की त्यातली सिम्प्लिसिटी जाऊ नये, साधेपणा जाऊ नये, आणि त्याच्यामध्ये फार कोणी शास्त्रीय विद्वत्ताही त्याच्यामध्ये येऊ नये किंवा भाषेच्या दृष्टीने सुद्धा ती भाषा अलंकारिक किंवा अवजड होऊ नये. त्या दृष्टीने मी म्हटलं आपणच प्रयत्न करून पाहावं, तर तेही ठीक झालं असावं कारण तेही लोकांनी वाचलं.
1: बरोबर. सोपं आणि रंजक अशा पद्धतीचं लेखन एका वाघिणीविषयीचं. या पुस्तकाच्याच निमित्ताने नव्हे तर एकूणच जंगलाविषयीचं प्रेम वाढीस लागलं. आणि मग कोणकोणत्या जंगलांना आतापर्यंत भेटी देता आल्या?
0: मी भारतामधल्या ना बहुसंख्य सगळ्याच म्हणताना येणार मला, भारतातल्या बहुसंख्य जंगलांमध्ये मी हिंडलो आहे सुदैवाने. आपल्याकडे महाराष्ट्रातली तर सगळी जंगलं झालीच आहेत, परंतु मध्य प्रदेशमध्ये पेंच आहे, काही भाग महाराष्ट्रात येतो पेंचा काही मध्य प्रदेशमध्ये आहे, बांधवगड आहे, त्याच्यानंतर पन्ना आहे, राजस्थानमध्ये सरिस्का आहे, रणथंबोर आहे. तर केवळ टायगर रिझर्वला किंवा व्याघ्र प्रकल्पांनाच भेट द्यायचं असं नाही, तर मला पक्ष्यांचीही खूप आवड आहे, त्यामुळे राजस्थानमधल्या भरतपूरला मी गेलेलो आहे. राजस्थानमध्ये एक झालना नावाचं एक लेपर्ड म्हणजे बिबट्यांचं एक अभयारण्य आहे, तेही फार सुंदर आहे, तिकडे मी गेलो आहे. आणि वर आपल्याकडे आसाममध्ये काझीरंगा नावाचं जे जंगल आहे ते फार सुंदर आहे. मला आमची माझी आणि माझ्या

0: कोची दोघांची इच्छा होती की आपण जर भारताच्या बाहेर कधी गेलो तर पहिल्यांदा भारताबाहेरची ट्रीप करायची ती मसाई माराची करायची केनियाची, ती आम्ही 2019 केली. पण तरी मी म्हणेन की अजून खूप बघायचं राहिलेलं आहे
1: म्हणजे जंगलात इतकं काही काही सामावलेलं असतं.
0: नक्की, मी तर म्हणेन तुम्ही एकाच जंगलात वारंवार गेलात ना तरी तुम्हाला वेगवेगळी रूपं दिसतील निसर्गाची, त्या जंगलाची, आणि ते जंगल तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी दाखवेल. मी मगाशी म्हटलं तसं, पहिला वाघ मला 4 वर्षांनी दिसला. मी जंगल फिरायला लागल्यापासून मध्य प्रदेशातल्या कान्हा नावाच्या जंगलामध्ये मला तो पहिला वाघ मिळाला आणि पहिला बिबट्या पाहायला मला 10 वर्ष लागली.
1: बर,
0: पहिलं अस्वल पाहायला मला 10 वर्ष लागली. तर जंगल तुम्हाला ना संयम शिकवतं. म्हणजे मी नेहमी पाहतो लोकांना ना वाघ बघायचा असतो, वाघ बघायचा असतो. तर त्याचंही मी एक उदाहरण सांगतो की एक दिवस माझ्या आयुष्यातला असा होता की मी कामानिमित्तच जंगलामध्ये फिरत होतो आणि त्या दिवशी जवळजवळ 100 किलोमीटर मी जंगलामधून फिरलो.
1: बर,
0: वाघ सोडा मला मोर सुद्धा दिसला नाही. एखादा दिवस असा असू शकतो. तर हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे. जंगल तुम्हाला कुठल्या वेळी काय दाखवेल हे सांगता नाही यायचं. म्हणजे माझ्या आयुष्यात एक क्षण असाही आलाय की मी 3 तासामध्ये 8 वाघ पाहिले.
1: बर, अच्छा, वा.
0: आणि मी वाघ पाहण्यासाठी गेलो नव्हतो, मी कामासाठी गेलो होतो. आणि त्या प्रवासात मी साधारण 20-30 किलोमीटर प्रवास केला असेल. त्या टप्प्यामध्ये मला 8 वाघ पाहायला मिळाले 3 तासांमध्ये.
1: बर,
0: अशा गोष्टी होऊ शकतात.
1: म्हणजे हा चमत्कार वाटा,
0: चमत्कारच आहे बिलकुल. पण माझं म्हणणं असं आहे की सगळं जंगलावर सोडून द्या, निसर्गावर सोडून द्या.
1: म्हणजे साधारणपणे असं असतं पर्यटकांचं की एकमेकांना दिसल्यानंतर विचारतात दर्शन होय क्या, म्हणजे वाघ दिसला का तुम्हाला.
0: बरोबर,
1: हे मुख्य आकर्षण असतं.
0: बरोबर.
1: तर पण फक्त वाघच नाही तर इतरही अनेक गोष्टी पाहिल्या.
0: बिलकुल, मी जसं मगाशी म्हटलं तसं की एक पक्षी बघून आम्ही जंगलाच्या प्रेमात पडलो, वाघ बघून नाही.
1: बरोबर,
0: वाघ बघायला तर बरीच वर्ष गेली.
1: पशु पक्ष्यांचं वैविध्य हे जसं जंगलामध्ये तसंच तिथल्या वनसंपत्तीचं, झाडांचं,
0: बिलकुल बिलकुल, अगदी साध्या कीटकांचं. मी नेहमी सांगतो की तुम्ही एक कुठला तरी कीटक निवडा, त्याचा अभ्यास सुरू करा, तो अभ्यास पूर्ण होईपर्यंत आपलं आयुष्य संपलेलं असेल. एवढी विविधता आहे निसर्गामध्ये. तर आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ते आपण निवडावं आणि त्याचा अभ्यास करावा. जसं आता आपण म्हटलं की मी पक्ष्यांबद्दल म्हटलं की मला आधी पक्ष्यांची आवड तेवढीशी नव्हती. पण आमचे डोंबिवलीतलेच एक आमचे सहकारी आहेत डॉक्टर प्रसाद कामत म्हणून, व्यवसायाने डॉक्टर आहेत परंतु वृत्तीने पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमी आहेत, आणि त्यांच्यामुळे मला तीही आवड लागली. आणि मग आता कसं होतं की तो पक्षी जर दिसला तर तो कुठल्या आदिवासात होता, किती वाजता दिसला, त्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवायची सुद्धा सवय झाली. तर तुम्ही स्वतः इंटरेस्ट घ्या आणि मग तुम्हाला निसर्ग भरभरून देईल.
1: बरोबर. जंगल पाहण्याच्या वेळा अशा कोणत्या विशेष?
0: मी म्हणेन जे टिपिकली सांगितलं जातं ते असं आहे की सकाळी लवकर च्या वेळेमध्ये आणि मग संध्याकाळच्या वेळेमध्ये ही सगळ्यात आदर्श वेळ आहे. हे नक्कीच आहे, ज्याच्याबद्दल काही वाद नाही. कारण त्यावेळी प्राणी असतील, पक्षी असतील, हे सगळे जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असतात आणि त्यामुळे त्यांचं दर्शन होण्याची संधी असते. हे खरं आहे अगदी. पण माझं आणखीन एक मत असं आहे की तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला कुठल्याही वेळी काहीही दिसू शकतं. आता आपण वाघाबद्दल बोलतो आहोत तर मी दुपारी 1:30 टळटळीत उन्हामध्ये वाघीण आणि तिचे 2 बछडे रस्त्यावरून चालताना पाहिलेले आहेत. अगदी डांबरी रस्त्यावर मी दुपारच्या वेळेमध्ये वाघ पाहिलेला आहे. किंवा रात्री 9:30 सुद्धा मी डांबरी रस्त्यावर, पुन्हा जो आम रहदारीचा रस्ता आहे, अशा ठिकाणी वाघ पाहिलेला आहे. त्यामुळे सगळे काही वन्यजीव हे झोपलेले असतात आणि मग आपल्याला दिसणार नाहीत असं नसतं. परंतु हो, आदर्श वेळ ही सकाळी लवकरची आणि संध्याकाळची. पण पुन्हा असं आहे की रात्रीच्या वेळेमध्ये जे नॉक्टर्नल असतात, जे रात्री फिरणारे प्राणी, निशाचर प्राणी आहेत, त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर रात्रीची वेळ योग्य आहे.
1: अर्थात या सगळ्या म्हणजे जंगल निरीक्षणासाठी जे नियम आहेत ते सगळे
0: अगदी काटेकोरपणे पाळलं पाहिजे. अगदी तुम्ही देव मानत असाल, तुम्ही धर्म मानत असाल, ज्या गोष्टीला तुम्ही मानता आणि त्या गोष्टीचे जसे नियम तुम्ही पाळता तसेच नियम जंगलाचे तुम्ही पाळले पाहिजे. तेव्हा जंगलही तुम्हाला सहकार्य करेल.
1: बरोबर. म्हणजे आपल्यापासून तिथल्या पशुपक्ष्यांना किंवा निसर्ग संपत्तीला कुठच्याही प्रकारे
0: हानी होऊ नये अगदी
1: याची काळजी घेतली.
0: बिलकुल बिलकुल.
1: पर्यटकांचे काय अनुभव येतात असं तुम्ही ज्यावेळेला सफरीवर जाता त्यावेळेला?
0: काही अनुभव खूप छान असतात, काही खूप वाईट असतात. वाईट अनुभवांमध्ये एक एकदा अगदी सर्वसाधारण अनुभव असा आहे की वाघच बघायचा हट्ट असतो आणि दुसरं काही बघायचं नसतं.

0: आणि मग ते काय होतं की गाईड्स असतात जे निसर्ग मार्गदर्शक असतात किंवा जिप्सीचे ड्रायव्हर असतात, त्यांना ते खूप दबाव आणतात की आम्हाला वाघच बघायचं, बाकी काही बघायचंच नाही. गाईड अगदी सांगू लागला की हे झाड बघा किती सुंदर आहे, या झाडाचं हे महत्व आहे, किंवा तो पक्षी हा अमुक ठिकाणाहून इथे स्थलांतरित होऊन आलेला आहे, पण त्यांना ते ऐकायचं नसतं. तर अशा पद्धतीचे पर्यटक मात्र खूप त्रासदायक असतात. काही वेळेला काही पर्यटक गोंधळ करतात, अगदी वाघ दिसला, वाघाबद्दल बोलतो म्हणून वाघ दिसला तर मग आरडाओरडा करतील किंवा त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न करतील, अशा पद्धतीचे गोंधळ घालणारे काही लोक असतात.
1: जोखमीचं ठरू शकतं.
0: बिलकुल बिलकुल. आणि केवळ या मुद्द्यामुळेच आता जवळजवळ सगळ्याच व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलला बंदी केलेली आहे, कारण वाघाबरोबर सेल्फी काढण्याचं एक वेड लोकांना निर्माण झालेलं आहे. तेही धोकादायक आहे. तर असे काही पर्यटक असतात. पण चांगले अनुभव म्हणजे कित्येक पर्यटक असे आहेत की जे खूप सजग आहेत पर्यावरणाच्या प्रती, वन्यजीवनाच्या प्रती, त्यामुळे ते वाचून आलेले असतात कुठल्या पद्धतीचे कपडे घालावेत, परफ्यूम लावू नये, सुगंधी कुठलं तेल किंवा काही लावू नये, अगदी अगदी तीव्र वासाचे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या असतात त्या त्यांना माहीत असतात. आवाज करू नये, कचरा टाकू नये, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या त्यांना माहीत असतात. आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांना स्वतःचं असं काही ज्ञान असतं, म्हणजे पक्षी पाहतील तर त्यांनाही माहीत असतं की ही प्रजाती कुठली आहे, नर आहे की मादी आहे. आणि ते त्या निसर्ग मार्गदर्शकाला म्हणजे गाईडला खूप कोऑपरेट करतात. तर अशा पद्धतीचे जे पर्यटक असतात ना, ते खऱ्या अर्थाने आपलं निसर्ग संवर्धनाला मदत करत असतात. काही लोक पुढे जाऊन अगदी फॉरेस्ट डिपार्टमेंटला देणग्या सुद्धा देतात की तुम्ही जे काम करता आहात त्याच्यात आमचा काहीतरी खारीचा वाटा असावा, असं करणारेही पर्यटक आम्ही पाहिलेले आहे.
1: अच्छा. निसर्गाचं फार सुंदर असं रूप जसं असतं त्याचप्रमाणे रौद्र रूप सुद्धा पाहिलं.
0: बिलकुल बिलकुल.
1: निसर्ग एकूण हा समतोल कसा राखत असतो?
0: मला असं वाटतं ना की हे एक ऑटोमॅटिक अशी एक रचना जी स्वयंप्रेरणेने स्वयंचलित अशा पद्धतीची ती एक रचना निसर्गाने छान बनवलेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हाही गडबड होते ती माणसामुळे होते असं माझं वैयक्तिक मत आहे. मला माहीत नाही एकूण या सगळ्या निसर्गाच्या रचनेमध्ये माणसाचं स्थान काय आहे, हा प्रश्न मी स्वतःलाच वारंवार विचारतो. तज्ज्ञ याचं उत्तर देऊ शकतील. मला असं वाटतं की माणसाचं काही स्थान नाही. कारण असं की माणूस जर या पृथ्वीवरून या सृष्टीतून नाहीसा झाला तर निसर्गाचं काही बिघडेल असं मला वाटत नाही. उलट पक्षी, एक मधमाशी जी आपल्या तुलनेत आपण नगण्य समजतो, ती जर नाहीशी झाली तर अख्खी सृष्टी नाहीशी होईल. का असं होईल? कारण ही मधमाशी जी आहे ती पॉलिनेशनचं, परागीभवनाचं काम करते, तिच्यासारखी इतरही असंख्य कीटक. आणि आपण पेस्टिसाइड्स, कीटकनाशकं फवारून या मधमाशीला किंवा इतर कीटकांना मारण्याचा प्रयत्न करतो. तर निसर्गाने ही रचना छान बनवून दिली आहे की मधमाशी किंवा इतर कीटक परागीभवन करतील आणि मग फुलापासून फळ तयार होईल आणि त्या फळापासून बिया तयार होतील, त्या बीपासून आणखी इतर झाडं किंवा वनस्पती तयार होईल. गवताचं साधं उदाहरण घ्या की पहिला पाऊस आल्यानंतर गवताचे अंकुर जमिनीतून बाहेर यायला सुरुवात होते,
1: तोपर्यंत सुप्त असतं
0: अगदी. आणि मग जेव्हा पाऊस संपतो, कडक ऊन पडतं, तेव्हा ते गवत वाळतं, पिवळं होतं आणि एका क्षणी असं वाटतं की इथे काही नव्हतंच कधी, बरोबर. परंतु त्याच्या बिया ज्या आहेत त्या जमिनीच्या खाली कुठेतरी सुप्तावस्थेत असतात आणि मग पुन्हा पाऊस आल्यानंतर ते बाहेर येतात. म्हणजे ही निसर्गाची रचना किती छान आहे. आता हे वनस्पतींबद्दल झालं, प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे की निसर्गाने त्यांना एक व्यवस्था घालून दिलेली आहे की कुठल्या काळामध्ये मिलन करायचं, कुठल्या काळामध्ये प्रजनन करायचं आणि जेणेकरून खाद्याची सुरक्षिततेची हमी राहील. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही प्रजातींमध्ये निसर्गाने पॉज बटन सुद्धा दिलेलं आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे काय की उदाहरणार्थ अस्वल, अस्वलाचं मिलन होतं परंतु पावसाळ्यात प्रजनन होत नाही.
1: बर.
0: पिल्लाला जन्म दिला जात नाही, पॉज बटन दाबलं जातं. कारण पावसाळ्यात कोरडी जागा नसते पिल्लांना ठेवण्यासारखी किंवा इकडून तिकडे जाण्यासारखी परिस्थिती नसते, पुरेसं अन्न उपलब्ध नसतं. अशा वेळी त्या अस्वलीच्या पोटामध्ये जरी गर्भधारणा झालेली असेल तरी सुद्धा पॉज बटन दाबलं जातं आणि मग पावसाळा सरल्यानंतर जेव्हा सगळीकडे हिरवाई असते, भरपूर खाद्य उपलब्ध असतं, कोरडी जागा उपलब्ध असते, तेव्हा ती पिलांना जन्म देते.
1: अच्छा. म्हणजे हे चक्र किती व्यवस्थित आहे, सुनियोजित आहे.
0: अगदी सगळं निसर्गाने छान केलेलं आहे. जेव्हा जेव्हा गडबड होते ती माणसामुळे गडबड होते.
1: निसर्गापासून संयम हा एक महत्वाचा गुण ज्याचा उल्लेख झाला, तर आणखी काय काय शिकण्यासारखं आहे माणसाला?
0: बघा, निसर्गाकडून शिकण्यासारखं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांचा आदर करा.

0: अगदी वाघ जरी घेतला तरी तो भूक लागली असेल तरच शिकार करतो. म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे की हरणं त्याच्या आसपास भटकत आहेत पण तो डुंकूनही त्यांच्याकडे बघत नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे की एक वाघ पाण्यामध्ये बसलेला आहे आणि एक सांबर येतं पाणी पिऊन निघून जातं.
1: बर,
0: मी स्वतः पाहिलेलं आहे एक सांबर पाण्यामध्ये उभं आहे, त्याच्या आजूबाजूला 5 वाघ आहेत.
1: अच्छा.
0: पण कुणीही त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केलेला नाही, ते पाणी पितं आणि निघून जातं. हे शिकण्यासारखं आहे की तुम्ही हाव बाळगू नका, तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच करा, दुसऱ्याचा सन्मान करा, आदर करा. सहज गंमत म्हणून कोणी कोणाची शिकार करतं का निसर्गात? नाही, तसं होत नाही. केवळ आपल्या भुकेपुरती आणि गरजेपुरती तेवढीच शिकार होते.
1: म्हणजे समाधान कुठे
0: बिलकुल
1: मानायचं हे सुद्धा.
0: बिलकुल, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे, त्याचा सन्मान राखला जातो प्रत्येक प्रजातीकडून, माणूस वगळता.
1: वा, खूप छान. या अशा वेगवेगळ्या जंगलांमध्ये तुम्ही देशातली तर जवळजवळ बहुतांश जंगलं तुमची पाहून झालेली, तर त्याच्यातलं सगळ्यात आवडतं जंगल कोणतं, की म्हणजे पशु पक्षी आणि झाडांच्या बाबतीत सुद्धा?
0: अर्थात ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. तिथे मी कितीही वेळा जाईन, दिवसाच्या कुठल्याही वेळा जाईन, त्यामुळे ताडोबा हे माझं पहिलं प्रेम आहे. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर नवेगाव नागझिरा हे असं रत्न आपल्याकडे आहे ज्याची फार लोकांना माहिती नाही, फार लोक तिथे जात नाही. हा सुद्धा एक व्याघ्र प्रकल्प आहे, परंतु ताडोबाच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणावर वाघ दिसत नाहीत म्हणून कदाचित लोक तिथे जात नसतील.
1: किरण पुरंदरे त्या ठिकाणी.
0: बिलकुल बिलकुल, किरण पुरंदरेंनी त्याच्यावर लेखन केलेलं आहे. व्यंकटेश माडगुळकरांनी नागझिरा नावाचं जे पुस्तक लिहिलं त्यामुळे नागझिरा लोकांना अधिक प्रमाणावर माहिती झालं. तर हे एवढं सुंदर जंगल आहे की जिथे खूप प्रकारचे पक्षी सुद्धा पाहायला मिळतात. आणि मला असं वाटतं की सध्याच्या घडीला एकमेव जंगल आहे की जिथे तुम्हाला जंगलाच्या आत राहता येतं. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तिथे राहिलो त्यावेळी तर तिथे लाईट सुद्धा नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती. आता तिथे सोलारची व्यवस्था आहे. आणि मग तिथे ते प्रत्येक रूम मध्ये एक कंदील दिला जायचा. आणि मला अजून आठवतं की जेव्हा आम्ही रात्री जेवायला बसलो त्या कॅन्टीनच्या बाहेर, अर्थात लाईट नव्हतीच, टेबलावर मिणमिणचा कंदील होता, आणि सहज म्हणून बॅटरी उचलून असं जर मी प्रकाश टाकला आणि माझ्याकडे पाहणारे शेकडो डोळे मला दिसले, कारण हरणं चरत होती आसपास. म्हणजे हा अनुभव किती अप्रतिम आहे, विचार करा. हा अनुभव तुम्हाला बाहेर कुठे घेता नाही.
1: बरोबर, अगदी.
0: आणि अतिशय सुंदर जंगल आहे, फार लोक तिथे जात नाही. मेळघाट आपलं खूप सुंदर आहे, पुन्हा दुर्गम भागात आहे, वाघांचं दर्शन होत नाही तिथे फारसं, ही खरं आहे, पण जंगल म्हणून अप्रतिम आहे. आणि मी असं म्हणेन की मी डोंबिवलीला राहतो, डोंबिवलीच्या आसपास सुद्धा जंगलाचे काही तुकडे आहेत. आता दुर्दैवाने असं झालं की फक्त तुकडे तुकडेच उरलेले आहेत. अगदी 1 किलोमीटर 1 स्क्वेअर किलोमीटरचा असेल किंवा 2 चौरस किलोमीटरचा असेल, तर असे काही तुकडे आजच्या घडीला डोंबिवली शहराच्या आसपास सुद्धा आहेत. आपल्या हा जो कार्यक्रम ऐकणारी लोक असतील, मंडळी असतील, त्यांनी पाहावं की त्यांच्या गावाच्या शहराच्या बाहेर नक्कीच असे काही तुकडे अजून अस्तित्वात असतील. ते किती काळ अस्तित्वात राहतील माहीत नाही, पण आपण आवर्जून तिथे जायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला आश्चर्य वाटेल इतक्या प्रकारच्या प्रजाती आपल्याला तिथे पाहायला मिळतात.
1: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर या कामाचं स्वरूप नेमकं काय आहे?
0: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं एक मासिक न्यूजलेटर काढलं जातं, त्याचं नाव आहे ताडोबा डायरीज.
1: बर.
0: त्या न्यूजलेटरचा मी कार्यकारी संपादक आहे. गेली जवळजवळ 5 वर्ष होत आली. आता हा सुद्धा एक प्रकारचा युनिक रेकॉर्ड म्हणता येईल, कारण मला वाटत नाही की अन्य कुठल्या व्याघ्र प्रकल्पाकडे अशा पद्धतीचं आणि इतक्या सलग काढलं गेलेलं मासिक न्यूज लेटर आहे. तर ते माझं मुख्य काम आहे. त्या व्यतिरिक्त मीडिया शी संबंधित जे काही काम करावं लागतं, प्रसिद्धी पत्रकं काढणं असेल किंवा विविध प्रकारची पत्रकं बनवणं असेल, बुकलेट ज्याला आपण म्हणतो, तर ते सगळं करण्याचं, कम्युनिकेशन, संवाद, बाह्य जगाशी संवाद साधण्यासाठी जे जे करावं लागतं ते मी ताडोबासाठी करतो.
1: म्हणजे एकूण ताडोबाच्या जंगलाविषयी आणि निसर्गाविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं.
0: बिलकुल,
1: अशाच प्रकारचा हा उपक्रम.
0: बिलकुल.
1: असाच आणखी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे जंगल स्टोरीज.
0: जी,
1: त्याविषयी थोडं.
0: माझ्या असं लक्षात आलं की कथा कथनाचा मराठीमधला जो आपला एक फॉर्म आहे तो अलीकडच्या काळामध्ये फार वापरला जात नाही. त्यातूनही वन्यजीवनाविषयी कथा सांगणं हे तर खूपच दुर्लभ झालेलं आहे. माझा असा प्रयत्न होता की आपण वाईल्ड लाईफ मधल्या ज्या ज्या कथा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, आणि त्या कथाकथनाच्या माध्यमातून, जे लेखनाच्या माध्यमातून माझं चालू आहेच, परंतु आताच्या घडीला

0: जो जमाना आहे तो सगळा सोशल मीडियाचा आहे, युट्यूबचा आहे, आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणावर लोक त्या मीडियाचा वापर करतात. म्हणून मला त्या माध्यमामध्ये काहीतरी करायचं होतं आणि मग ही कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण वेगवेगळ्या जंगलांमध्ये घडलेल्या कहाण्या, कथा ह्या आपण युट्यूबवर सादर कराव्यात. मग त्याच्यासाठी बोल भिडू नावाचं एक महाराष्ट्रातलं चांगलं सुप्रसिद्ध असं युट्यूब चॅनल आहे, तर त्यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांना म्हटलं की अशी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे, मला स्वतःचं युट्यूब चॅनल करून काही ते करण्याची इच्छा नाही. तर त्यांनी त्याचं स्वागतच केलं आणि आतापर्यंत 20-25 एपिसोड आम्ही केले. लोकांचा चांगला प्रतिसाद, एक 10-15 मिनिटांची एक गोष्ट असते आणि लोकांना ते ऐकायला आवडतं असं दिसत आहे.
1: हाही एक निसर्ग प्रेम वाढवणारा अशाच प्रकारचा उपक्रम म्हणावा लागेल. अनंत सोनवणे, आपण इथे आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यात. तुमच्याकडनं आम्हाला माया वाघिणीविषयी आणि त्याचप्रमाणे ताडोबा प्रकल्पाविषयी सुद्धा माहिती मिळाली आणि खरोखरच आणखी काही पर्यटक तिथे निश्चितच जातील. याच एका जंगलात नव्हे तर देशातल्या अन्य काही जंगलांना सुद्धा आवर्जून भेटी देतील. आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते, धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

मैत्रिणी श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम येथे समाप्त होत आहे. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरूरकर आपली इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत

नमस्कार। श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र, ते आम्ही सहक्षेपित करू।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 1:05 झालेली आहेत. श्रोते, दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित झालेल्या बातम्या सुरुवातीला काही क्षण आम्ही आपल्यापर्यंत काही अपरिहार्य कारणास्तव पोचवू शकलो नाही यासाठी दिलगीर आहोत. आता प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

लता मंगेशकर यांनी गायलेलं शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं, संगीतकार मीना मंगेशकर. यानंतर ऐकूया रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत.

गुलकंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांच्या आवाजात सचिन मोटे यांचं गीत होतं, आमिर हडकर यांचं संगीत. कार्यक्रमात यानंतर मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीत आहे श्रीरंग गोडबोले यांचं, संगीत अविनाश विश्वजीत यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया महानंदा या चित्रपटातलं गीत, सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीत शांता शेळके यांचं, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: महानंदा चित्रपटातील या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.
1: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ.

राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतर मंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10. आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे निर्देश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयाने दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपाची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनाचं CCTV, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि PCR लॉग्स सांभाळून ठेवावेत, विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनादरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा ॲथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे, वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्याराणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाहत सिंग हिचंही अभिनंदन केलं. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं, सत्ताधारी आणि विरोधकांनी सार्वजनिक परीक्षा अनुचित साधन प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 वर चर्चा सुरू करण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी 0 प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय तटरक्षक दलासाठीच्या 2 महत्त्वपूर्ण धोरणात्मक सुधारणांची आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घोषणा केली. तटरक्षक दलात अधिकाऱ्यांची भरती आणि सेवाशर्तीमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देणं तसंच कर्तव्यावर असताना समुद्रात बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबतच्या प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणं हा या सुधारणामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाला संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, भारतीय तटरक्षक दलाचे

संचालक परमेश शिवमणी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. या 3 जणांकडून पोलिसांनी 104 ग्रॅम कोकेन जप्त केलं असून त्याची किंमत 10 लाख रुपये आहे. काराया पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काल दक्षिण कोलकातामधल्या अहेरी पुकूर रोडवरच्या एका ठिकाणावर छापा टाकून ही कारवाई केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा ॲथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळं या स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिनं कांस्यपदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेने रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली मात्र त्या पुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमेन बेकफोर्डनं सुवर्णपदक जिंकलं. याव्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदियाराणी देवी सोरखैम्बम हिने कांस्यपदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. भारताची एकूण पदकसंख्या आता 10 झाली असून त्यात 2 सुवर्ण 5 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. महिलांच्या मुष्टियुद्ध प्रकारात 75 किलो वजनी गटात लवलीना बोरघेनचं पदक निश्चित झालं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं जिंकलेल्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. हिमाचल प्रदेशात चंबा पठाणकोट महामार्गावर आज एक मोटार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. त्यात 3 महिन्यांच्या एका बालकाचा समावेश आहे. चंबामधले हे रहिवासी चंदीगडवरून परत येत होते. त्यांचे मृतदेह 400 मीटर खोल दरीतून बाहेर काढले असून अपघाताच्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. जपानच्या कुमामोतो बेटाला आज दुपारी 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचं केंद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती जपान हवामानशास्त्र संस्थेनं दिली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगड ओडिशा दिल्ली हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश मध्य महाराष्ट्र पंजाब दक्षिण अंतर्गत कर्नाटक उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि कर्नाटक किनारपट्टीवर काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ईशान्येकडच्या राज्यात तसंच राजस्थान गुजरात झारखंड केरळ आणि गोव्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. जंतर मंतर आंदोलनात पोलीस कारवाईवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. तटरक्षक दल कर्मचाऱ्यांसाठीच्या 2 प्रशासकीय सुधारणा जाहीर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 10 आणि हिमाचल प्रदेशात चंबा इथं कार दरीत कोसळून 5 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राष्ट्रीय स्तरावरील ई गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीतील सुवर्ण

0: पुरस्कारानं कडेपूर ग्रामपंचायतीचा सन्मान, जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला वेग, शासकीय कार्यालयांमध्ये ई पावती निर्मितीच्या बाबतीत सांगली जिल्हा प्रथम आणि जिल्ह्यात खरीपाच्या 75% अधिक पेरण्या पूर्ण, यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभाग आणि पंचायती राज मंत्रालयाद्वारे आयोजित यावर्षीची 29वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स राजस्थानमध्ये जयपूर इथं पार पडली. यामध्ये केंद्र, राज्य शासन, जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरापर्यंतच्या विविध विभागात काम केलेल्या उत्कृष्ट अधिकारी आणि विभाग तसंच संस्था यांना पुरस्कार वितरण करण्यात आलं. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार श्रेणीमध्ये गेल्या वर्षी ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. यंदा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कडेपूर ग्रामपंचायत देशातून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पुरस्कारासाठी पात्र ठरली. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सरपंच सतीश देशमुख, उपसरपंच हनुमंत गरुड आणि ग्रामपंचायत अधिकारी एस डी मुलाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मिरज तालुक्यातील बिळंकी इथं उभारण्यात आलेल्या 30 खाटांच्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या असून लवकरच डायलिसिस सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या. आमदार डॉ सुरेश खाडे आणि अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता. मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवीन अत्याधुनिक ऑटोमॅटिक लॉन्ड्री मशीन तसंच पुरुष शस्त्रक्रिया अतिदक्षता कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. 9.5 कोटी रुपयांहून अधिक किमतीचं हे साहित्य आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दिशा अर्थात जिल्हा विकास समन्वय आणि सहनियंत्रण समितीची सभा खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात केंद्र पुरस्कृत योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानं वेग घेतला आहे. जिल्ह्यात एकंदर मतदारसंख्या 25,73,339 असून यासाठी 8 मतदान नोंदणी अधिकारी, 119 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 249 मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक आणि 2,482 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयानं 1 एप्रिल ते 22 जुलै या कालावधीत ई ऑफिस प्रणालीद्वारे 37,222 ई पावत्या स्वीकारल्या आणि नोंदवल्या असून मंत्रालय स्तर वगळता राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई पावती निर्मितीच्या बाबतीत सांगली जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ई फाईल निर्मितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयानं 17,562 फाईल्स ई ऑफिस प्रणालीवर तयार केल्या असून याबाबतीत राज्यात 3रा क्रमांक मिळवला आहे. सांगली अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आलं. अभियानाचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विविध दाखल्यांचं वितरण तसंच आधार किटचं वाटप करण्यात आलं. जिल्ह्यात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध दिंड्यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य सेवा देण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची यंदाची 31वी वसंत व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात पार पडली. याचं उद्घाटन महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आलं. ज्येष्ठ उद्योजक डॉ अशोक खाडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान झाल्यानिमित्त मिरजमधील बालगंधर्व नाट्यगृहात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे खरीपाच्या 75% अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खरीपाचं एकंदर क्षेत्र 2,46,118 हेक्टर असून सध्या 1,86,477 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये भात, बाजरी, ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांचा समावेश आहे. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं पराग चिंचोळकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: मुंबई अस्मिता वाहिनीनं हे वार्तापत्र सहक्षेपित केलं होतं. 1:45 झालेली आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कवी सौमित्र यांचं गीत, संगीतकार आणि गायक मिलिंद इंगळे.

0: होत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके।
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत रवींद्र रेखा गुरव यांच्या बेदुने शून्य या कादंबरीचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा।
2: बेदुने शून्य ही रवींद्र रेखा गुरव यांची कादंबरी। अत्यंत समर्पक असं शीर्षक या कादंबरीला दिलेलं आहे। स्वतःचा उद्धार करा प्रयत्नानं, शक्तीनं, युक्तीनं सुखी व्हावं असा महत्वाचा संदेश देणारी संत गाडगेबाबा यांची पूर्ण कविताच या कादंबरीच्या सुरुवातीला दिलेली आहे। संत गाडगेबाबा हा शब्द कुठेतरी देण्यामागं लेखकाचा निश्चितच काहीतरी हेतू आहे, जो कादंबरी वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येतोच। तो शाळेच्या दारात पोहोचलाय या वाक्यानं या कादंबरीची सुरुवात झाली आहे। मग शाळेचं, शाळेतल्या शिक्षकांचं, तिथं असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, तसंच शाळेशी संबंधित वरिष्ठ संस्थापक संचालक मंडळ यांची ओळख संवादाद्वारे, प्रसंगांद्वारे या कादंबरी दरम्यान होते। शालेय पोषण आहार, शाळेतील स्वच्छतागृह, शाळेचे कार्यक्रम, शाळा गळतीची कारणं, परीक्षा दरम्यानच्या समस्या, अतिरिक्त शिक्षक इत्यादी समस्या कादंबरीत येत राहतात। संस्कार, शिक्षण आणि पाठ्यपुस्तकाबाहेरचं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या एका ध्येयवेड्या सरळ मार्गी आणि विद्यार्थ्यांचं कल्याण करू इच्छिणाऱ्या शिक्षकाची शिक्षण क्षेत्राकडूनच तसेच समाजाकडूनही होणारी अवहेलना, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता याचं आर्त चिंतन या कादंबरीतून केलं गेलेलं आहे। क्वचित प्रसंगी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून होणारं कौतुक वा मुलांनी त्यांच्या वाटेकडं डोळे लावून स्वागतासाठी आणलेले रानफुलांचे गुच्छ असे काही आनंद क्षणही आहेत। कायमस्वरूपी विना अनुदानित कर्मचारी गटात मोडणारा हा शिक्षक, अशा शिक्षकाचे हाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमधून कादंबरीत उद्धृत केले गेलेले आहेत, ज्याची फक्त शीर्षक देते। शिक्षक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, विना अनुदानित कृती समितीची भीक मांगो आंदोलन, विना अनुदानित कर्मचाऱ्यांच्या भाळी काळी दिवाळी। केवळ या शीर्षकांवरूनच आपल्याला समस्येची तीव्रता जाणून घेता येईल। माणसातला स्वार्थ रक्ताच्या नात्यालाही सोडत नाही, हे पान 45 वरील एक ठळक वाक्य एखाद्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेला सुरुंग लावल्यास त्या देशाला पराभूत करणं सोपं असतं असं म्हटलं जातं, हे पान 235 वरील वाक्य। हे ही असं ते अनेक प्रसंगातून या कादंबरीतून दाखवून दिलेलं आहे। ग्रामीण भाषेतील संवाद आणि एकंदरीतच प्रवाहीपणा वाचकाला गुंतवून ठेवतो। कादंबरीत अधूनमधून येणाऱ्या कविता, लेखकाच्या मनातील भावना या कादंबरीच्या आशयाला पुष्टी देणाऱ्या आहेत। त्यातील आपलं शेत वाचवण्यासाठी आई शेतालाच पोटात घेते आणि आई परिस्थितीनं खचलेल्या आपल्या मुलाला धीर देण्यासाठी आपल्या आत सामावून घेते या कल्पना हृदयद्रावक आहेत। एका तत्वनिष्ठ शिक्षकाच्या नजरेतून बिघडत चाललेल्या शिक्षण व्यवस्थेचा पर्यायानं समाज व्यवस्थेचा ऱ्हास, पावत चाललेल्या मानवी मूल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न या कादंबरीच्या माध्यमातून रवी गुरव यांनी केला आहे। संपूर्ण कादंबरीचा संक्षिप्त आढावा घेत राजेश गवस यांनी मोजक्या शब्दात याची पाठराखण केली आहे। खरं तर एखाद्या शिक्षकाच्या आयुष्याचं प्रातिनिधिक स्वरूपातील लेखन असावं असा भास वाचकांना होतो, कारण असंच दृश्य, अशाच बातम्या अधूनमधून आपण सातत्यानं पाहत असतो, ऐकत असतो। या शिक्षकाचं नेमकं काय होतं

सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आपण ऐकत होतात. आताचं येत होतं प्रज्ञा खापरे यांनी गायलेलं, प्रवीण सुरेश भट यांचं हे गीत होतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 1:55 झालेली आहेत. श्रोते हो पुनः प्रसारित

0: मात्र या कादंबरी वाचनातून वाचकांनी जाणून घ्यावं.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं रवींद्र रेखा गुरव यांच्या बेदुने शून्य या कादंबरीचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आज आपण औषधी वनस्पतींची लागवड याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींपैकी अश्वगंधा, शतावरी, सफेद मुसळी आणि खाजकुजली तसंच कोरफड या पाचही वनस्पती शक्तिवर्धक असून अनेक रोगांवर गुणकारी आहेत. यांची औषधी पिकं म्हणून सलगपणे लागवड आपल्याला करता येईल. सफेद मुसळीची लागवड अलीकडे खूप वाढते, अर्थात सफेद मुसळीच्या विक्रीची व्यवस्था करूनच मग लागवडीकडे वळणं आवश्यक आहे. सफेद मुसळी पित्त, कफ, वायू, क्षय, रक्तदोष, सूज, अतिसार, शारीरिक कमजोरी, धातू क्षीणता या विकारांवर उपयुक्त आहे. हे एक शक्तिवर्धक टॉनिक आहे. हिच्या मुळ्यांचा उपयोग दमा, मूळव्याध, कावीळ, पोटदुखी, अतिसार यावर होतो. अशा या सफेद मुसळीची लागवड उष्ण कोरड्या हवामानात निचऱ्याच्या रेताड मुरमाड शेणखतयुक्त सेंद्रिय भुसभुशीत जमिनीत गादी वाफ्यावर 30 ते 40 सेंटीमीटर अंतरावर सफेद मुसळ्याच्या मुळापासून तयार केलेल्या रोपांची लागवड करावी. खतपाणी व्यवस्थापन, कीडरोग नियंत्रण, आंतरमशागत या गोष्टींवर तंत्रशुद्ध लक्ष दिलं तर सुकलेल्या आणि वाळलेल्या सफेद मुसळीच्या मुळ्यांना चांगला बाजारभाव मिळतो. दुसरी औषधी वनस्पती ती म्हणजे अश्वगंधा. या औषधी वनस्पतीची मुळं औषधी आहेत. अश्वगंधा या औषधी वनस्पतीमध्ये धातुवर्धिकारक, बलकर, तुरट, तिखट, शरीराला पुष्टी देणारे गुणधर्म आहेत. अश्वगंधाची लागवड चांगल्या निचऱ्याच्या हलक्या ते मध्यम सेंद्रियुक्त भुसभुशीत जमिनीत हिवाळ्यात बियांपासून तयार केलेल्या रोपांद्वारे गादी वाफ्यावर किंवा सरीच्या भुंड्यावर करावी. कीड रोग नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकांचा वापर करावा. चांगली काळजी घेतली तर एकरी 6 ते 7 क्विंटल सुकलेल्या मुळ्यांचं आणि 1 ते 2 क्विंटल बिया मिळतात. शतावरी ही 2 प्रकारची असते, एक औषधाची आणि दुसरी भाजीची. औषधी शतावरीच्या मुळ्या औषधी असतात तर भाजीसाठीच्या शतावरीचा कोंब भाजीसाठी वापरतात. हिच्या मुळ्या औषधी नसतात. अशा या शतावरीची लागवड उत्तम निचऱ्याच्या हलक्या रेताड गाळाच्या एकरी 20 ते 25 बैलगाड्या शेणखत घातलेल्या भुसभुशीत जमिनीत रोपाद्वारे किंवा बियांद्वारे गादी वाफ्यावर किंवा सरीच्या भुंड्यावर 60 ते 90 सेंटीमीटर अंतरावर टोकन करून पावसाळ्यात लागवड करावी. चांगली काळजी घेतली तर एकरी 20 ते 25 क्विंटल ताज्या मुळ्या मिळतात. या मुळ्या सुकवून चूर्ण करून विक्री कराव्यात. कोरफड ही औषधासाठी अतिमौल्यवान आहे. पित्त, दमा, खोकला, यकृत विकार, ताप, त्वचारोग, जखमा यांसारख्या विकारावर याचा उपयोग होतो. उष्ण कोरड्या हवामानात हलक्या रेताड मुरमाड निचऱ्याच्या शेणखतयुक्त सेंद्रिय जमिनीत गादी वाफ्यावर किंवा सरीवरंब्यावर कोरफडीच्या लहान पिल्लांची लागवड 60 सेंटीमीटर अंतरावर पावसाळ्यात करावी. खाजकुजली ही महत्वाची उपयुक्त औषधी वनस्पती आहे. मज्जातंतू, भ्रमावस्था, अर्धांगवायू, मूत्रविकार, रक्तदोष, सामान्य दुर्बलता, अशक्तपणा यासाठी याच्या बिया उपयुक्त आहेत. उष्ण दमट हवामानात तांबड्या रेताड निचऱ्याच्या शेणखतयुक्त जमिनीत पावसाळ्यात वाफ्यात किंवा सरीवरंब्याच्या बाजूला याच्या बिया टोकाव्यात किंवा सरळ पेरणी करावी. अशा प्रकारे सफेद मुसळी, अश्वगंधा, शतावरी, कोरफड, खाजकुजली या औषधी वनस्पतींची लागवड करून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवता येईल. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आज आपण औषधी वनस्पतींची लागवड याविषयी माहिती ऐकली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, नमस्कार. पोटविकारांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत पोटविकार तज्ज्ञ आणि जनरल सर्जन डॉक्टर सोपान चौगुले. सर नमस्कार.
2: नमस्ते.
1: सर, सुरुवातीला आम्हाला सांगा, पोटविकार म्हणजे नेमकं काय?
2: पोटासंदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत, जसे की आपण पोट दुखणे म्हणतो, भुकेविषयी असेल, उलटी असेल, संडासच्या तक्रारी असतील, असे ज्या काही सर्व तक्रारी आहेत त्यांना आपण ते पोटविकार असं म्हणतो.
1: पोटविकारांच्यामध्ये कुठल्या कुठल्या आजारांचा समावेश होतो?
2: पोटविकारामध्ये तोंडापासून ते अगदी अन्ननलिका, त्याच्यानंतर जठर, त्याच्यानंतर लिव्हर, पॅनक्रिया, स्वादुपिंड म्हणतो आपण, प्लीहा, छोटं आंतरडं, नंतर मोठं आंतरडं आणि आंत्रपुच्छ, त्यातला शेवटचा भाग, अशा या सर्व गोष्टींचा या पोटविकाराच्या ह्या अवयवामध्ये समावेश आहे.
1: आजकाल आपल्याला पाहण्यात येणारे किंवा ज्यांचं प्रमाण खूप आहे असे पोटविकार कुठले आपण सांगू शकाल काय?
2: सध्याचं म्हटलं तर गॅस्ट्रायटिस किंवा पित्त म्हणतो, पित्ताचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यानंतर भूक मंदावणं वाढलेलं आहे, पोटावरची चरबी जाड होणं, बाकीचे बरेच आहेत, पॅनक्रिया आहेत, लिव्हरचे काही आजार वाढलेले आहेत आणि अलीकडं या जीवनशैलीमुळं कॅन्सरसारखं प्रमाणही हळूहळू वाढत चाललेलं आहे. असे हे अनेक विकार त्याच्यामध्ये येतात.
1: पित्त होण्याचं नेमकं कारण काय असतं?
2: आपले खाणेपिण्याच्या सवयी, त्याच्यामध्ये तिखट, तेलकट, मसालेदार असं खाण्याचं प्रमाण आणि याचबरोबर वेळी अवेळी खाणं ह्याची त्याच्यामध्ये भर पडते. आणि त्याचप्रमाणे आपला सध्याचा जो कामाचा स्ट्रेस असेल, कौटुंबिक स्ट्रेस असेल, सोशल स्ट्रेस असेल, परत जागरण असेल, याच्यामुळं पित्त वाढण्यासाठी ह्या सर्व गोष्टींची त्याला मदत होते. आणि मग काही आजारही आहेत की ज्याच्यामुळं आणि पित्त वाढतं. पोटातील काही आजार असतील, त्या अनुषंगाने पित्ताचे खडे असतील, पॅनक्रियाचा काही त्रास असेल आणि अल्कोहोलसारखी व्यसनं, तंबाखूसारखं व्यसन, याची त्याच्यामध्ये भर पडत असते आणि त्याच्यामुळे हे पित्त वाढतं.
1: ज्यावेळेला शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात?
2: तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी थोडंसं पोट दुखण्यापासून, जळजळण्यापासून अशी सुरुवात बऱ्याच वेळा होते आणि मग वेळी अवेळी दुखणं आणि ते त्याचं प्रमाण जर वाढलं तर त्याच्या अनेक ठिकाणी थोडंसं डोकं दुखणं, तुम्हाला बरं न वाटणं अशा गोष्टी होतात. आणि काही वेळेला जर खाण्यापिण्यामध्ये आणखी त्या पित्त वाढीला कारणीभूत असतील तर आणखीन मग जेवणा अगोदरही काही वेळेला दुखतं, जेवणानंतरही काही वेळेला दुखतं, अशी लक्षणं ह्या पित्ताची दिसून यायला लागतात.
1: अलीकडं बऱ्याच वेळेला ऐकायला येतं की पित्ताशयाची पिशवी काढली, तर हे होण्याचं कारण काय असतं?
2: पित्ताची पिशवी काढली त्याला कारण हे खरं तर हे पित्त्याऐवजी ते पित्त म्हणजे गॉलबॅडर आम्ही म्हणतो, त्याच्यामधलं जे पित्त आहे, तर ते पित्ताचे खडे झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये त्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला जर काहीतरी

0: काही त्रास चालू असेल आणि त्या त्रासामुळे ते खडे काही वेळेला मोठे होतात किंवा ते त्या पित्ताच्या नलिकेमध्ये येऊन अडकतात, अशा वेळी मग तो निर्णय घ्यावा लागतो. नाहीतर त्याच्यामध्ये रिपीटेड इन्फेक्शन होणं, पित्ताच्या पिशवीला पुढं खूप इन्फेक्शन होऊन काहीतरी पित्ताच्या पिशवीचं गँग्रीन होणं, अशा गोष्टी काही वेळा होऊ शकतात आणि त्यानं मग जीवाला काही जणांच्या धोका निर्माण एखाद्याचं होतो.
1: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला. आता पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
2: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत.
3: सर, पर्यावरण संदर्भात काम करताना आव्हानात्मक गोष्टी आपल्याला कोणत्या वाटतात?
4: सगळ्यात शेतीचं एक आव्हान एक मोठं आहे, कारण जास्त पाऊस पडला किंवा दुष्काळ झाला तरी शेती अन्नाशिवाय कोणी जगू शकणार नाही, एक आहे. दुसरं म्हणजे की हा पाऊस अवकाळी म्हणतात. पूर्वी अवकाळी नसायचा, पूर्वी माहित असायचा शाळा मे
3: महिन्याच्या
4: 5 जून सुद्धा त्यावर निवडलेले भारतात सुद्धा. तर पाऊस जर पडला नाही तर काही, ह्या गेल्या वेळी पाहिलं पूर आले, पूर संपल्यानंतर काही ठिकाणी दुष्काळ पडला. शेतकऱ्याला ज्यादा पाऊस पडून पीक लावायच्या वेळी पाऊस नाही आणि काढण्याच्या वेळी पाऊस आला, तर दोन्ही वेळी नुकसान होणार. तर ते अन्नधान्य कमी होईल शक्यता. दुसरं पाण्याचं दुर्भिक्ष होणार, कारण पाऊस नसला उन्हाळ्यात आतापर्यंत हे तापमान वाढलं तर बाष्पीभवन फार जोरात होतंय.
3: बरोबर,
4: आणखी तेही फायद्याचं नाही. तो एक भाग झाला. दुसरं आरोग्य. हा, आता इबोला म्हणून एक काहीतरी परत आजार यायला लागलेला आहे. तसेच त्यांनी दिलंय की पावसाळ्यातले आजार वाढतील, कारण पाऊस असेल आणि टेम्परेचर जास्त असेल, तुम्ही दमटपणा असेल. मुंबईवर समुद्र किनारी बघा, घाम सारखा येतोय, पाऊसही पडतो उन्हाळा, त्यात रोग जंतू फार वेगाने वाढतात आणि साथीच्या आजारांची रिपिटेशन वाढणार. आपण एक तडाखा फक्त ह्याच्यात पाहिलेला आहे
3: कोरोनामध्ये,
4: पण तशी वारंवार वाढत जाणार. आता आजारांच्या ह्या सगळ्या लसी उपलब्ध व्हायला लागल्या, जेवढे आजार आहेत ते, तर ते आता यायला लागले. बिचारे सगळ्यांनाच आजार ते लस घेता येणार नाही, ज्यांना मिळणार त्याने त्यांना त्या आजारांना तोंड दिलं पाहिजे. ते मोठं आहे, म्हणजे अन्नाची अडचण, पाणी स्वच्छ नाही मिळालं तरी रोगराईची शक्यता आहे.
3: बरोबर.
4: आणि तिसरा,
3: स्वच्छ हवा,
4: हवा नाही, ते महत्वाचं आहे,
3: कारण वृक्षतोड आपण एका बाजूला करतोय, विकास साधता साधता पुन्हा तोच प्रश्न येतो की वृक्षतोड होतीये,
4: त्यामुळे
3: स्वच्छ शुद्ध हवा, वातावरण,
4: मूलभूत जे पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करतोय आणि एक भ्रामक अशा विकासाच्या ह्याच्या मागे लागले.
3: म्हणजे ही आव्हानं नक्कीच आपल्या समोर आहेत आणि भविष्य काळासाठी तर नक्कीच
4: आव्हानं आहेत, ती वाढत चाललेली,
3: वाढत चालली.
4: ज्यावेळी धोक्याचे संदेश दिले त्यावेळी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे.
3: खरं
4: हे आज नाही, म्हणजे बघा 35 वर्ष चालू आहे त्याच्या आणि आता परिस्थितीत, म्हणजे जो ग्राफ काढला तो सरळ
3: आव्हानांमध्येच आणखी
4: प्रचंड वाढ झालेली आहे, आपण दुर्लक्ष केलं.
3: आणि ही आव्हानं पेलण्यासाठी म्हणे किंवा दूर करण्यासाठी खरं तर आपण आतापासून तरी किमान जाग होणं गरजेचं
4: आहे
3: आणि प्रयत्न करणं. औद्योगिक क्रांती जशी झाली तेव्हा हा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणूया किंवा एक बदल होत गेले सगळे पर्यावरणातले, तर औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यामध्ये समतोल आपल्याला कसा साधता येईल
4: याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काही संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत. म्हणजे जसं सांडपाण्याचा पुनर्वापर करायचा, झिरो इमिशन, म्हणजे बाहेर कुठलाही विषारी वायू तुमच्या जाण्यात येणार नाही. आपण अधिकार ज्यावेळी सांगतो आपण आपल्या जबाबदाऱ्या पाळत पडत नाही.
3: बरोबर.
4: आपण भारताच्या कॉन्स्टिट्युशनची दरवेळी चर्चा करतो जोरात दोन्ही बाजूनी, पण एक विसरतो की भारताच्या कॉन्स्टिट्युशन मध्ये पर्यावरण रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी बंधनकारक आहे प्रत्येक नागरिकाची. आम्ही कधी विचार केलाय काय? कधी नाही. आपल्याला काही दिवशी, तर मी एक तुम्हाला शेवटचं उदाहरण देतो, पर्यावरणासाठी ही रचना आहे ती मजबूत पाहिजे, योग्य पाहिजे. नुसत्या जाहिराती पाहून की आम्ही फोटो काढून झाड लावल्याचे पर्यावरण बदल होणार, ठोस काहीतरी झालं पाहिजे. कसं आहे, औद्योगिकरण पाहिजे, तर औद्योगिकरण आता कसं असतं, कुणासाठी करतोय? नोकऱ्या देण्यासाठी. नोकऱ्यांसाठी उद्योग नकोय, उद्योगातून जे चाक पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे.
1: परिसर कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित.
5: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता.

मिनल देशपांडे यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकत होतात. त्यांनी गायलेला राग भीमपलास आपण ऐकतात. तबला साथ अमित मिश्रा, हार्मोनियम साथ विनोद पडगे यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
1: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, वृद्धनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते. म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: उठास माझा धार वज्राची.
0: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या एफ एम गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जादा गाड्या. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपरफुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्या

0: या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: हमने एक समय सीमा तय कर दी है, 2 महीने के भीतर सारी जांच इन्वेस्टिगेशन मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा, जो अभी इस केस में इट्स गोइंग टू बी ए फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट, उसमें ये 3 महीने, यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
0: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद यात आहे. या अंतर्गत सेवा पुरवठादाराची व्याख्या सरकारनं व्यापक केली आहे. पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद यात आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. या विधेयकावर चर्चा करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. लोकसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पॅरा अॅथलीट शर्मिला धनखड, रौप्यपदक जिंकणारे सर्वेश कुशारे वल्लुरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांचं तसंच कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा शैला आणि बिंद्या राणी देवी यांचं अभिनंदन केलं. तसंच जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल अनाहत सिंग हिचंही अभिनंदन केलं. राज्यसभेचं कामकाजही सकाळी 11 वाजता सुरू झालं. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. जेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले आणि केंद्र सरकारसह आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली. या आंदोलनांचं सीसीटीव्ही, ड्रोन, शरीरावर लावलेले कॅमेरे इत्यादींचं फुटेज, वायरलेस यंत्रांवरचं संभाषण आणि पीसीआर लॉग्स सांभाळून ठेवावेत. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तुर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. या आंदोलनांदरम्यान जखमी झालेले पोलीस आणि पत्रकारांनी दाखल केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक आज संसद भवनात झाली. या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर नेते उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या खासदारांनीही या बैठकीला हजेरी लावली. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणाचं अद्ययावतीकरण करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. 163 कोटी रुपयांच्या या योजनेत विद्युत पुरवठ्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही समावेश आहे. या अद्ययावतीकरणामुळे रेल्वेगाड्यांना वीज पुरवठा करणारी यंत्रणा आणखी बळकट होईल. तसंच 2029-30 पर्यंत 3,000 मिलियन टन मालवाहतूक करायचं रेल्वेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यातही या सुधारणेचा हातभार लागेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी

0: विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थ विषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे कोकणासाठी 246 विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. त्यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुणे इथून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. आरक्षणासाठी इतर तपशील मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारताचा क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून संघाची निवड बीसीसीआयनं जाहीर केली आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शुभमन गिलवर सोपवली असून KL राहुल उपकर्णधार असेल. ऋषभ पंत, ध्रुव जुरेल यांच्यासह यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार यांचा समावेश संघात झाला असून सारांश जैन हा नवा चेहराही असेल. या दौऱ्यात 2 कसोटी सामने होणार असून पहिला सामना येत्या 15 ऑगस्टला होईल. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. संतोष महातो उर्फ बासुदेव उर्फ दिलीप हा 128 गुन्ह्यांमध्ये हवा होता आणि त्याच्या एकट्यावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पॅरा शॉटपुटर शर्मिला धनखड हिने महिलांच्या गोळाफेक स्पर्धेच्या शॉटपुट F57 प्रकारात 9.81 मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं. पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी शर्मिला ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली. तिच्या या विजयामुळे या स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये 20 वर्षांनंतर पदक मिळालं आहे. याच प्रकारात शिल्पा के शैला हिने कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारेनं रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत त्याने 2.25 मीटरची उंची पार केली. मात्र त्या पुढच्या टप्प्यासाठीचे त्याचे 3ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. उंच उडीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळालं आहे. जमैकाच्या रोमेन बेकफोर्डने सुवर्णपदक जिंकलं. या व्यतिरिक्त वल्लरी अजय बाबू आणि ज्ञानेश्वरी यादव यांनी भारोत्तोलनात प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 58 किलो वजनी गटातल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंदिया राणी देवी सोरोखैम्बम हिनं कांस्य पदक जिंकलं असून सलग 2 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिनं पदकं जिंकली आहेत. राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं जलाशयात पाणी साठा वाढत आहे. कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी गेल्या 2 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. सिंधुदुर्गात विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. कणकवली, वैभववाडी, कुडाळ तालुक्यात पावसाचा जोर असून किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे. भंडारा जिल्ह्यात पावसामुळे सुंदरी गावातील तलावाची पार फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आ घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अटक केलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि गौरी गणपतीच्या सणासाठी मध्य रेल्वेच्या 246 जादा गाड्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र 3:10 होत आहे. अस्मिता वाहिनीची आजची पहिली सभा समाप्त होत आहे. सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर 101.5 मेगा हर्ट्सवर तर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची आजची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सभेत आपलं मनपूर्वक स्वागत. प्रथम ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटणं आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली आहे. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. नीट पेपर फुटीवरून देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान पकडलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी ते मुदखेड मार्गाच्या विद्युतीकरणाचं अद्ययावतीकरण करायला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. 163 कोटी रुपयांच्या या योजनेत विद्युत पुरवठ्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांचाही समावेश आहे. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ या 5 ठिकाणी विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. झारखंडमध्ये 16 माओवाद्यांनी आज रांची इथं आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी सांगितलं की त्यातल्या 6 जणांवर मिळून 39 लाख रुपयांचं बक्षीस होतं. चीनमध्ये होंगझाऊ इथं सुरू असलेल्या ISSF नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकाराच्या मिश्र गटात भारताच्या सोनम मस्कर आणि हिमांशू धिल्लो यांनी कांस्यपदक पटकावलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत संध्या. आज आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपटातली काही गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बरसात या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकूया फिर तेरी कहानी याद आई या चित्रपटातलं कुमार सानू यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत कतील शिफाई आणि संगीतकार आहेत अनु मलिक.

गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया साजन चले ससुराल या चित्रपटातलं समीर यांचं हे गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि गायक कलाकार कुमार सानू आणि अलका याज्ञिक.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे। श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात जंगलातील शेतकरी धनेश पक्षी याविषयी विराज आठले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। तसंच ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक याविषयीची माहितीही आपण ऐकाल। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र।

हे गाणं होतं क्रिमिनल या चित्रपटातलं. इंदिवर यांच्या रचनेला संगीत दिलं होतं MM क्रीम यांनी, तर गायक कलाकार होते कुमार सानू आणि अलका याज्ञिक. या रचनेबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. यानंतर 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, पाऊस हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर अनेक सुंदर चित्र उभी राहतात. काळेभोर ढग, रिमझिम सरी, ओल्या मातीचा दरवळ, हिरवागार निसर्ग, हातात गरमागरम चहाचा कप, सोबत भजींचा सुवास आणि मनात नकळत गुणगुणलं जाणारं एखादं सुरेल गीत. प्रत्येकाच्या आयुष्यात पावसाच्या काही खास आठवणी असतात. त्या आठवणींना आज आपण पुन्हा एकदा संगीताच्या माध्यमातून उजाळा देणार आहोत. चला तर मग. मंडळी, भारतामध्ये पावसाळ्याला केवळ एक ऋतू म्हणून पाहिलं जात नाही, तो आपल्या संस्कृतीचा, साहित्याचा आणि संगीताचा अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्यासाठी पाऊस म्हणजे आशेचा किरण, कवीसाठी प्रेरणा, चित्रकारासाठी रंगांची उधळण आणि संगीतकारासाठी स्वरांचा साज आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात मेघ, मेघमल्हार, मिया मल्हार, सूर मल्हार असे अनेक राग पावसाशी जोडले गेलेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीनेही पावसाला नेहमीच विशेष स्थान दिले. प्रेम व्यक्त करायचं असेल, विरह दाखवायचा असेल, आनंद साजरा करायचा असेल किंवा जीवनातील एखादा भावस्पर्शी क्षण उलगडायचा असेल, पावसाची साथ दिग्दर्शकांनी आणि संगीतकारांनी नेहमीच घेतली आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच काही अविस्मरणीय गाण्यांच्या साथीनं पावसाचा आनंद अनुभवणार आहोत. मंडळी, मला सांगा, ओल्या मातीचा सुगंध आपल्याला का आवडतो याचा कधी विचार केलाय का? त्याचं काय आहे, पावसाचा पहिला थेंब कोरड्या जमिनीवर पडल्यावर एक नैसर्गिक सुगंध तयार होतो. वैज्ञानिक भाषेत त्याला पेट्रिकॉर म्हणतात. हा सुगंध आपल्या मनाला प्रसन्न करतो आणि नकळत एखादं जुनं गाणं ओठांवर येतं. पावसाच्या आठवणी म्हटल्या की बालपण हे हमखास आठवतं. कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडणं, पावसात भिजत शाळेत जाणं, आईने केलेल्या गरमागरम कांदा भजींचा आस्वाद घेताना खिडकीत बसून सरींचा आनंद घेणं, या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहतात.

मित्रांनो, पावसाची गाणी ही केवळ मनोरंजन करत नाहीत, तर ती आपल्याला आयुष्यातील अनेक क्षण पुन्हा जगायला लावतात. एखाद्या जुन्या मित्राची आठवण असो, पहिल्या प्रेमाचा हळवा स्पर्श असो, किंवा आई वडिलांसोबत घालवलेलं बालपण, प्रत्येक आठवणींसोबत एखादं गाणं नकळत जोडलं जातं. पाऊस हा नेहमीच प्रेमाशी जोडला जातो, पण त्याचबरोबर तो आशेचाही संदेश देतो. उन्हाने करपलेल्या जमिनीला जसा पाऊस नवजीवन देतो, तसाच तो आपल्या मनालाही नव्या उमेदीनं भरून टाकतो. भारतीय शास्त्रीय संगीतातील मिया मल्हार आणि मेघ मल्हार हे राग आजही पावसाळ्यात विशेष सादर केले जातात. या रागांमध्ये पावसाची गंभीरता, शांतता आणि प्रसन्नता यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. मित्रांनो, पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक प्रदेशात वेगळ्या रूपात भेटतो. पाऊस ही निसर्गाची अशी एक देण आहे जी प्रत्येक वेळी नवी अनुभूती देते. प्रत्येक वर्षी तो येतो, पण प्रत्येक पावसाळा आपल्याला काहीतरी नवीन देऊन जातो. कधी एखादी गोड आठवण, तर कधी एखादा जीवनाचा धडा, तर कधी मनाला नव्यानं जगण्याची प्रेरणा. मराठी साहित्यामध्ये पावसाचं वर्णन अनेक कवींनी आपल्या शब्दांमध्ये जिवंत केलंय. कुसुमाग्रज, बाभा बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत यांसारख्या साहित्यिकांनी पावसाकडे केवळ ऋतू म्हणून नाही, तर भावविश्वाचा अविभाज्य भाग म्हणून पाहिलंय. त्यांच्या कवितांमध्ये पाऊस कधी प्रेमाचा दूत आहे, तर कधी विरहाची वेदना, तर कधी जीवनाला नवसंजीवनी देणारा उत्सव. पावसाची ना एक वेगळीच जादू असते. पहिल्या सरी पडल्या की झाडांना नवी पालवी फुटते, पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो, नद्या ओढे वाहू लागतात आणि संपूर्ण निसर्ग नवजीवनानं बहरून जातं. हीच नवचैतन्याची भावना आपल्याला संगीतामध्ये उमटताना दिसते. अनेकदा आपण पाहतो की पावसाळ्यात जुन्या गाण्यांची आठवण अधिक येते, कारण त्या गाण्यांशी आपल्या आयुष्यातील अनेक क्षण जोडलेले असतात. एखाद्या सहलीची आठवण, कॉलेजच्या दिवसांची आठवण, मित्रांसोबतच्या गप्पा, खिडकीत बसून पाऊस पाहत घेतलेला गरम चहाचा कप, प्रत्येक क्षणाला एखादं गाणं हे साथ देतं. पावसाच्या सरींप्रमाणेच संगीतही मनातील धूळ धुवून टाकतं. जीवन कितीही धावपळीचं असलं तरी काही क्षण स्वतःसाठी काढणं, निसर्गाकडे पाहणं आणि एखादं सुंदर गाणं ऐकणं हे मनाला नवी ऊर्जा देऊन जातं.

मंडळी, पाऊस म्हटला की महाराष्ट्रातील सह्याद्री डोळ्यासमोर उभा राहतो. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, आंबोली, भंडारदरा, कास पठार, माळशेज घाट अशा अनेक ठिकाणी पावसाळ्यात निसर्ग नव्या रूपानं खुलतो. डोंगराच्या कुशीतून कोसळणारे धबधबे, धुक्याने झाकलेले घाट, हिरव्यागार दऱ्या आणि पावसाच्या सरी, आहा हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात किमान एकदा तरी घ्यावासा वाटतोच. मात्र या सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचं भानही तितकंच महत्वाचं आहे. हवामानाचा अंदाज जाणून घेणं, धोकादायक

ठिकाणी सेल्फी न घेणं, प्लास्टिक कचरा न टाकणं आणि निसर्गाची स्वच्छता राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. मंडळी, भारतीय शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे आशेचा सण. नैऋत्य मान्सून वेळेवर आला की शेतात पेरणीला सुरुवात होते. भात, सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर यासारख्या खरीप पिकांचं भविष्य मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असतं. पहिला पाऊस पडला की बैलजोडी शेतात उतरते, ट्रॅक्टरची चाकं फिरू लागतात आणि काळी माती नव्या जीवनासाठी तयार होते. त्यामुळे पावसाचं स्वागत सर्वात आधी शेतकरी करतो. म्हणूनच आपल्या लोकगीतांमध्ये, ओव्यांमध्ये आणि चित्रपट गीतांमध्येही पावसाचं आणि शेतकऱ्याचं अतूट नातं दिसून येतं. मित्रांनो, पाऊस सुरू झाला की प्रत्येक घरातील स्वयंपाकघरातून एक वेगळाच सुगंध दरवळू लागतो. गरमागरम कांद्याची भजी, बटाटे वडे, कणीस, वाफाळता चहा, आलं घातलेला काढा, कोकणातील घावणे, तर काही ठिकाणी तांदळाच्या भाकरीसोबत झणझणीत रस्सा. प्रत्येक प्रदेशाने पावसाळ्यासाठी स्वतःची अशी एक खाद्य परंपरा जपली आहे. खाद्यपदार्थांचा आनंद घेतानाच या ऋतूमध्ये स्वच्छता आणि संतुलित आहार याकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस हा निसर्गाने दिलेला अमूल्य ठेव आहे. पावसाचं पाणी साठवणं, झाडं लावणं, नद्या ओढे स्वच्छ ठेवणं आणि पाण्याचा अपव्यय टाळणं ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकानं छोट्या छोट्या कृतीतून जलसंवर्धनाचा संकल्प केला पाहिजे, तरच भविष्यातील पिढ्यांनाही हिरवागार पावसाळा अनुभवता येईल. मंडळी, पावसाच्या या सुरेल सरी झेलणारा आपला हा प्रवास असाच चालू राहावा असं वाटतंय, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे संसार. या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांची रचना संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि गायिका आहेत लता मंगेशकर.

या रचनेबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: प्रान्ते 7.1 परिमितं तीव्र कम्पनम् अनुभूतम् आगतम्। विभागेन एरिया के समुद्रस्य अथ च यासु शिरो समुद्रस्य तटवर्ती क्षेत्रेषु सुनामी संचेतना प्रसारिता। भारत ऋतु विज्ञान विभागेन छत्तीसगढ़ ओडिशा राज्ययोः विभिन्नेषु स्थानेषु अत्यधिक वृष्टेः संभावना अवलोक्य रक्तवर्णीया संचेतना प्रख्यापिता। दिल्ली सहितेषु उत्तर भारतीय राज्येष्वपि अत्यधिक वृष्टि नारंगवर्णीया संचेतना प्रदत्ता। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। संध्याकाळचे 6:30 झालेत। आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या तसंच उद्याच्या कार्यक्रमांची ही रूपरेषा। संध्याकाळी 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आमचं घर आमचं शेत, संध्याकाळी 7:30 जंगलातील शेतकरी धनेश पक्षी याविषयी विराज आठले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत, तसंच ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक या विषयावरची माहिती। रात्री 8:15 आपण आस्वाद घ्याल गझलचा। 8:30 संसद समीक्षा, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून। रात्री 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। रात्री 10:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जी के चितळे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग मालकंस आपण ऐकाल। असे आहेत आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम।

आता उद्याच्या कार्यक्रमांबद्दल. उद्या 29 जुलै बुधवार आमची पहिली सभा सुरू होईल 5:55. मंगल प्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम 6:05. 6:40 कृषीवाणी, जनावरांचे पावसाळ्यातील आहार नियोजन याविषयी माहिती वाचन गायत्री भरणकर, पुनःप्रसारण 2:00. 6:45 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून. पोटविकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत भाग 2. ही माहिती पुन्हा आपण ऐकाल 2:05. 6:50 आणि 2:10 परिसर मुंबई केंद्रावरून. पर्यावरण संवर्धन काळाची गरज डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांचा संवाद भाग 2 आपण ऐकाल. कार्यक्रमांची रूपरेषा 6:55. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 प्लॅनेट फर्निचर, तर 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेदा हे प्रायोजित कार्यक्रम. 7:50 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. 8:40 गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम डिजिटल गुरुजी डिजिटल शाळा मुंबई केंद्रावरून. लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. 9:00 लखलक चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. इंद्रधनुष्य 9:30 PWD Act 2005 याविषयी अमित शिरगावकर यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. मराठी चित्रपट संगीत 10:00. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:40 जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल हा समन्वित कार्यक्रम. निवेदन नितीन भट, सादर करते आशिष गावंडे. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 12:00 वनिता मंडळ उर्मी सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम गुरु एक जगीत राहता, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:40

सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या, 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून. स्टेट युन या सदरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पाऊलवाट या कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगना डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांच्या शिष्या स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. 6:10 गीतबार, 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 खेकडा शेती, त्याचे आहारातील महत्त्व आणि त्यापासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी प्राध्यापक श्रीकांत शारंगधर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 आपण आस्वाद घ्याल नाट्यसंगीताचा. रात्री 10:00 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात NG मोडक यांचं गायन, राग जयंत मल्हार. याखेरीज आमची बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेवर. तर असे आहेत आजचे उर्वरित आणि उद्याचे कार्यक्रम. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 6:35 झालेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया FMU शिंदे यांची ही रचना. संगीतकार आहेत अली सईद आणि गायक कलाकार जयवंत कुलकर्णी आणि पुष्पा पागधरे.

0: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरोसे का बँक भविष्य का बँक.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं हे लोकगीत, शब्दासह संगीत विठ्ठल शिंदे.

0: ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक साने यांचं हे गीत। संगीतकार आहेत मधुकर पाठक, गायक कलाकार प्रल्हाद शिंदे आणि सहकारी।

या रचनेबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
1: घातलं जायचंय तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
2: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
1: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
3: ना इस विधेयक में पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
1: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
0: जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी

वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले होते, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खासगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाला यासंदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाजमाध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनानं केलेल्या नियोजनाचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी कौतुक केलं. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपालांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत 2047 ही संकल्पना साकारण्यात आरोग्य क्षेत्राची भूमिका महत्वाची राहणार असून या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची करुणा, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा महत्वपूर्ण ठरणार आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी 5 ठिकाणी विशेष न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळमध्ये ही न्यायालयं स्थापन केली जाणार आहेत. याशिवाय अंमली पदार्थविषयक प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन केलं जाणार आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एका वर्षाची मुदत द्यायला सरकारनं आज मान्यता दिली. त्यासाठी अध्यादेश जारी केले जाणार आहेत. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 5 मच्छीमारांना सॅटेलाईट फोनचं वितरण करण्यात आलं. या फोनवर इनकमिंग आणि आउटगोईंग सुविधा उपलब्ध असून या तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातून संपर्क साधणं शक्य होणार आहे. राज्यात अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांच्या वेतनासाठी सुरू केलेल्या शालार्थ यंत्रणेतल्या घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातले शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जाणारे संजय गरुड यांना सोलापूरजवळ नातेपुते इथून अटक झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी न्यायालयात शरणागती पत्करलेल्या आग्रा इथल्या सोनू कुमार या आरोपीला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वे 246 विशेष गाड्या चालवणार आहे. यात मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 98 तर लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 76 आरक्षित गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच पुण्यातून 10 आरक्षित तर विविध ठिकाणाहून 62 अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 11 सप्टेंबरपासून 27 सप्टेंबरपर्यंत या सेवा उपलब्ध राहतील. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण भारतचे माजी संपादक ल त्र्यम उपाख्य लक्ष्मणराव जोशी यांचं आज नागपूरच्या रुग्णालयात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांनी जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून त्यांना आदरांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

0: आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढचे 3 दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नागपूर शहर, ग्रामीण भाग तसंच हिंगणा आणि कामठी तालुक्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 8 तासांनी सापडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा, राज्यसभेत कोंडी कायम. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांसाठी राज्यात 5 विशेष न्यायालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 7:11 झालेत. श्रोतेहो, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात PWD ऍक्ट 2005 याविषयी अमित शिरगावकर यांची संकेत चक्रदेव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. तर उद्या सकाळी 8:40 गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम डिजिटल गुरुची डिजिटल शाळा मुंबई केंद्रावरून. लेखन आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम.
2: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
3: बोला.
2: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
7: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
6: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
8: एकूण व्यवसाय ₹25,000 crore अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
9: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
8: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जीवनात आरोग्याला फार मोठं महत्व आहे. चांगल्या आरोग्याच्या बळावरच जीवनातील कर्तव्य पार पाडता येतात, त्याचप्रमाणे सुखी आणि आनंदी आयुष्यही जगता येतं. नागरिकांचं आरोग्य जपण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरही अनेक कार्य केलं जातं. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था ही देशातील आरोग्यविषयक प्रश्नांवर विविध पातळीवर संशोधन करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. देशातील बालकांच्या आरोग्यासंबंधीचा जागतिक मानकांचा मेळ घालण्यासाठी ICMR ने उन्नती या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, उन्नती या इंग्रजी शब्दाची फोड भारतीय बालकांचं पोषण, वाढ आणि विकास यासंबंधीच्या मानकांचा स्तर वाढवणे अशी करता येईल. या कार्यक्रमाद्वारे जागतिक आरोग्य संघटनांची मानकं आणि भारतीय स्थिती यामध्ये समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विकसित भारताच्या प्रवासात या बालकांचं आरोग्य आणि त्यांचा होणारा विकास फार महत्वाचा आहे. ICMR या संस्थेच्या कार्याविषयी बोलताना ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: ICMR ही जी संस्था भारत सरकारची आहे, ज्याला आपण इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च असं म्हटलं जातं, ज्याला ही सर्वोच्च संस्था आहे वैद्यकीय शास्त्रामध्ये. जे काही संशोधन चालतं किंवा ज्या काही नवीन गोष्टी येणार आहेत, ICMRचं नाव हे जगाला सगळ्यात आधी कळलं ते म्हणजे कोविडच्या काळामध्ये. कोविडच्या लसीकरणा संदर्भात किंवा कोविडमध्ये नवीन उपचाराचे जे मानांकन जे काही त्यांना द्यायची होती औषधांना, तर हे सगळ्या गोष्टी या ICMR कडून होत होत्या. आजारांवरच काम होत नाही, आजारांचे उपचार एवढंच मर्यादित व्याप्ती त्याची नाहीये, तर आजार टाळण्यासाठीच्या गोष्टी किंवा विविध जे स्टँडर्ड्स असतात याच्यावरही ICMR सतत काम करतं, संशोधन करतं. नुकतंच ICMR कडून एक उन्नती नावाचा एक मोठा रिसर्च प्रोजेक्ट किंवा एक संशोधन प्रकल्प, ज्याला आपण म्हणू शकतो, तो सुरू करण्यात आला आहे. उन्नतीचा अर्थ जर आपण त्याचं इलॅबोरेशन जर इंग्लिशमध्ये केलं, UNNATI अशा स्पेलिंगची जी फोड केली, तर त्याचा अर्थ होतो अपग्रेडिंग नॉर्म्स फॉर न्यूट्रिशन ग्रोथ डेव्हलपमेंट असेसमेंट ऑफ इंडियन चिल्ड्रन. याचा मराठीतून जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं जर झालं, तर मुलांमध्ये, त्याच्यामध्ये फक्त लहान मुलंच येतात असं नाही, तर 18 वर्षांच्या पर्यंत वय असलेल्या सगळ्या मुलांमध्ये त्यांची वाढ, विकास आणि त्यांचं पोषण याच्याबद्दलचे जे मानांकन आहे, त्याचं जे स्टँडर्ड्स आहेत ठरलेले की ते काय असलं पाहिजे, म्हणजे त्याला आपल्याला नॉर्मल म्हणता येईल, किंवा ते काय असलं पाहिजे की त्याच्यावरून आपल्याला हे कळेल की मुलांचा विकास योग्य प्रकारे होतो आहे, याचे स्टँडर्ड्सची व्याख्या नेमकी काय आहे हे शोधण्याचा एक मोठा संशोधन उपक्रम म्हणजे उन्नती. उन्नतीची सगळ्यात आधी हे समजून घेतलं पाहिजे की याची गरज काय आहे. याची गरज याच्यासाठी आहे की साधारणतः आपण जे काही स्टँडर्ड्स फॉलो करतो किंवा जे काही मानांकन आपण फॉलो करतो, ते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले जे स्टँडर्ड्स आहेत तेच आपण फॉलो करतो. जागतिक आरोग्य संघटना ही सगळ्या जगाचा विचार करून ते ठरवते, आणि या देशांमध्ये विकसित देश आणि विकसनशील देश या दोन्ही देशांचा समावेश असतो. म्हणून असं होतं की आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जर आपण अमेरिकेचे आणि इंग्लंडचे स्टँडर्ड्स लागू केले तर ते योग्य नाहीत, आणि म्हणून आपल्या देशाला आपले स्वतःचे स्टँडर्ड्स वेगळे

0: असले पाहिजे आणि म्हणून उन्नतीच्या माध्यमातून ते स्टँडर्ड काय आहेत, ते नॉर्मल काय आहे हे शोधण्याचा आणि त्याची व्याख्या ठरवण्याचा हा उपक्रम आहे. आता हा उपक्रम दोन फेज मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. याचा पहिला फेज आहे तो आहे 0 ते 2 वर्ष या वयोगटामध्ये. याच्यात काय केलं जाणार आहे की 0 ते 2 वर्षाची सगळीचे सगळे मुलांचा याच्यात अभ्यास होत नाही, पण एक त्याच्यामध्ये सॅम्पल साईज ठरलेली असते आणि विशिष्ट इतकी संख्या घेतली तर ती पूर्ण लोकसंख्येला लागू करता येते. तर काही दिल्ली, बेंगलुरू, इंदूर, पुरुलिया, पुणे, शिलाँग असे निवडक जे नॅशनल सेंटर्स आहेत इथे चांगल्या वातावरणामध्ये ऑप्टिमल एन्व्हायरमेंटमध्ये वाढ झालेल्या मुलांचं त्यांच्या डोक्याचा घेर, त्यांचं जन्माच्या वेळी वजन, त्यांची उंची, पुढे जसं वय वाढतं त्याप्रमाणे याचं सगळ्यांचं कोडिंग करून त्याच्यावरून 0 ते 2 वर्षाच्या मुलांचे स्टँडर्ड ठरवण्यात येणार आहेत. याचं जे दुसरं फेज आहे ते असणार आहे 2 ते 18 वर्षांच्या मुलांमध्ये. याच्यामध्ये हे मी जे निवडक सेंटर सांगितले हे सेंटर सोडून त्यानंतर अजून या सेंटर्सची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे आणि या सेंटर्सवरती मी सांगितल्याप्रमाणे मुलांचा वाढ व विकास, त्यांची उंची, त्यांचं वजन या सगळ्या गोष्टींचं परत एकदा या वयोगटामध्ये ते शोधलं जाणार आहे. हे सगळं झाल्यावर काय होतं, तर हे सगळं जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्याचा 50th percentile म्हणजे त्याचा मध्य काय आहे, आपण ज्याला सुवर्ण मध्य म्हणतो ते वैद्यकीय जर संशोधनाच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर त्याला आम्ही 50th percentile असं म्हणतो. तर ते शोधून त्याच्या धर्तीवर काही ग्रोथ चार्ट हे नव्याने बनवले जाणार आहे. ग्रोथ चार्ट म्हणजे वाढीचा तक्ता. वेळेसोबत तुमचं वजन किंवा उंची हे मुख्यतः दोन आणि अजून एक आता बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचं लठ्ठपणा किंवा तुमचं पोषण मोजणारं सगळ्यात महत्वाचं जे साधन आहे याचे चार्ट बनवले जाणार आहेत. हे सगळं झालं सरकारचं काम. याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सगळ्यात महत्वाची भूमिका ही असेल की जेव्हा तुम्हाला कोणी शासकीय यंत्रणेकडून असा डेटा मागायला येईल तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे आपण आता SIR साठी मतदानाचा डेटा आपण देतो आहोत किंवा आपल्याला आता सेन्सेसचा डेटा पण घेण्याची सुरुवात काही प्रमाणात झालेली आहे, असा डेटा घेण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे शासकीय कुठलेही लोक येतील तेव्हा त्याची खात्री करून तुम्ही हा तुमच्या मुलांचा वाढ, विकास आणि पोषणाचा डेटा हा त्यांच्यासोबत शेअर करू शकता.
1: श्रोतेहो, उन्नती हा कार्यक्रम देशाचा आहे, त्यामुळे साहजिकच त्यामध्ये नागरिकांचा प्रतिसादही महत्वाचा आहे. आपल्या बालकांच्या आरोग्यविषयक स्थितीची सरकारी पातळीवर तपासणी केली जाते, त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. या नोंदींचा वापर पुढे आरोग्यविषयक संशोधनात होतो, त्यामुळे या माहितीचं संकलन करणाऱ्या आरोग्य सेवकांनाही लोकांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. देशाच्या विविध भागातील बालकांच्या आरोग्याची आणि त्यांच्या शारीरिक स्थितीची माहिती घेऊन हा कार्यक्रम राबवला जातो. त्याचे 2 टप्पे आहेत. 0 ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या स्थितीचा आणि त्यांच्या जन्माच्या वेळेच्या वजनाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: उन्नतीवरून जे ग्रोथ चार्ट तुम्हाला मिळतील खर तर दर 3 महिन्यांनी प्रत्येक पालकांनी त्यांच्या डॉक्टरांकडून, बालरोग तज्ञांकडून ग्रोथ चार्ट भरून घेणं हे अपेक्षित आहे. आम्ही स्वतःहून ते करतो, पण डॉक्टरांकडून जरी राहून गेलं असेल तरी पालकांनी आग्रह धरून हे ग्रोथ चार्ट भरून घेतले पाहिजे. त्याच्यावरती एक नॉर्मलची रेंज त्या ग्रोथ चार्टवर ही दिलेली असते जी अगदी अशिक्षित माणसालाही सहज कळू शकते. तर त्या लाईनमध्ये आपल्या मुलाची वाढ होते आहे की ती खाली जाते आहे. ग्रोथ चार्ट किंवा वाढीचा तक्ता ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरून 0 ते 18 वर्षांमध्ये खूपशा आजारांचं निदान होऊ शकतं फक्त एका गोष्टीवर. म्हणून हे ग्रोथ चार्ट भरून घेणं ही पालकांची जबाबदारी असणार आहे. यासोबतच उन्नतीमध्ये फक्त उन्नती किंवा ICMR मध्ये फक्त एवढ्याच गोष्टी होत नसतात. तुम्ही जर ICMR ची वेबसाईट चेक केली किंवा ICMR च्या माध्यमातून वेळोवेळी आपल्या आहाराविषयी किंवा आपल्या वजनाविषयी विविध गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक तत्व ही सांगितली जातात. या मार्गदर्शक तत्वांचा किंवा आपल्या आहार आपला कसा असला पाहिजे, आपल्या आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती असलं पाहिजे, कार्बोदकांचं प्रमाण किती असलं पाहिजे, स्निग्ध पदार्थांचं फॅटचं प्रमाण किती असलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करण्यासाठी सगळ्यात आधी आपण ICMR चे गाईडलाईन्स सगळ्या चेक केल्या पाहिजे. वेळोवेळी दर काही अंतरांनी 6 महिन्यांनी वर्षभरांनी अशा प्रकारच्या उन्नतीसारख्या कार्यक्रमांमध्ये या गाईडलाईन्स सांगितल्या जातात. तसंच एक गोष्ट या उन्नतीची सगळ्यात महत्वाची आहे की

0: आधीच्या काळी हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब किंवा डायबिटीस हे आजार हे 50-60 नंतरचे आजार समजले जायचे, पण आता अगदी 2-3 वर्षापासूनही ब्लड प्रेशर किंवा अगदी डायबिटीस 12 वर्षानंतर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं कुपोषणाची समस्या आहे तसं लठ्ठपणाची समस्याही मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे लहान मुलांमध्ये दिसून येते आहे. हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला वाढ व विकासाची निश्चित माहिती तुमच्या मुलाची असणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी उन्नती या कार्यक्रमामध्ये आयसीएमआरच्या प्रत्येकाने सहभागी होणं, त्याच्या वेळोवेळी जी मार्गदर्शक तत्वे येतील त्याचा अभ्यास करणं, त्याचा अवलंब करणं, ती आपल्या डॉक्टरांकडून समजून घेणं हे करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: श्रोते हो, उन्नती हा कार्यक्रम सर्वसामान्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याचा नागरिकांपर्यंतचा थेट लाभ अधिक महत्वाचा ठरतो. भारतासारख्या विकसित होत असलेल्या देशाच्या दृष्टीने असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
0: आपल्याकडे डॉक्टरांची संख्या

0: उन्नती हा कार्यक्रम सर्वसामान्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याचा नागरिकांपर्यंतचा थेट लाभ अधिक महत्त्वाचा ठरतो. भारतासारख्या विकसित होत असलेल्या देशाच्या दृष्टीने असलेल्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जातो. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर अमोल अन्नदाते म्हणाले,
1: आपल्याकडे डॉक्टरांची संख्या ही अत्यंत कमी आहे. 1,40,00,000 लोकसंख्येला आज आपल्याकडे हार्डली काही 4-5 लाख डॉक्टर्स पूर्ण देशामध्ये काम करत आहेत, इतकी संख्या ती कमी आहे. तर अशा वेळेला वाढ व विकास जर तुम्हाला तुमच्या मुलाचा समजून घ्यायचा असेल तर उन्नतीच्या माध्यमातून जे आपल्याला मार्गदर्शक तत्व किंवा स्टँडर्ड देतील त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते लगेच कळेल, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि तुमच्या वाढीचा तक्ता त्याच्यावर जर वाढ खाली जात असेल तर नक्कीच तुमच्या मुलाला काहीतरी आजार आहे. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग याही आपल्या मुलाला होत आहेत का, या सगळ्या गोष्टी ह्या वाढीचा तक्ता आणि उन्नतीच्या माध्यमातून जे मार्गदर्शक तत्व येतील त्याच्यातून नक्कीच कळू शकेल.
0: श्रोते हो, देशाच्या बालकांमध्ये देशाचं भविष्य असतं. बदलत्या स्थितीबरोबर समन्वय साधत या मुलांची वाढ योग्य पद्धतीने होते की नाही, त्यांच्या शारीरिक वाढीबरोबरच मानसिक आणि भावनिक वाढीचा स्तर काय आहे याचाही अभ्यास केला जात असतो. विकसित भारत 2047 हे ध्येय गाठण्यासाठीच्याच प्रयत्नाचा हा एक भाग आहे. त्यामुळे जेव्हा देश विकसित होईल तेव्हा या देशाची जबाबदारी असलेली पिढी ही अधिक सशक्त, भावनिक आणि मानसिक स्तरावर अधिक प्रगल्भ होण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांच्या पुढे जाऊन आपल्या देशाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थितीनुसार सर्वच बालकांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठीच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्सवर.
2: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
3: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
2: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
3: सादर करते विवेक पानखडे.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 6 श्रावण शके 1948 अर्थात 28 जुलै 2026. मंडळी, आता पावसाळा सुरू झाला आणि सर्वत्र आल्हाददायक असं वातावरण झालं आहे. या वातावरणाचा आपल्याला अतिशय आनंद होत असतो. अहो, एवढंच काय, आपल्याप्रमाणे पशुपक्ष्यांनासुद्धा वर्षा ऋतूचा आनंद होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोर. वर्षा ऋतू सुरू झाला की आपला आनंद व्यक्त करण्यासाठी मोर पिसारा फुलवून नाचू लागतो. मंडळी, मोराप्रमाणेच आणखी एक असा पक्षी आहे जो अतिशय सुंदर तर आहेच पण आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तो पक्षी म्हणजे धनेश पक्षी. यालाच जंगलातला शेतकरी असंसुद्धा म्हटलं जातं. तर आज आपण जंगलातला शेतकरी धनेश पक्षी याविषयी सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रकल्प सहाय्यक विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
1: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो. आपण आपल्या शेतामध्ये काम करतच असतो आणि या शेतामध्ये काम करत असताना आपल्या शेतामध्ये जे बीज असतं त्याचा प्रसार करणं, ते लोकांपर्यंत पोचवणं हेच आपलं काम असतं आणि त्याचबरोबर आपल्याला लागणारं धनधान्य आपण आपल्या शेतामध्ये पिकवत असतो. तर असाच आपल्या जंगलामधला जो शेतकरी आहे तो म्हणजे धनेश पक्षी. आज या पक्ष्याविषयी आणि त्याच्या संवर्धनाविषयी जाणून घेऊया. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये विराज आठले आलेले आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सुरुवातीला जंगलचा शेतकरी धनेश पक्षी याची ओळख आणि याविषयी अधिक माहिती काय सांगता येईल?
2: धनेश हा फार वैशिष्ट्यपूर्ण आणि खूप रंगीत असा पक्षी आहे. जे पक्षी निरीक्षक आहेत त्यांना कदाचित हे फार रिलेट होईल, परंतु आपले जे शेतकरी मित्र आहेत यांच्यासाठी मी एक थोडी बेसिक माहिती सांगतो. धनेश या पक्ष्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं मराठीमध्ये. काही ठिकाणी त्याला गरुड असं म्हटलं जातं, काही ठिकाणी धनेश किंवा महाधनेश या नावाने ओळखलं जातं, तसंच काही ठिकाणी त्याला ककणेर या नावाने ओळखलं जातं. सिंधुदुर्ग किंवा या भागामध्ये त्याला माड गरुड असं पण म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये त्याला हॉर्नबिल असं संबोधलं जातं. तर हा एक खूप मोठा असा पक्षी आहे. या पक्ष्याच्या 9 प्रजाती या भारतीय उपखंडामध्ये सापडतात आणि त्यातल्या 4 प्रजाती या महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतात. त्यातला महाधनेश किंवा ग्रेट हॉर्नबिल हा आहे तो मोठी प्रजात आहे आणि इंडियन ग्रे हॉर्नबिल किंवा भारतीय राखी धनेश ज्याला म्हटलं जातं ही सगळ्यात छोटी प्रजात आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळते. या पक्ष्यांना त्यांचं जे कार्य आहे तर त्याच्यामुळे जंगलाचे शेतकरी अशी पदवी बहाल केली गेलेली आहे. ज्याप्रमाणे आपले शेतकरी मित्र हे शेतामध्ये राबतात, वेगवेगळं बियाणी पेरतात, त्यापासून नवीन रोपं किंवा झाडं उगवतात आणि त्याच्यापासून पुढचं म्हणजे त्याला फळं लागून त्याच्यापासून परत आपल्याला एक धान्य मिळतं
1: किंवा म्हणजे बीजप्रसार होत राहतो.
2: तर त्याचप्रमाणे हे बीजप्रसारणाचं जे कार्य आहे जंगलातलं ते हे धनेश पक्षी गेली अनेक वर्ष करत आहेत. या पक्ष्यांचं मुख्य अन्न जे आहे किंवा आहार आहे त्यामध्ये साधारण 70 ते 80% हे वेगवेगळ्या जंगली झाडांची फळं आहेत. एका अर्थाने आपण जे आत्ता जंगलं बघतोय किंवा देवराया बघतोय जिथे अनेक वर्षानुवर्ष खूप मोठी पुराण वृक्ष ज्याला म्हटलं जातं अशा प्रकारची झाडं आहेत, ही खूप दुर्मिळ किंवा संकटग्रस्त काही प्रजातींची झाडंसुद्धा आहेत. तर ही सगळी जंगलं जी आहेत ही या धनेश पक्ष्यांनी निर्माण केलेली आहेत. धनेश पक्ष्यांचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा जंगली फळांच्या बिया त्यांच्या पोटामधून जातात आणि त्याच्यावर एक ॲसिडिक ट्रीटमेंट होते, या बिया जेव्हा त्यांच्या विष्ठेद्वारे बाहेर पडतात तेव्हा त्यांची जी रुजवण क्षमता आहे ही फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर का विचार केला तर आपण माणूस म्हणून आपल्याला काही लिमिटेशन्स आहेत, परंतु हे धनेश पक्षी हे उडत असल्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात. आणि साधारण एका अभ्यासानुसार असं लक्षात आलं की या धनेश पक्ष्यांचा जो फिरण्याचा एकंदरीत रेडियस आपण म्हणू

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. आमची पुढची उद्घोषणा काही क्षणातच. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन गायत्री भरणकर.

0: तर ती 4 ते 5 किलोमीटर एवढी असते. त्याच्यामुळे जो बीज प्रसार आहे तो एक धनेश पक्षी या 4 ते 5 किलोमीटर रेडियसमध्ये बिया पसरवत असतो. त्याचा आहार आहे तर ह्याच्यात आपल्याला मुख्यतः वड, उंबर आणि पिंपळ किंवा पायर या कुटुंबातील वनस्पतींचा किंवा झाडांचा जास्त समावेश आपल्याला त्याच्या बघायला मिळतो. आणि आपण जर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण अंजीर खातो तर त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला बिया बघायला मिळतात. त्याचप्रमाणे या वड कुळातील जी काही फळं आहेत तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बिया असतात. आणि जेव्हा धनेश पक्षी ह्या बिया खातो आणि त्या विष्ठेद्वारे परत त्या बाहेर टाकतो तर तेव्हा आपल्याला हजारो रोपं ही निसर्गात त्यातून निर्माण झालेली बघायला मिळते.
1: एका फळामध्ये सुद्धा हजारो बिया असतात, नाही का? आणखी या धनेश पक्षाचं निसर्गातलं महत्व काय सांगता येईल?
0: धनेश पक्षी हे मुख्यतः फलाहारी असले तरी त्यांच्या विणीच्या हंगामामध्ये त्यांचा जो आहाराचा भाग आहे तो थोडासा बदलतो आणि साधारण 20 ते 30% हे पक्षी मांसाहारी बनतात. याच्यात सुद्धा मांसाहारामध्ये आम्ही जेव्हा त्यांचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की जे नारळ आहेत किंवा म्हणजे बागायती थोडीशी जी शेती केली गेलेली आहे तर त्यावर जे झाडावर राहणारे उंदीर आहेत हे त्यांच्या आहारात मुख्यतः आपल्याला बघायला मिळतात. किंवा वेगवेगळे सरपटणारे प्राणी असतील, साप असतील किंवा झाडाला लागणारे भुंगे असतील तर हे सुद्धा हे पक्षी खातात. त्याच्यामुळे आपण त्यांना सुद्धा एक शेतकऱ्यांचा मित्र असं म्हणू शकतो. आपण जनरली साप किंवा घुबडं असतील यांना शेतकऱ्यांचे मित्र म्हणतो तर धनेश पक्षाला पण आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो.
1: बरोबर. तुम्ही ज्या सह्याद्री संकल्प सोसायटी मार्फत धनेश पक्षाच्या संवर्धनाचं कार्य करताय तर त्याविषयी जरा सांगा.
0: धनेश पक्ष्यांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला काही गोष्टी जाणवल्या की एक तर त्यांचा अधिवास खूप कमी होत चाललेला आहे आणि मुख्य याचं कारण बघायला गेलं तर ती वृक्षतोड हे आहे. त्याच्यामुळे त्यांना लागणारा जो अधिवास आहे किंवा जी जंगलं आहेत तर ही खूप मोठ्या प्रमाणावर कमी होत चाललेली आहेत. दुसरं म्हणजे धनेश पक्ष्यांचा अभ्यास करताना आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे त्यांचा नष्ट होत जाणारा अधिवास किंवा त्यांची या प्रजातीची संख्या आहे ही सुद्धा आपल्याला दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. म्हणजे पूर्वीच्या काळच्या आपण लोकांना विचारलं तर सहज दिसून येणारा पक्षी आता आपल्याला कुठेतरी फार कमी प्रमाणात दिसून येतोय. याचं काय नेमकं कारण असेल हे शोधताना आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि काही गोष्टी करणं हे गरजेचं आहे तर हेही लक्षात आलं. सो धनेश या पक्ष्यांचा अभ्यास त्यांच्या ढोलीचा आणि त्यांच्या विणीचा अभ्यास करताना आम्हाला एक गोष्ट जाणवली की ह्या झाडांच्या खालीच आम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रजातींची रोपं ही उगवलेली दिसून आली आणि त्यातूनच एक नवीन संकल्पना राबवण्याचं आमच्या डोक्यात आलं. ते म्हणजे ह्या धनेशांना लागणारा खाद्य वनस्पती आणि ज्याच्यामध्ये ढोली निर्माण होतील अशा वनस्पतींची एक नर्सरी तयार करणं. यातूनच मग आम्ही त्या बिया गोळा करून नर्सरीमध्ये आणल्या, त्याच्यावर थोडीशी ट्रीटमेंट केली. यातील काही बिया ह्या कठीण कवचाच्या असतात, धनेशाच्या पोटात न गेल्यामुळे त्यांची रुजवण क्षमता वाढते आणि त्यामुळे आपण फक्त त्या काही बियांना गरम पाण्याची ट्रीटमेंट देतो. साधारण 24 तास त्यांना थोड्याशा गरम पाण्यामध्ये आपण त्यांना भिजवून ठेवतो. त्यानंतर आपण माती आणि कोकोपीट याचं मिश्रण करून या बिया लावतो आणि त्यातूनच मग या धनेशांना लागणाऱ्या जे खाद्य वृक्ष आहेत तर यांची निर्मिती होते. त्यानंतर आपण साधारण 2 वर्ष नर्सरीमध्ये ही झाडं मोठी करतो आणि याचं मुख्य कारण हेच आहे की निसर्गतः जी झाडं किंवा बियांमधून जी झाडं रुजतात तर त्यांची जी मुळं असतात ही खोलवर जातात आणि त्यांची ती म्हणजे जगण्याची क्षमता पण तेवढीच वाढते. पण ही झाडं आपण नर्सरीमध्ये तयार केलेली आहेत त्याच्यामुळे त्यांना थोडंसं केअर ही घेतली पाहिजे. सो आम्ही 2 वर्ष ती झाडं मोठी करतो आणि त्यानंतर जेव्हा मे जून ह्या काळात जेव्हा पावसाची सुरुवात होते त्या काळात आपण वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे देवराई असेल किंवा काही खाजगी लोकांना जर का वृक्षारोपण करायचं आहे तर अशा ठिकाणी आपण सुरक्षित अधिवास जिथे असेल त्या ठिकाणी ही

0: रोपं परत नेऊन लावतो.
1: म्हणजेच धनेश पक्ष्यांचं संवर्धन करताना एक मोठा प्रकल्प हाती घेतल्यासारखं मला तुमच्याकडून जे एकंदरीत तुम्ही काम करताय त्याबद्दल वाटतंय. म्हणजे एकीकडे ह्या पक्ष्यांचं निरीक्षण करायचं, त्यांचा अभ्यास करायचा, त्यांच्या राहण्याची खाण्याची कशी पद्धत आहे ते बघायचं, आणि त्यांनी ज्या बिया खाल्ल्या आहेत त्या रुजवून परत जंगलामध्ये लावायच्या आहेत. यामध्ये जंगल संवर्धनसुद्धा होत आहे असं तुम्हाला वाटतं का?
0: हो, नक्कीच. ह्या बिया रुजवण्याचं दुसरंही एक कारण आहे. हा अभ्यास करताना आमच्या लक्षात आलं की धनेश पक्षी नेमकी कोणती फळं खातोय, पण तो ही फळं नेमकी कुठून आणतोय हे आम्हाला कळण्याचा तसा मार्ग नव्हता. कारण साधारण 4 ते 5 किलोमीटर जर का तो फिरत असेल तर नेमकं कुठल्या दिशेला तो गेला आहे आणि त्याने कुठून फळं आणलीत हे थोडंसं ट्रॅक करणं हे आपल्या सह्याद्रीच्या जंगलांमध्ये कठीण जातं. दुसरं एक कारण असं होतं की धनेश पक्षाकडनं आम्हाला ऑटोमॅटिकली बिया आणून मिळत आहेत, तर भविष्यात समजा आपल्याला ह्या प्रजातींची रोपं तयार करायची असतील तर त्याचा जो सीड सोर्स आहे हा आपल्याकडेही कुठेतरी असावा, तयार व्हावा. ह्या दृष्टीने आम्ही काही रोपं जी आहेत ही आमच्या स्वतःच्या जागेंमध्ये सुद्धा लावलेली आहेत की ती झाडं भविष्यात मोठी होतील आणि त्याच्यानंतर आपल्याला जे एक सीड बँक जी आहे आपल्याकडे तर ही तयार होतील. म्हणजे बाहेरच्या जंगलातनं आता अनेक असे काही वृक्ष आहेत जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांच्या बिया मिळणं ही फार कठीण गोष्ट आहे. काही ठराविक धनेशाच्या ढोलीखालीच आपल्याला अशा प्रकारचे वृक्ष मिळतात, तर ह्या बिया विशेषतः आम्ही म्हणजे संग्रहित करून ठेवतो आणि त्याच्यापासून रोपं कशी तयार करता येतील याचा विचार करतो.
1: बरोबर. तुमच्या जागेमध्ये याची रोपं लावता शिवाय आणखी या रोपांची लागवड तुम्ही कुठे करत असता?
0: तर मुख्यतः सांगितल्याप्रमाणे देवराई आपल्याकडे ज्या रहाटी आहेत किंवा ज्याला गाव देऊळ असं पण बऱ्याच म्हटलं जातं, तर याच्या आजूबाजूला जे आहे ते धनेशाचा मुख्य अधिवास आत्ता सध्याच्या घडीला उरलेला आहे. तर तिथे काही भागांमध्ये आता तोडही आपल्याला झालेली बघायला मिळते. अशा भागांमध्ये आम्ही हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवतो. दुसरं म्हणजे अनेक लोक आता जशी जशी पर्यावरण जागृती होते किंवा आपले शेतकरी बांधव आहेत त्यातलेसुद्धा काही पुढाकार घेऊन त्यांनासुद्धा अशा प्रकारे जंगली झाडं लावण्याचा त्यांचा दृष्टिकोन आता दिसतो आहे. तर अशा काही लोकांशी आम्ही जोडलो गेलो आहे आणि त्यांच्या जागेतसुद्धा आपण हे वृक्षारोपण करतो. काही शाळा असतील किंवा कॉलेज असतील की ज्यांची काही थोडीफार जमीन असते आणि तिथे त्यांना आता पर्यावरण विषयक अभ्यासासाठी म्हणा किंवा ते त्यांच्या अभ्यासक्रमात आता समाविष्ट केल्यामुळे त्या जागेतही आपण वृक्षारोपण करतो.
1: बरोबर. आता धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी मगाशीच तुम्ही म्हणालात की वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही घेत असता, तर नागरिकांना आणखी कशा माध्यमातून एकत्र आणू शकतो, या कार्यक्रमात सहभागी करू शकतो?
0: धनेश संवर्धनासाठी आम्ही काही उपक्रम राबवतो. यात प्रामुख्याने शाळा किंवा कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या विषयांवर अवेअरनेसचे सेशन्स घेतो. तर शाळा आणि महाविद्यालय असतील तर ते या माध्यमातून आपल्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. यानंतर जो वन्यजीव सप्ताह हो, जो ऑक्टोबर महिन्याच्या 2 ते 8 या तारखेमध्ये जो होतो त्या काळात आपण असे वेगवेगळे अवेअरनेसचे सेशन्स घेतो किंवा रत्नागिरी जिल्ह्याची जैवविविधता या नावाने आपण एक उपक्रम राबवतो ज्याच्यामध्ये रत्नागिरीतल्या फोटोग्राफर्सनी काढलेले साधारण 500 ते 600 फोटोग्राफ्स हे आपण एका तालुक्याच्या ठिकाणी कुठेतरी डिस्प्ले करतो आणि त्यासंबंधी जी सगळी माहिती आहे मग त्यामध्ये वेगवेगळे पक्षी असतील, प्राणी असतील, झाडं असतील किंवा कातळसडे आपल्याकडचे जे आहेत त्यातले काही अधिवास आहेत, तर या सगळ्याबद्दलची माहिती ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या माध्यमातून करतो. विशेषतः धनेश पक्ष्याच्या संवर्धनाबद्दल जर का नागरिकांना सहभागी व्हायचं असेल तर यामध्ये आपण वृक्षारोपण हा एक मगाशी सांगितला ऑप्शन आहेच. दुसरा आपण घरटे दत्तक योजना हा एक कार्यक्रम या माध्यमातून राबवतोय. बऱ्याचदा काय होतंय की ही जी घरटी आहेत धनेशांची ही मोठमोठ्या झाडांमध्ये असतात आणि ही झाडं ही खाजगी मालमत्तेत असतात, तर त्यांच्या मालकांना काहीतरी कंपेन्सेशन दिल्याशिवाय धनेश

0: झाडाचं संरक्षण आहे किंवा विशेषतः त्या झाडाचं संवर्धन आहे, तर हे करणं कठीण जातं. घरटे दत्तक योजना या माध्यमातून आपण काही जी डोनेशन्स येतात, या डोनेशनचा काही हिस्सा हा त्या जागा मालकाला देतो आणि त्याच्याकडनं साधारण एक कबुली जबाब आपण असा घेतो की निदान काही वर्ष तरी तो ते झाड तोडणार नाही. आणि आमच्या म्हणजे अनेक वर्षाच्या एक्सपिरियन्सनंतर आता असं लक्षात येतं आहे की म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आम्ही याची नवीन सुरुवात केली तेव्हा लोक फक्त पैशासाठी ते झाड राखून ठेवत होती, परंतु आता काही वर्षाचं रिलेशन जे एस्टॅब्लिश झालं आहे त्याच्यानंतर ही लोकं आमच्याकडनं पैसे पण घेत नाही आहेत आणि त्यांना आता धनेश पक्षाविषयी जास्त आत्मीयता वाटू लागल्यामुळे ते स्वतःच संवर्धनाचा भाग बनलेले आहेत.
1: नक्कीच, धनेश पक्षाच्या संवर्धनाच्या माध्यमातून पर्यटनाला कशा प्रकारे चालना मिळेल आणि याचा उपयोग जंगल संवर्धनासाठी कसा होईल?
0: नुकताच फेब्रुवारीमध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या रत्नागिरी पक्षी संमेलनात आपण धनेश या पक्षाला, महाधनेश या पक्षाला रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून घोषित केलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ह्या सगळ्याच प्रजातींना कुठेतरी हायलाइट करणं आणि त्यांचं महत्त्व हे जनसामान्य लोकांपर्यंत पोचवणं हा एक त्याचा मुख्य उद्देश होता. दुसरी गोष्ट म्हणजे निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आजकाल आपल्याला रोजगार उपलब्ध होताना दिसत आहेत. धनेश पक्षाच्या बाबतीत सुद्धा जे निसर्ग प्रेमी आहेत किंवा वाईल्डलाईफ फोटोग्राफर्स आहेत तर यांना बऱ्याचदा हा या पक्षाविषयी खूप कुतूहल असतं आणि त्यांना या पक्षाची फोटोग्राफी करण्यात पण फार इंटरेस्ट असतो. तर याच्या माध्यमातून जे लोकल लोक आहेत यांना होमस्टेज असतील किंवा ॲज अ नेचर गाईड या माध्यमातून काही रोजगार उपलब्ध होतो. आणि याच्या म्हणजे हे सगळं करत असताना वेगवेगळे उपक्रम आपण यासोबत राबवले तर ते एक इकोटुरिझमचं सस्टेनेबल मॉडेल तयार होतं आणि त्याच्यातनंच म्हणजे धनेशाचं संवर्धन तर होतंच, त्याच्या आदिवासाचं पण संवर्धन होतं, त्याचबरोबर लोकल लोकांना सुद्धा रोजगार निर्मिती होते.
1: निश्चितच, म्हणजे निसर्गाचं संवर्धन, जंगल संवर्धन आणि त्याचबरोबर धनेश पक्षाचं संवर्धन जर आपण केलं तर निश्चितच आपली परिसंस्था वाचेल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे रोजगारही मिळवता येईल. तेव्हा मित्र हो, आज आपण विराज आठले यांच्याकडून धनेश पक्षाविषयी आणि त्याचं निसर्गातलं नेमकं महत्त्व काय आहे याविषयी माहिती घेतली. सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: जंगलातील शेतकरी धनेश पक्षी याविषयी सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रकल्प सहाय्यक विराज आठले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी, आपलं आयुष्य म्हणजे जमीन, शेती. ही शेती जमिनीवर जी तरारून उठते ती सकस अशा मातीमुळे, म्हणजेच मातीचं आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मातीचा कस टिकून राहण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती जैविक बुरशीनाशकांची, त्यामुळे मातीचा कस सुधारतो आणि हानिकारक अशा रोगांपासून आपल्या जमिनीचं, आपल्या शेतीचं संरक्षण होतं. तर आज आपण ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. मंडळी नमस्कार. जमीन ही सजीव आहे का? तर जमिनीमध्ये विविध सूक्ष्मजीव वास्तव्य करत असतात. ते पिकांना उपयुक्तसुद्धा असतात आणि अपायकारकसुद्धा असतात. या दोन्ही प्रकारातल्या सूक्ष्मजीवांची संख्या ही जमिनीमध्ये नेहमी कमी अधिक प्रमाणात असते. अशा जमिनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या संख्येमध्ये बुरशीचं प्रमाण खूप आहे. त्यामुळं पिकांमध्ये सर्वाधिक रोग हे बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतात. रोगकारक बुरशी ही मुख्यत्वे जमिनीमध्येच वास्तव्य करून असते. ज्या जमिनीमध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते आणि पिकामध्ये रोगनिर्मिती करणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या कमी असते किंवा नसते, ज्या जमिनीमध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते तिथं पिकांवरील मर, खोडकूज, मुळकूज, बुंधाकूज यासारख्या रोगांचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं. जमिनीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीमुळे हे रोग वाढतात. पण मंडळी, ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीमध्ये आढळणाऱ्या अशा

अनेक बुरशींपैकी एक महत्त्वाची उपयुक्त आणि रोगनाशक अशी बुरशी आहे. शेतातल्या पिकांचे अवशेष किंवा टाकाऊ पदार्थ यांच्यावर ही बुरशी वाढते. पेंढा, कंपोस्ट खत, शेणखत हे सर्व जैविक पदार्थ आहेत आणि त्यांचा प्रमुख घटक सेल्युलोज हा आहे. जमिनीमध्ये वाढणाऱ्या सर्व शवोपजीवी बुरशी या सेंद्रिय पदार्थातील सेल्युलोजमधल्या साखरेचा अन्न म्हणून वापर करत असतात. त्याचं विघटन करून सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं काम करत असतात. ट्रायकोडर्मा जातीच्या बुरशीचा यामध्ये अतिशय मोलाचा असा वाटा असतो. या उपयुक्त बुरशीच्या अविश्रांत चाललेल्या कार्यामुळेच रोगकारक बुरशींची जमिनीतली संख्या मर्यादित आणि संतुलित राहते. जमिनीचा कसही राखला जातो. त्यामुळेच काय होतं तर उत्पादनात लक्षणीय वाढ होते. मंडळी, ट्रायकोडर्मा ही उपकारक बुरशी काय करते तर जमिनीमध्ये राहणाऱ्या अनेक पिकांना रोगकारक असणाऱ्या अशा बुरशींना नियंत्रित करते. या बुरशीमुळं पिकांच्या रोगांचं नियंत्रण होतं. या बुरशीची रोग नियंत्रण करण्याची पद्धत कशी आहे, हे नियंत्रण नेमकं कसं केलं जातं हे पाहिलं तर ही बुरशी वेगवेगळ्या प्रकारे पिकांच्या रोगकारक सूक्ष्मजीवांचं नियंत्रण करताना दिसून येते. म्हणजेच काय तर रोगकारक बुरशींचा ती नाश करते. हे तिचं कार्य मुख्यत्वे तीन प्रकारात चालतं. यामध्ये स्पर्धा, प्रतिजैविकता आणि कवक परोपजीविकता यांचा समावेश होतो. स्पर्धा म्हणजे काय तर सूक्ष्मजीवांमध्ये सुद्धा स्पर्धा ही अन्नासाठी होत असते, प्रकाशासाठी होत असते आणि प्रजा वाढवण्यासाठी जी जागा लागते त्यासाठी असते. या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी, आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी सूक्ष्मजीवांची जलद गतीनं हालचाल होणं, वाढ होणं हे आवश्यक असतं. ट्रायकोडर्मा या बुरशीची वाढ अतिशय जलद गतीने होते आणि अतिशय कमी कालावधीमध्ये ही बुरशी आपली प्रजा भरपूर प्रमाणात वाढवते. ज्या जागेमध्ये सेंद्रिय पदार्थ भरपूर आहेत तिथं ही बुरशी वाढते आणि सर्व जागा व्यापून टाकते. ट्रायकोडर्मा या बुरशीपेक्षा इतर रोगकारक बुरशींच्या प्रजावाढीचा वेग त्या मानानं खूप कमी असतो. त्यामुळे रोगकारक बुरशीला वाढण्याकरता जागाच उपलब्ध राहत नाही. तसंच अन्नद्रव्याकरता सुद्धा ट्रायकोडर्मा बुरशीसोबत या इतर बुरशींना स्पर्धा करावी लागते. त्यामुळे तिच्या वाढीला आळा बसू शकतो. वाढीकरता जागाच जर शिल्लक नसेल तर रोगकारक बुरशीची प्रतिग्रॅम मातीतली संख्यासुद्धा कमी होत जाते. शिवाय रोगकारक बुरशींचे बीजाणू काही वेळेला तयारच होऊ दिले जात नाहीत. अशा प्रकारे रोगकारक बुरशींची जमिनीतली संख्या मर्यादित राखली जाते. परिणामी रोग नियंत्रण होतं. याच प्रकारे निसर्गत बऱ्याचशा रोगकारक सूक्ष्मजीवांची संख्या मर्यादित ठेवून त्यांच्या वाढीवर निर्बंध ठेवले तर आपल्याला त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पीक घेता येऊ शकतं. मंडळी, दुसरा मुद्दा आहे तो प्रतिजैविकता. ट्रायकोडर्मा ही बुरशी झटपट वाढत असताना काही प्रकारची प्रतिजैवके, उत्सर्जके, विषारी द्रव्ये स्रवत असते किंवा बाहेर टाकत असते. अशा प्रकारच्या रसायनांचा रोगकारक बुरशीबरोबर त्यांचे धागे किंवा बीजाणूंबरोबर संपर्क आला तर या रोगकारक बुरशीच्या धाग्यांचं, पेशींचं विघटन होतं आणि त्यांचा नाश होतो. त्याचप्रमाणे बुरशी बीजुकसुद्धा कमकुवत होतात आणि मरतात किंवा त्यांची उगवण क्षमता तरी कमी होते, प्रजनन शक्ती कमी होते आणि रोगकारक बुरशींवर आपोआप नियंत्रण मिळवता येतं. तिसरा मुद्दा आहे तो कवक परोपजीविकता. म्हणजे काय तर ट्रायकोडर्मा ही बुरशी रोगकारक बुरशीच्या धाग्यांवर वाढते आणि या बुरशीच्या धाग्यांना छिद्र पाडून आतल्या भागात प्रवेश करते. रोगकारक बुरशी आणि ट्रायकोडर्मा बुरशी जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा रोगकारक बुरशीच्या धाग्याभोवती ट्रायकोडर्माच्या बुरशीचे धागे गुंडाळले जातात आणि रोगकारक बुरशींच्या धाग्यामध्ये प्रवेश करतात. स्वतःच्या उपजीविकेसाठी या रोगकारक बुरशीतला अन्नसाठा ट्रायकोडर्मा वापरते. अन्नसाठा नष्टच झाल्यामुळे रोगकारक बुरशी ही नष्ट होते. तसंच रोगकारक बुरशीच्या पुनरुत्पादन क्षमतेवर सुद्धा याचा परिणाम होतो आणि त्याची वाढ खुंटते. मंडळी, ट्रायकोडर्मा बुरशीच्या वापराचा उपयोग आपण वांगी, मिरची, टॉमॅटो, काळी मिरी, पानवेल, जायफळ, लवंग, रताळी, हरभरा, मूग, भुईमूग, तूर, आलं, हळद, केळी, घोरकंद, कणगर, कारंदी, सुरण, कलिंगड, विविध प्रकारची फुलझाडांची रोपं तसंच

सुपारी, नारळ, भात, वेलवर्गीय भाजीपाला तसंच मोगऱ्यासारखी फुलपिकं, कंद पिकं, तेलबिया पिकं यांच्यावर जे मर, फळकूज, रोपावस्थेतील मर, रोपकूज, बुंधकूज, खोडकूज, फळझाडं छाटणीनंतर होणाऱ्या जखमांसाठी फळ काढणीनंतरचं कूज या सगळ्या प्रकारच्या रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाचा उपयोग होतो. तसंच ही बुरशी बियाणाद्वारे पसरणाऱ्या बुरशींच्या नियंत्रणासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. म्हणजेच मातीतून पसरणाऱ्या पिकांच्या रोगांपासून दीर्घकाळ संरक्षण या ट्रायकोडर्मा बुरशीमुळे होऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांवरील सूत्रकृमींवर नियंत्रण मिळून सूत्रकृमींची संख्या कमी राखायला सुद्धा ट्रायकोडर्मामुळे मदत होते. ही बुरशी सेंद्रिय पदार्थ जलद कुजवण्याचं काम करत असते, म्हणून या बुरशीचा वापर कंपोस्ट खत करण्यासाठी केला जातो. ट्रायकोडर्मा हे नैसर्गिक जैविक बुरशीनाशक आहे, त्यामुळे पर्यावरणाच्या प्रदूषणाला सुद्धा आळा बसतो आणि वापराचा वनस्पतीवर विपरीत परिणाम होत नाही. रोगकारक बुरशींचं नैसर्गिकरित्या नियंत्रण करता येत असलं तरीसुद्धा या जैविक बुरशीनाशकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची भीती नसते. या बुरशीच्या जमिनीतल्या वापरानं गाजर गवताच्या बियाण्याची तसंच अन्य तणांची उगवण क्षमतासुद्धा कमी होते. म्हणजेच तण नियंत्रणासाठीसुद्धा ट्रायकोडर्माचा उपयोग होऊ शकतो. मंडळी, आता जाणून घेऊया जैविक बुरशीनाशक कसं वापरायचं त्याविषयी. बियाणं पेरण्यापूर्वी या जैविक बुरशीनाशकाची 5 ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाण्याला बीज प्रक्रिया करणं हे खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळे जमिनीत वेगवेगळ्या रोगकारक बुरशींपासून बीजाला आणि अंकुराला संरक्षण मिळतं आणि उगवण शक्तीत वाढ होऊन जोमदार सशक्त अशी रोपं मिळतात. त्याचबरोबर शेतामध्ये बियाणं पेरण्यापूर्वी 6 किलो ट्रायकोडर्माची बुरशी 50 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून संपूर्ण 1 हेक्टर क्षेत्रावर समप्रमाणात जर पृष्ठभागावर मिसळली तर ही बुरशी वाढून जमिनीत पसरते आणि जमिनीतील रोगांवर नियंत्रण मिळवता येतं. फळबागेमध्ये जर हिचा वापर करायचा झाला तर चिकू, केळी, नारळ, सुपारी, जायफळ, लवंग, लिंबू, पपई, पानवेल, काळी मिरी आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या फळझाडांच्या बागेमध्ये ही बुरशी 20-25 ग्रॅम प्रति 5 किलो कंपोस्ट खत, शेणखत किंवा निंबोळी पेंड यांच्यामध्ये मिसळून बांगडी पद्धतीनं आळं करून मातीमध्ये मिसळावी. फळझाडांची छाटणी केल्यावर फांद्यांना होणाऱ्या जखमांवर सुद्धा बुरशीनाशक लावावं. ट्रायकोडर्माचा प्रत्यक्ष पिकामध्ये वापर करताना वांगी, मिरची, टोमॅटो, इतर भाजीपाला पिकं तसंच वेलवर्गीय भाजीपाला पिकं यांच्यामध्ये प्रत्येक झाडाभोवती या बुरशीनाशकाचं द्रावण ओतावं किंवा रोपवाटिकेतून रोपं काढल्यानंतर पुनर्लागवडीच्या वेळी या बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवून नंतरच मग लागवड करावी. किंवा 6 किलो ट्रायकोडर्मा पावडर 50 किलो कंपोस्ट खतात मिसळून 1 हेक्टर क्षेत्रातल्या रोपांना बांगडी पद्धतीनं टाकावी आणि मातीनं झाकावी किंवा 2 ओळींमध्ये टाकून जमिनीत झाकावी आणि मग पाणी द्यावं. तर मंडळी, अशा प्रकारे ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आपल्या शेतीसाठी अतिशय उपयुक्त असं जैविक खत आहे. जर आपल्याला रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीला महत्त्व द्यायचं असेल आणि त्या दृष्टिकोनातून समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर नक्कीच ट्रायकोडर्माचा वापर करणं किफायतशीर ठरेल. नमस्कार. ट्रायकोडर्मा एक जैविक बुरशीनाशक याविषयीच्या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता संपत येतोय, पण आपली पुन्हा भेट होणारच आहे आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.

घरावरून निवेदन होतं गायत्री भरणकर यांचं. उद्या संध्याकाळी या कार्यक्रमात आपण ऐकाल खेकडा शेती, त्याचे आहारातील महत्त्व आणि त्यापासून तयार होणारे मूल्यवर्धित पदार्थ याविषयी प्राध्यापक श्रीकांत शारंगधर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: भरड धान्य नाचणी. नाचणीमुळे शरीराच्या हाडांचं आरोग्य सुधारतं. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी संजीवनी आहे. रक्तातील शर्करा पातळी कमी करते, तसंच स्नायू ऊतींची दुखापतही दुरुस्त करते. यापासून भाकरी, डोसे, पोळ्या, खीर, बिस्किटं, केक, उपमा, आंबील आणि लापशी हे पदार्थ करता येतात. यामधील पोषक घटक प्रति 100 ग्रॅम याप्रमाणे: प्रथिनं 7.16 ग्रॅम, लोह 4.62 मिलीग्रॅम. यापासून मिळणारी ऊर्जा 320.75 किलो कॅलरी. तंतू 11.18 ग्रॅम. कर्बोदकं 66.82 ग्रॅम. जीवनसत्व B3 1.34 मिलीग्रॅम. फॉलेट 34.66 मिलीग्रॅम आणि कॅल्शियम 364 मिलीग्रॅम.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र

श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता.

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 8:05 मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: भाई दर्शना चोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठवण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश. आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखरेच्या साठेबाजींवर निर्बंध. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या गदारोळातून मार्ग काढत लोकसभेत आज पेपर फुटीच्या संदर्भात सरकारनं सादर केलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. राज्यसभेत मात्र विद्यार्थ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने विशेष कामकाज होऊ शकलं नाही. या विधेयकावरच्या चर्चेविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कोंडी लोकसभेत आज दुपारी फुटली आणि पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली. पेपर फुटल्यापासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं.
1: जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
2: या अंतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. तसंच पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपयांचा दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदी लादण्याची तरतूद आहे असं जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. प्रवेश परीक्षा वर्षातून एकदाच नव्हे तर एकापेक्षा अधिक वेळा घ्यावी. प्रश्नसंच बनवून परीक्षेआधी त्यातून काही प्रश्न निवडावेत जेणेकरून पेपर फुटणार नाही अशी शिफारस शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. नैतिकतेतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असंही ते म्हणाले. आजच्या काळात या विधेयकाची गरज होती असं भाजपा खासदार बासुरी स्वराज म्हणाल्या. गेल्या दशकभरात 152 पेपर फुटले. 2024 मध्ये पेपर फुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला.
3: ना इस विधेयक पे पेपर लीक रोकने के कोई ठोस कदम है. इससे देश के युवाओं का भरोसा कैसे बनेगा. नई नई कमेटियां बनाने से काम नहीं चलेगा. उनका अध्यक्ष चाहे कोई भी हो. राधा कृष्ण कमेटी भी व्यवस्था में सुधार लाने के लिए बनी थी. आज तक उसकी एक सिफारिश लागू नहीं हुई है.
2: नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांनी सरकारला प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचा दावा केला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरती होत असल्यावर समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी टीका केली. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पेपर फुटी प्रकरणी कठोर कायद्याची गरज असल्याचं मत चर्चेदरम्यान व्यक्त केलं.
0: आंध्र प्रदेशात गेल्या महिनाभरात कोविडचे 2 रुग्ण आढळले मात्र त्यांना झालेला संसर्गाचा प्रकार जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या चिंताजनक प्रकारातला नव्हता. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. YSR कडापा जिल्ह्यात 3 रुग्णांचा कोविडने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे मात्र त्यांना मधुमेह रक्तदाब आणि मूत्रपिंडाचे जुने आजारही होते असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पद स्वीकारल्याला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. या काळात देशात वसाहतवादाचा पगडा झुगारून भारतीय संस्कृतीच्या अभिमानाचं पुनरुत्थान झाल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. या कारकिर्दीविषयी त्या म्हणाल्या.
4: जो मैंने 25 जुलै 2022 को भारत के राष्ट्रपति का पदभार ग्रहण किया था तो ये मेरे लिए सम्मान से अधिक दायित्व का विषय था. क्योंकि राष्ट्रपति भवन आना मेरे सपनों से परे था. जो कभी सोचा नहीं था वो मेरे साथ हुआ.

राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव त्यांनी सुरू केला. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत भाग घेता येईल. मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या कारकिर्दीवर राष्ट्रपती भवन, राष्ट्र का भवन, सेवा और संवेदना, समावेशी सहभागिता, भारतीयता का उत्सव आणि आमा राष्ट्रपती आमा गौरव या पुस्तकाचं प्रकाशनही आज राष्ट्रपती भवनात झालं. जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी देशभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनादरम्यान अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना मुक्त करावं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. आधी न्यायालयानं अटकेत असलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोडून द्यायचे आदेश दिले, पण यातले काही विद्यार्थी 19 ते 20 वर्ष वयोगटातले असल्याची बाब ज्येष्ठ वकील शादान फरासत यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोडून द्यायचे आदेश न्यायालयानं दिले. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार झाल्याच्या आरोपांची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोंदवलं. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करायचे संकेतही न्यायालयानं दिले. विद्यार्थी आंदोलकांची खाजगी माहिती आणि डिजिटल डेटा तूर्तास सार्वजनिक करू नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांविरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहविभागाला या संदर्भातले आदेश दिले. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त समाज माध्यमांवरच्या खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तान आखाती देशातून चालवली जात होती असं सायबर पोलिसांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं साखरेच्या साठेबाजीवर निर्बंध आणले आहेत. त्यानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही. तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हे निर्बंध लागू असतील. साखरेच्या व्यापाऱ्यांना त्यांच्याकडच्या साठ्याचे तपशील दर आठवड्याला foodstock.dfpd.gov.in या पोर्टलवर जाहीर करावे लागतील. नागरिक सामाजिक संस्थांच्या भागीदारीतून 2030 पर्यंत देशाला बालविवाह मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत बाल हक्कांवर आयोजित 4 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा पाकिस्तानचा उद्योग केवळ काश्मीरमधलं आपलं अतिक्रमण घट्ट करण्याचा आणि निवडणुकांच्या बुरख्यामागे मानवाधिकार हनन लपवण्याचा प्रयत्न असल्याचं भारतानं म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता मोठ्या प्रमाणात निषेध निदर्शनं करत असून ते पाकिस्ताननं केलेल्या आर्थिक शोषणाचं फलित आहे. पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठबळ द्यावं थांबवावं अशीच भारतातल्या जनतेची आणि जिंजीची देखील मागणी आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. जपानमधल्या कुमामोतो बेटावर आज दुपारी 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती जपानच्या हवामान विभागानं दिली आहे. त्यानंतर अरियाके समुद्र आणि यात्सुशिरो समुद्र किनारपट्टीसाठी सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. चीनमधील हाँगझू इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या सोनम उत्तम मस्कर आणि हिमांशु ढिल्लन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा. पेपर फुटल्यानंतर 5 महिन्यात दोषींना शिक्षा ठोठावण्याची विधेयकात तरतूद. प्रवेश परीक्षा वर्षातून 1 पेक्षा अधिक वेळा घेण्याची शिवसेनेची मागणी. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेसची टीका. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात महाराष्ट्रात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे राज्य सरकारचे आदेश.
आणि साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून साखर

0: वेळेच्या साठेबाजीवर निर्बंध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 265.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:16 होत आहेत. आता ऐकूया काही गझल. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवतोय कतील शिफाई यांची ही रचना. गायिका आहेत इंद्राणी रिझवी.

ही रचना होती साहेबा अख्तर यांची. संगीतकार होते पंडित गुलाम कादीर आणि गायिका होत्या रुना लैला. रुना लैला यांनी गायलेल्या या गझलबरोबरच आजचा आपला कार्यक्रम इथेच समाप्त झाला आहे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:30 संसद समीक्षा, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मीनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

2625.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा.

0: श्रोते हो नमस्कार. रजनीगंधा या कार्यक्रमात मी उज्ज्वला विद्वांस आपणा सर्वांचं स्वागत करते. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवते परख या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे सुप्रसिद्ध गीत. गीतकार आहेत शैलेंद्र आणि संगीतकार आहेत सलील चौधरी.
1: ओ सजना

रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया साहिर लुधियानवी यांची ही रचना, संगीतबद्ध केली आहे रवी यांनी. हमराज या चित्रपटासाठी हे गीत गात आहेत महेंद्र कपूर.

कार्यक्रमात यानंतर ऐकवतोय फिर वही दिल लायाहू या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह यांचं हे गीत. संगीतकार आहेत ओ पी नय्यर.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आहे. गुंज उठी शहनाई या चित्रपटातलं रचना भरत व्यास, संगीतकार वसंत देसाई. श्रोतेहो, हे गीत ऐकवतच मी उज्ज्वला विद्वांस रजनीगंधा या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.

रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 10:30 झालेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जी के चितळे यांचं गायन आता प्रसारित करीत आहोत. ऐकूया त्यांनी गायलेला राग मालकंस. विलंबित लय झपतालात बद्ध असून बोल आहेत परत नाही चैन, तर द्रुतलय क्रितालात बद्ध आहे आणि बोल आहेत चुरिया मोरी, त्यांना सात संगत अशी आहे. हार्मोनियम RM शास्त्री आणि तबला DK पिंपळधरे. तर ऐकूया जी के चितळे यांनी गायलेला राग मालकंस.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जी के चितळे यांचं गायन आपण ऐकलत, राग होता मालकंस. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 11 वाजता हिंदीतल्या बातम्या, तर 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.